मध्यमवारी 239 अंश 60 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वरती 100.6 मेगा हर्ट्स या आमच्या FM वाहिनीवरती न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरती आणि आकाशवाणी.gov.in या वेबसाईटवरती आकाशवाणीचं हे आहे सांगली केंद्र. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. रसिकहो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 4 भाद्रपद, शके 1948 अर्थात 26 ऑगस्ट 2026, सकाळचे 5:56 झाली आहेत. आमची आजची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. सुप्रभात श्रोतेहो, सभेची सुरुवात मंगलध्वनीने.

नमस्कार सांगली या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आहे मी तुमची रेडिओ सखी प्रेरणा साठे. नमस्कार रसिक हो नमस्कार. आपण सर्वांना ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळचे 6 वाजतात जगभरातील काही ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत बातमीपत्रामधून. हिंदीतून बातम्या ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

मधुसूदन कानेटकर यांच्या स्वरातील श्रीकृष्ण स्तुती आपण ऐकलीत. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रातकालीन भक्तिसंगीतामध्ये तल्लीन होऊन ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेल्या सुरेश भट यांच्या गीतरचनेने. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील ही भूपाळी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुंदर भूपाळीनंतर कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत सदाशिव जावडेकर यांची रचना. आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातील या गीतरचनेला संगीतसाज आशिष केसकर यांचा.

श्रोतहो आपण ऐकत आहात प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आनंद भाटे यांच्या स्वरातील आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेली सदाशिव जावडेकर यांची गीतरचना ऐकूया.

विलास पाटील यांनी संगीतबद्ध केलेली तुकडोजी महाराजांची रचना आपण ऐकलीत अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये. प्रभात वंदन कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकणार आहोत सतीश अर्पित यांनी संगीतबद्ध केलेली अशोक शौक यांची हिंदी भक्ती रचना अलोक राज यांच्या स्वरामध्ये.

या हिंदी भक्ती रचनेनंतर प्रभातवंदन या कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकणार आहोत. कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेली यशवंत देव यांची समूह स्वरातील देशभक्तीपर रचना.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:40 झालेत. आत्ताची ही वेळ पीक पाण्याविषयी महत्वाच्या टिप्स जाणून घेण्याची. ऐकूया फुलांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती. संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार.
1: मंडळी, सध्या फुलशेतीला चांगले दिवस आहेत. त्यातूनही दिवाळी, पाडवा यासारख्या सणांच्या वेळी फुलांना खूपच मागणी असते. त्यामुळं फुलांच्या उत्पादना इतकेच फुलांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. काढणीपश्चात तंत्रज्ञानात फुलं केव्हा आणि कोणत्या अवस्थेत काढावीत इथून सुरुवात होते. त्यानंतर फुलांची स्वच्छता, दांड्यांची छाटणी, प्रतवारी, बंच तयार करणे, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक, विक्री इत्यादी गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. फुलं ही नाजूक असतात, शिवाय टिकाऊपणा खूप कमी असतो. त्यामुळं काढणीपश्चात व्यवस्थापनावर लक्ष दिलं तरच आपल्याला या फुलांपासून 2 पैसे जास्तीचे मिळू शकतील. फुलांचा टिकाऊपणा हा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. फुलं तोडायच्या अगोदर सूर्यप्रकाश भरपूर होता का, आर्द्रता तापमान कसं होतं, जमीन कशी आहे, पाणीपुरवठा योग्य होता का, कीड रोगांचा प्रादुर्भाव नव्हताना बाजारपेठेतल्या मागणीनुसार फुलांचं आपण उत्पादन घेतलं आहे का, फुलांच्या गुणवत्तेच्या दृष्टीनं आणि बाजाराच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. फुलं ही नेहमी सकाळी लवकर अगर संध्याकाळी उशिरा तोडावीत. दांड्यांची फुलं तोडण्यासाठी धारदार हाताऱ्याचा वापर करावा. कापताना तिरकस कापा.

0: लावीत, इतर फुलेही हाताने तोडावीत. प्रत्येक फुलाची तोडणी अवस्था ही वेगवेगळी असते आणि त्याच अवस्थेत त्या फुलांची तोडणी करावी. गुलाबाची फुलं अर्धी उमललेली घट्ट कळी असताना पाकळ्यांचा रंग दिसायला लागल्यावर जास्तीत जास्त दांडा ठेवून दांड्याला तिरका काप देऊन त्याची तोडणी करावी. गुलछडी फुलांचा दांडा खालून तोडावा. फुले सुट्टी तोडायची असतील तर ती हातानं उमललेली असताना तोडावीत. जरबऱ्या फुलांच्या आतल्या दोन रांगा पोलांच्या दिसायला लागल्यावर त्याची तोडणी करावी. ग्लॅडिओलस फुलांच्या दांड्याला खालून 1 ते 5 पाकळ्या दांड्याच्या समांतर उभ्या असताना थोडी उमललेली कळी असताना त्यांची तोडणी करावी. शेवंती, मोगरा, एस्टर, झेंडूची फुलं ही अर्धवट उमललेली असताना लगेच बाजारात पाठवायची असतील तर पूर्ण उमललेली असताना तोडावीत. काढलेल्या फुलांचा दांडा हा खालून साधारण 2.5 सेंटीमीटर पाण्यात बुडेल अशा प्रकारे बादलीत ठेवावा. नंतर सर्व फुले 18 ते 20 डिग्रीमध्ये 20 मिनिटं ठेवावीत. त्यानंतर 8 ते 10 डिग्रीमध्ये थंड करण्यासाठी ठेवावीत. नंतर प्रतवारी करण्यासाठी पुन्हा पहिल्या तापमानात म्हणजे 18 ते 20 डिग्रीमध्ये ठेवावीत. फुलांची प्रतवारी करावी. गुलाब आणि कार्नेशियनच्या 20 फुलांचे तर जरबिरेच्या 10 फुलांचे गठ्ठे बांधावेत. पांढऱ्या किंवा ब्राऊन पेपरने ते गुंडाळावेत. प्रतवारी केलेल्या फुलांचे गठ्ठे हे छिद्र असणाऱ्या पिशव्यात भरून खोक्यात ठेवावेत. गुलछडीच्या 50 अगर 100 दांड्यांना कागदावर गुंडाळून ते खोक्यात भरावे. पूर्ण उमललेल्या फुलांजवळ कळीची फुलंही ठेवू नयेत. फळं आणि भाजीपाल्याबरोबर फुलांची वाहतूक करू नये. फुलांची शक्यतो रात्रीच्या वेळीच वाहतूक करावी. फुलं खोक्यात भरल्यानंतर खोकं गच्च बांधून घ्यावं. प्रत्येक खोक्यावर फुलाचं नाव, आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, फुलाच्या जातीचं नाव, देठाची लांबी, पाठवल्याची तारीख, फुलांची संख्या, कोणत्या प्रतीची आहेत, वजन इत्यादी लिहावं आणि मगच ती विक्रीसाठी बाजारात पाठवावीत. मंडळी, अशा प्रकारे फुलांची स्वच्छता, दांड्याची छाटणी, शीतकरण प्रतवारी, बंच तयार करणं, प्रक्रिया माहितीचं लेबल पॅकिंग आणि वाहतूक इत्यादी बाबी या काढणीनंतर कटाक्षाने लक्ष देऊन मगच फुलं ही मार्केटला पाठवावीत. याला फुलांचं काढणीनंतरचं व्यवस्थापन असं म्हटलं जातं.
1: फुलांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. पीक पाण्याविषयी महत्वाच्या टिप्स आपण जाणून घेतल्या कृषी वार्ता या कार्यक्रमामधून. श्रोतहो, आपलं आरोग्य नेहमी निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी ऐकणार आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
3: श्रोतेहो नमस्कार. सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही, त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात.
3: अच्छा, म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमजच आहे आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनंच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो. पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
4: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते.
3: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
4: कुटुंबिया

0: व्यक्तीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो. मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा. सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या. वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल.
1: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपेढीला फोन करणं आवश्यक आहे.
0: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
1: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
0: जो समोरचा नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये.
1: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
0: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अच्छा. श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया. तेव्हा पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. हाच कार्यक्रम आज दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचे भरगच्चसे कार्यक्रम. रसिकहो, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा पर्यावरणावरती कसा आणि कोणत्या स्वरूपात परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी ऐकणं गरजेचं आहे परिसर हा कार्यक्रम. चला तर ऐकूया.
4: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
5: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
6: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, ते विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
5: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
6: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
5: सर, आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
6: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्याद्वारे. ते पाईपमधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज ह्या बाबतीतले अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
5: खरंय, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं.

0: नाही का?
1: खरंय खरंय, मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
0: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र, जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं, तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
1: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील, नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
0: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
1: शेततळ ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळ बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळं असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो शेतीसाठी.
0: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
1: नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा पर्यावरणावरती कसा आणि कोणत्या स्वरूपात परिणाम होतो याविषयीची थोडक्यात माहिती आपण ऐकलीत परिसर या कार्यक्रमामधून. श्रोतेहो, हाच कार्यक्रम आज दुपारी 2:10 आणि आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: श्रोतेहो, आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि संक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांविषयी आपण आता जाणून घेऊया या जाहिरात प्रसारणानंतर.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो. नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

श्रोतो, सकाळी 7 वाजता आज दिनांक मध्ये आजचा सुविचार आणि काही निवेदन. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजेतवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 7:25 7:40 तुमच्या माझ्या मनामध्ये रुंजी घालणाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम गाणी मनातली. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40 8:55 नारी समता दिवसानिमित्त विशेष रूपक आपण ऐकू शकाल समतेचे क्षितिज. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये ऍथलीट आणि खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना आमटे यांच्या दीपा तेलंग यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग. सकाळी 9:30 ईद ए मिलाद निमित्त जमीर मौला नर्देकर यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकणार आहात आणि त्यानंतर भावधारा या कार्यक्रम

कार्यक्रमाचा आनंद घेणार आहात. सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 10:15 समूह गायन पाठ यामध्ये आसामी गीत आपण ऐकू शकाल. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30 सकाळी 11 वाजता श्रोत्यांना आवडणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 आज का शब्द और आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. यामध्ये केदानी होत आहे रे, पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. हिंदीतून समाचार दुपारी 1 वाजता दिल्ली केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात गीतबहार या कार्यक्रमामधून 1:05. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. तर कृषीवाणी दुपारी 2 वाजता. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 2:15 दोपहर समाचार. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. 3 वाजता प्रादेशिक बातम्या. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाने. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून बातम्या आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये माळिनी बाबूराव कवळे यांनी सादर केलेलं एकतारी भजन आपण ऐकू शकाल. संस्कृत वार्ता 6:20 दिल्ली केंद्रावरून. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:15 अर्थविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये शेतीमाल प्रक्रिया काळाची गरज याविषयी लेखिका प्राध्यापिका शर्मिला वाटकर यांनी लिहिलेला संवाद आपण ऐकू शकाल. या संवादामध्ये सहभाग आहे लेखिकेसोबतच महेश इनामदार यांचा. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून. 8:15 भावधारा. 8:45 समाचार संध्या. 9 वाजता News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात रात्री 10 वाजता. 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. यामध्ये अवधेश कुमार यांच्या पखवाज वादनामध्ये त्यांनी वाजवलेला राग चौताल आपण ऐकू शकाल. हिंदीतून बातम्या रात्री 11 वाजता दिल्ली केंद्रावरून तर इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून 11:05. असे असतील आमचे आजचे दिवसभरातील काही ठळक कार्यक्रम.

आमच्या ठळक कार्यक्रमांविषयी आत्ताच आपण जाणून घेतलं. आज बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 सकाळचे 7:01 होतोय.

ऐकणार आहोत छानसा सुविचार. आयुष्य दोन गोष्टी शिकवतं, चांगला काळ आला की नम्रता सोडू नका आणि वाईट काळ आला की संयम हरवू नका. कारण बदलणारी एकच गोष्ट कायम असते आणि ती म्हणजे वेळ.

संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन

सोसायटीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

रसिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिक हो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: श्रोतो, मुंबई वेधशाळेकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज ऐकूया. आज 26 ऑगस्ट 2026 रोजी काही थंड वारे आणि हलकासा पाऊस अपेक्षित आहे नाशिक, नाशिक घाट, पुणे घाट आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये. या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे, तर इतर जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट सांगितलेला आहे. मुंबई वेधशाळेकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आपण ऐकलात.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका.
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी, एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
4: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: सकाळचे 7:07 होतात. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामणकर हिने घेतलेली मुलाखत.
1: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात हो, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिला बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलांनी विचार केला ना, कारण मला असं वाटतं की एक किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन डायऑक्साइड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून सूत्रसंचालन विद्यागौरी तामणकर, सादरकर्त्या निलिमा.

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदामाने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
3: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: 7:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी, टीजे कॉलेज, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी या 4 ठिकाणी होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार. क्रीडा शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून स्थानिक

पातळीवर रोजगार आणि उद्योग निर्मितीला चालना मिळत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे राज्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्राला मोठी आर्थिक गती मिळाली आहे. या योजनेच्या जिल्हास्तरीय प्रभावी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच छत्रपती संभाजीनगरचे पवन काबरा यांनी देशभरात सर्वाधिक प्रकल्प मंजूर होण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचाही विशेष पुरस्कारानं गौरव करण्यात आला. राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्षभर दररोज 12 तास मोफत वीज देण्याचा आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अहिल्यानगर इथल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्री सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला आज शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आदिवासी विद्यार्थ्यांमधल्या रक्तक्षयाच्या समस्येचं प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात रक्तक्षय निवारण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये गेल्या 1.5 महिन्यात राज्यातल्या 203 शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसंच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधल्या 79,624 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आढळून आलं आहे त्यांना आवश्यकतेनुसार पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागानं दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्याकडील मराठा समाजाच्या संबंधी प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सोयीसुविधा आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागांनी ही प्रक्रिया अधिक गतिमान करून तातडीनं क्षेत्रीय कार्यालयांना योग्य निर्देश द्यावेत अशी सूचना विखे पाटील यांनी केली. कोणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा घेऊन ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्याचे निर्देश त्यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेली अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या संवर्गासाठी झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. या प्रकरणी 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षीय विद्यार्थ्याचा ताप आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून शाळेतील 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या असून या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची नियुक्ती केली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पालघर शाखे

0: च्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या जेवणासाठी वापरले जाणारे मसाले, हळद, मिरची आणि तेलाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शासकीय, खासगी आणि धर्मदाय रुग्णालयांचे फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा आणि इमारती सुरक्षेचं ऑडिट तातडीनं पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. रुग्णांच्या जीवताची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून यामध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. विशेषतः आयसीयू, एनआयसीयू, नर्सरी आणि ऑपरेशन थिएटर सारख्या संवेदनशील विभागांची कसून तपासणी केली जाणार आहे. दर सहा महिन्यांनी प्रत्येक इमारतीचं प्रत्यक्ष ऑडिट करणं आणि प्रत्येक संस्थेत नोडल अधिकारी नियुक्त करणं बंधनकारक केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्री यांना काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतील लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. दरम्यान काल सकाळी भारतानं आपला पहिला डाव 503 धावांवर घोषित केला आहे. पहिल्या डावात भारतानं 238 धावांची आघाडी घेतली आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. या गीताला संगीत साज होता अनिल अरुण यांचा. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोतहो, हाच कार्यक्रम आज रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. रसिकहो, आज सकाळी 8:55 नारी समता दिवसानिमित्त विशेष रूपक आपण ऐकणार आहात समतेचे क्षितिज. तसंच 9:30 ईद ए मिलाद निमित्त जमीर मौला नरदेकर यांनी सांगितलेली माहिती जरूर ऐका सकाळी 9:30. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचे भरगच्चसे कार्यक्रम. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका

0: प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढी मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो.
0: बरं.
1: कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो.
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर, स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा.
1: बरोबर. अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं, कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांज वेळी, इथपर्यंतची धेटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचा त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभ्या आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे. किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कोणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला. किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं.
0: निश्चितच. कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
1: दुर्बोध वाटतं
0: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
1: हो. आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा.

0: असं आहे की काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं. तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय. की कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात. पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे. पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे.
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांग सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे, म्हणजे

0: वा, एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.

रसिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिक हो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोत हो आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. आनंद घेऊया तुमच्या माझ्या मनामध्ये रुंजी घालणाऱ्या गाण्यांचा, अर्थात गाणी मनातली या कार्यक्रमाचा.

रसिकहो, सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या युगलस्वरातील शांक मूल यांचा संगीत साज असलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. गाणं मनातली या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतहो, सध्या बदलत्या वातावरणामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं, निरोगी राहावं यासाठी आपण बरेच व्यायामाचे प्रकार करत असतो आणि यामध्ये अगदी साधा सुद्धा कोणताही खर्च नसलेला व्यायाम म्हणजे सायकलिंग. सगळेच जण आता जवळपास सकाळी संध्याकाळी अगदी छान वातावरणामध्ये सायकल चालवताना दिसतात. खर तर या सायकलचा जन्म कसा बरं झाला तर रसिक हो, हिरो सायकलची स्थापना करणारे सहसंस्थापक ओम प्रकाश मुंजाल यांचा आज जन्मदिन आहे. कदाचित या हिरो सायकलमुळेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा एक आरोग्यदायी हिरोच अवतरला जाऊ. मुंजाल कुटुंब हे एक छोटा व्यवसाय करणारं कुटुंब आणि याच कुटुंबामध्ये ओम प्रकाश मुंजाल यांचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांचे भाऊ ब्रिजमोहनलाल, दयानंद आणि सत्यानंद यांनी 1944 मध्ये सायकलचे सुटे भाग विकायला सुरुवात केली अमृतसर या ठिकाणी. तिथून पुढे मग लुधियानामध्ये हे सारं कुटुंब स्थायिक झालं आणि मग सायकलचे सुटे भाग विकतानाच

स्वतःच तयार करून त्यापासून सायकल तयार करावी अशी कल्पना ओमप्रकाश मुंजाल यांना सुचली आणि मग त्याला मूर्तरूप देण्याचा ध्यास त्यांनी घेतला. 1956 मध्ये त्यांची स्वप्नातली ही सायकल अर्थात हिरो सायकलची स्थापना झाली. जाणून घेऊ अजूनही, ऐकूया कार्यक्रमामधलं हे सुंदरसं गीत.

सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये सुखद गारव्यामध्ये जेव्हा आपण सायकलिंग करत असतो ना, तेव्हा अशीच काही गाणी गुणगुणत असतो ज्याने मनाला आणखी उत्साही वाटत. असेच हे भारतीय उद्योगपती मुंजाल यांनी जो काही ध्यास घेतला ना सायकल बनवण्याचा, ही सायकल प्रत्येकाच्या मनामध्ये कशी बरं प्रतिमा म्हणून स्थान मिळवेल याचाच विचार सतत डोक्यात सुरू होता. आणि म्हणूनच सतत दिवस रात्र ही सायकल अगदी हिरो सारखी कशी बरं सगळ्यांना भावेल यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि 1956 मध्ये वर्षभरात जवळजवळ 639 सायकलींचं उत्पादन त्यांनी केलं. 2015 साली ही कंपनी दिवसाला 18,500 सायकलींचं उत्पादन करते. जगात सायकलींच्या उत्पादनामध्ये हे सर्वाधिक उत्पादन मानलं जातं. हिरो सायकलमध्ये 4 युनिट असून एकूण 7,000 कर्मचारी आहेत. आणि या कंपनीच्या वाटचालीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने 1986 मध्येच घेतलेली होती. असे हे हिरो ब्रिग्ज तसंच स्टँटर्ड अँड मॅजेस्टिक ऑटो लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष, हिरो सायकल्स लिमिटेडचे सहअध्यक्ष ओम प्रकाश मुंजाल यांच्या आज जन्मदिनी त्यांच्या हिरो सायकलच्या आठवणीच्या माध्यमातून त्यांना वाहिलेली ही आदरांजली. कार्यक्रमात शेवटी ऐकूया श्रीधर फडके यांचा संगीत साज असलेली बा भ बोरकर यांची गीतरचना आशा भोसले यांच्या स्वरामध्ये.

आशा भोसले यांच्या स्वरातील या गीतासोबतच तुमच्या माझ्या मनामध्ये रुंजी घालणाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम गाणी मनातली समाप्त होतोय. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. यानंतर समाचार प्रभात 8 वाजता, मॉर्निंग न्यूज 8:15 दिल्ली केंद्रावरून, तर मराठीतून राष्ट्रीय बातम्या 8:30 पुणे केंद्रावरून.

0: for a look at today's newspapers. It's over to Saira Mujtaba.
1: Thank you, Shagun. Most of the dailies lead with NSA Ajit Dobhal's visit to China. The Tribune headlines, India-China eye political fix for boundary dispute, stress need for peace and tranquility along LAC. Newspapers also report Prime Minister reviewed 30,000 crore rupees infra projects. The Asian Age headlines, Modi flags digital arrest, pushes for strict surveillance. The Indian Express, citing RBI's monthly state of economy, informs Indian economy resilient amid global uncertainties. The paper adds, India's robust macroeconomic fundamentals continue to provide cushion to the domestic economy. The Statesman writes, Defense Minister Rajnath Singh clears transfer of DRDO missile tech to Indian defense industry. Hindustan Times headlines, 98% flu cases this season due to H1N1 swine flu, says ICMR. And finally, Times of India informs Dolly Parton, queen of country music, dies at 80. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Saira. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi reviews infrastructure projects worth 30,000 crore rupees at Pragati meeting. Union Home Minister Amit Shah sets one-year deadline for 100% implementation of three new criminal laws. Delhi government to hand over approval letters to 4,000 eligible women beneficiaries under Lakshmi Yojana today. India and China agree to continue their work in seeking political settlement of boundary question for overall and long-term interests. Eid Milad-un-Nabi, birth anniversary of Prophet Muhammad being celebrated today. Keralites across the globe celebrating Thiru Onam, most auspicious day of Onam. And R. Pragyanan cruises into finals of Grand Chess Tour's last leg after 19-9 win over Germany's Vincent Keimer. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचं प्रगती मंचाच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. मोठ्या वाहतूक आणि पायाभूत प्रकल्पांचं नियोजन करताना शक्य असेल तिथे पायाभूत सेवांसाठी सामायिक उपयुक्तता परिक्षेत्र शोधणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सेवा तीर्थ इथं काल प्रगती मंचाच्या 53 बैठकीत ते बोलत होते. मंत्रालय राज्य यांनी एकात्मिक दृष्टिकोनाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घ्यावी आणि नियोजनाच्या टप्प्यावरच त्याचा अभ्यास व्हावा असं आवाहनही त्यांनी केलं. अंमलबजावणीच्या गतीसाठी गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताना मंत्रालयांना राज्य आणि अंमलबजावणी यंत्रणांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आणि प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता हमी आणि पर्यावरण रक्षणावर भर देण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं. भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बळकट आर्थिक सुरक्षा ही प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या अंमली पदार्थ तस्करी, नक्षलवादाचा बिमोड आणि ईशान्येकडील राज्यातील आव्हानं या तिन्ही क्षेत्रातील आव्हानं दूर करण्यास सरकारला यश आलं असल्याचं सांगून त्याचं श्रेय राज्य पोलीस दल, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेनं आगामी 15-20 वर्षातील कल आणि प्रवाह यांचं निरीक्षण करून विश्लेषण करून संभाव्य समस्यांची ओळख पटवावी, जेणेकरून त्या उद्भवण्यापूर्वीच त्यांचा सामना करणं शक्य होईल असं शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट म्हणजे उद्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुण्यातील 4 प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विद्यार्थी एन

जसे स्वयंसेवक माय भारत से युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होतील. क्रीडा शारीरिक तंदुरुस्ती शिस्त आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. भारत चीन द्विपक्षीय संबंधांचा सातत्यपूर्ण विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनं उभय देशांदरम्यानच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं महत्वाचं असल्याचं मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं आहे. चीनची राजधानी बीजिंग इथं भारत चीन सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधींच्या चर्चेची 25वी फेरी काल पार पडली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दोन्ही देशांनी आपापल्या व्यापक आणि दीर्घकालीन हितांच्या संदर्भात सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याच्या दिशेनं काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या सुगी हंगामाच्या आगमनाची वार्ता देणारा हा सण आपली समृद्ध संस्कृती बंधुत्वाची भावना आणि विविधतेतील एकता साजरा करण्याचा दिवस आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव आनंद एकता आणि समृद्धी वाढवणारा ठरो असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. डेटा सेंटर क्षेत्रासाठी भारत हे आकर्षक गुंतवणूक केंद्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी जपानी कंपन्यांसमोर सहकार्य करण्यास तयार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा योरसोई यांच्यासमवेत काल टोकियोत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान गोयल यांनी काल जपानमधील सेमी कंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबरही संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी टोरांटो इथं पोहोचल्या. पहिल्या टप्प्यात कॅनडाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यात त्या कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँक उईस फिलिप शॅम्पेन यांच्यासमवेत होणाऱ्या पहिल्या वित्तीय संवादात सहभागी होणार आहेत. या बैठकीत उभय देशांदरम्यान सूक्ष्म आर्थिक घडामोडी, वित्तीय क्षेत्रातील सहकार्य, द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संधी आणि सामायिक आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमावर विचार विनिमय होणार आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील नूतनीकरण केलेल्या भागीदारीचा वित्तीय आधार बळकट करण्यासाठी हा संवाद एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करेल. राष्ट्रीय चाचणी संस्थेत सुधारणा घडवून तिला वैधानिक दर्जा देण्याबाबतच्या मसुदा अहवालाला काल संसदीय समितीनं एकमतानं मंजुरी दिली. काँग्रेस पक्षाचे खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं चर्चा करून हा अहवाल स्वीकारला. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्र राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. यासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सुरक्षा धोरणात्मक संवादात उभय देशांनी मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या उच्चस्तरीय चर्चेत सागरी सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण आणि एकंदर संरक्षण सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी दोन्ही शिष्टमंडळांनी सर्वसमावेशक चर्चा केल्याचं नमूद केलं आहे. 2025 वर्षाच्या नागरी सेवा परीक्षा

0: साठी इतर मागासवर्गीयांच्या क्रिमी लेअर निकषांबाबतच्या 11 मार्चच्या निकालाची अंमलबजावणी करावी की नाही यावर स्पष्टता मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास विशेष खंडपीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं केंद्र सरकारला युपीएससीनं शिफारस केलेल्या 958 उमेदवारांना सेवा वाटपाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची परवानगी विचारणारे निर्देश मागितले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित जागतिक संपर्क उपक्रमाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काल त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सल वननेस कार्यक्रमात सहभाग घेतला. शनिवारी ते मॅडिसन स्क्वेअर इथं 5,000 लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करतील. इंडियन एथलेटिक्स सिरीज 2026 मध्ये काल विक्रांत पांचाळ यानं 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पियात मोहम्मद अजमलवर मात करून विजेतेपद पटकावलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचे प्रगती मंचच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पति तेल स्टार्च इत्यादि वापरून तयार केलेले ॲनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: सर्वसामान्यपणे माणसाला आपल्या हक्काची जाणीव असते, परंतु आपलं कर्तव्य काय या गोष्टीकडे मात्र तो दुर्लक्ष करतो किंवा कानाडोळा करतो। माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, तो समाजाचा घटक असतो। माणूस जे काही करतो त्याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम हे त्याच्या स्वतःवर, त्याच्या कुटुंबावर,

समाजावर आणि राष्ट्रावरही होतात. व्यक्ती समाजाचा अविभाज्य घटक असल्यामुळं समाजाचं व्यक्तीवर आणि व्यक्तीचे समाजावर परिणाम होत असतात. म्हणून प्रामाणिकपणे आणि अंतःकरणपूर्वक नोकरीधंदा किंवा उद्योगधंदा केल्यानं सर्वांचंच कल्याण साधलं जातं. याच्या उलट अप्रामाणिक आणि बेजबाबदारपणे नोकरीधंदा किंवा उद्योगधंदा केल्यानं जे दुष्परिणाम होतात ते सर्वांनाच भोगावे लागतात. थोडक्यात, कर्तव्यबुद्धीनं उद्योगधंदा करणं ही सर्वांच्याच हिताची गोष्ट आहे. या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो. काही लोकांचा असा गैरसमज आहे की प्रामाणिकपणे आणि कर्तव्यबुद्धीनं काम करून सुद्धा यश मिळतच असं नाही, तर आम्ही तसं काम का करावं. त्याचप्रमाणे काही लोक अप्रामाणिकपणे आणि कामात टाळाटाळ करून सुद्धा बढती मिळवून वरच्या पदाला जातात, त्याचं काय? याचं स्पष्टीकरण जीवनविद्या असं देते की माणूस जे कर्म करतो त्याचं फळ देण्याची व्यवस्था निसर्गानं त्या कर्मातच करून ठेवलेली आहे. परिणामी विशिष्ट परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जरी यश मिळालं नाही तरी हताश होण्याचं कारण नाही. चांगलं केलेलं कधीही वाया जात नाही हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्या विशिष्ट प्रसंगी यश मिळालं नाही तरी क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमानुसार भविष्यात अन्य परिस्थितीत आणि अन्य प्रसंगी ते न मिळालेलं यश माणसाला दाम दुपटीनं मिळेल. या संदर्भात जीवनविद्येचा हा सिद्धांत महत्वाचा आहे. शंकरानं विष पचवलं म्हणून त्याला महादेव असं म्हणतात. त्याप्रमाणे अपयशाचं विष पचवून जो यशाच्या शिखराकडे गरुड झेप घेतो त्याला महापुरुष असं म्हणतात. थोडक्यात, माणूस कळत नकळत जी चांगले आणि वाईट कर्म करत असतो त्या सर्वांचा हिशोब आपण ठेवला नाही तरी तो सर्व हिशोब अंतर्मनाच्या द्वारे गुप्तपणे आपल्याच सूक्ष्म जाणीवेच्या टेप रेकॉर्डरवर ठेवण्याची व्यवस्था निसर्गानं करून ठेवलेली आहे. म्हणून या निसर्गाच्या नियमानुसार कर्माची बरी वाईट फळं मिळणं क्रमप्राप्त आहे. एखादा माणूस आपलं सुयश हिरावून घेतो याचाच दुसरा अर्थ असा की आपल्याला अपयश मिळतं. ज्या अर्थी अपयश मिळालं त्या अर्थी ते अपयश निसर्ग नियमानुसार आधी केलेल्या चुकांचं फळ असू शकतं. यशाचं कर्तृत्व माणूस स्वतःकडे घेतो त्याचप्रमाणे अपयशाचं भोक्तृत्व सुद्धा त्याच्याचकडे जाणं क्रमप्राप्त आहे. म्हणूनच माणसानं अपयशाचा कोळसा उगाळत बसण्यापेक्षा केलेल्या चुका दुरुस्त करून यशाच्या दिशेनं प्रयत्न करणं हेच हिताचं होय. दुसरा मुद्दा असा की प्रामाणिकपणे आणि कर्तव्यबुद्धीनं काम करणं हे सर्वार्थानं सर्वांच्याच हिताचं आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणजे लॉ ऑफ ऍक्शन अँड रिएक्शन या निसर्ग नियमाला अनुसरून ज्या राष्ट्रातील लोक कामात कसूर करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष घडवून आणणं ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नाही. याच्या उलट ज्या राष्ट्रातील लोक कर्तव्यबुद्धीनं प्रामाणिकपणे काम करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष अटळ आहे. सर्व लोक विविध क्षेत्रात काम करत असतात. पोट भरण्यासाठी काम करणं प्रत्येकाला अटळ आहे. काम सर्वच करतात परंतु रडत रखडत काम करणं किंवा काम करण्यास शक्यतो टाळाटाळ करणं वगैरे अनिष्ट गोष्टी करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये आढळते. त्यामुळे व्यक्तीला अपयश येतं, त्याच्या नोकरीवर दुष्परिणाम होतो, कुटुंब संकटात सापडतं, समाजव्यवस्था बिघडते आणि राष्ट्र अधोगतीला जातं. या सर्व अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी माणसानं त्याच्या वाट्याला आलेलं विधायक काम भ्रष्ट मार्गानं न करता प्रामाणिकपणे कसोशीनं आणि कर्तव्यबुद्धीनं करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं काम करणं म्हणजे परमेश्वराची फार मोठी सेवा असून तीच खरी त्याची उपासना होय. याचं मुख्य कारण असं की माणूस जेव्हा कर्तव्यबुद्धीनं आणि प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा त्याची तर प्रगती होतेच पण तो करीत असलेलं काम अनेक लोकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असल्यामुळं तो कुटुंबातील, समाजातील आणि राष्ट्रातील लोकांना कळत नकळत सुखी करत असतो. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला कामासाठी पोट या निसर्ग नियमानुसार काम करावंच लागतं. ते कर्तव्यबुद्धीनं आणि प्रामाणिकपणे करणं हे सर्वांच्याच हिताचं असतं. हे काम तीन प्रकारचं असतं: घरातील काम, संस्थेचं काम आणि चरितार्थासाठी निवडलेलं विधायक काम. जीवनाच्या अंगानं ही तिन्ही कामं महत्वाची आणि आवश्यक आहेत. घराचं घरपण राखण्यासाठी आणि घरातील सुरेख वातावरण निर्मितीसाठी घरचं काम प्रत्येकालाच करावं लागतं. तसं करणं हे माणसाचं कर्तव्यच होय. दुसरं संस्थेचं

काम करणं संसारात सुखी जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो हे सांगण्याची गरज नाही, परंतु सुखी जीवनासाठी पुण्य आवश्यक असतं हे सांगितल्याशिवाय किंबहुना सांगून सुद्धा लोकांना कळत नाही। ज्यांना कळतं त्यांना वळत नाही, पण काही लोकांना पटतच नाही। पैसा डोळ्याला दिसतो पण पुण्य डोळ्याला दिसत नाही। पैसा असेल तर तत्काळ अनेक अडचणी निर्माण होतात आणि जीवन असह्य होतं। याच्या उलट पुण्य नसेल तर पुण्याअभावी अडचणी निर्माण होऊन सुद्धा माणसाच्या ते लक्षात येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट होय। सत्कर्मातून पुण्य निर्माण होत असतं आणि तेच पुण्य आपल्याला भविष्यात वेळोवेळी आणि विविध प्रसंगी विविध प्रकारे उपयोगी पडत असतं। हा सर्व प्रकार अंतर्मनाच्या द्वारे निसर्ग नियमानुसार अत्यंत गुप्तपणे सहजपणे अचूकपणे घडत असतो। हे पुण्य समाज उपयोगी संस्थेमध्ये प्रामाणिकपणे आणि सेवाभावानं कार्य केल्यानं मिळत असतं। आता तिसरं काम हे तितकंच महत्वाचं आहे। चरितार्थासाठी केलेलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केल्यानं एका दगडात पाच पक्षी मारता येतात। एक म्हणजे त्या माणसाचा सर्व संबंधितांवर प्रभाव पडतो आणि सर्वांगानं आणि सर्वार्थानं प्रगती होत राहते। ही प्रगती उत्कर्ष आणि उन्नती अशा दोन प्रकारची असते। उत्कर्ष म्हणजे अधिभौतिक प्रगती आणि उन्नती म्हणजे मानसिक आध्यात्मिक प्रगती। अधिभौतिक प्रगतीमुळे त्याला समृद्धी आणि सुयश प्राप्त होतं आणि उन्नतीमुळे त्या माणसाला सुख शांती आणि समाधान प्राप्त होतं। दुसरं म्हणजे त्या माणसाची अशी प्रगती होत असताना त्याच्या कुटुंबाला आनंद स्वास्थ्य आणि समृद्धी प्राप्त होऊन कुटुंबातील सर्व माणसं सुखी होतात। तिसरं म्हणजे त्याचे इष्ट परिणाम समाजावर होतात। कारण माणूस कुठलेही काम करतो तेव्हा त्याचा संबंध कळत नकळत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजातील अनेक लोकांशी येतो। मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केल्यानं समाजातील संबंधित लोक संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद त्या माणसाला प्राप्त होऊन ते पुण्यरूपानं त्याच्या गाठी जमा होतात। चौथं म्हणजे असं काम केल्यानं राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होते। मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केल्यानं म्हणजेच भ्रष्टाचार न केल्यामुळं काळा पैसा निर्माण होत नाही, कार्याची गुणवत्ता वाढते, परदेशात राष्ट्राची पत वाढते आणि राष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारून राष्ट्राला श्रीमंती आणि समृद्धी प्राप्त होते। आणि पाचवं म्हणजे असं काम केल्यानं देवाची सेवा केल्याचं श्रेय आपोआप पदरात पडतं हे विशेष। काम करण्यासाठी स्पोर्ट हा नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्यामुळं जगातील प्रत्येक माणसाला जगण्यासाठी काम करावंच लागतं आणि त्याप्रमाणे बहुतेक सर्व लोक काम करतात सुद्धा। काम सर्वच करतात हे खरं, पण ते करतात कसं हे पाहणं बरं। माणसानं काम करणं वेगळं आणि पोट भरण्यासाठी वाट्याला आलेलं काम कौशल्यानं करणं वेगळं। जर माणसाजवळ पाण्यात पोहण्याचं कौशल्य नसेल आणि कौशल्य नसताना खोल पाण्यात प्रवेश केला तर त्याची काय हालत होईल हे सांगायला ज्योतिष नको। तो अडाणी माणूस बुडणार किंवा गटांगळ्या खाणार हे निश्चित। याच्या उलट ज्याला पाण्यात पोहण्याचं कौशल्य आहे तो पाण्यामध्ये आनंदानं डुंबेल, खेळेल, मौज करेल। महत्वाची गोष्ट म्हणजे भगवद्गीतेनं कौशल्यानं काम करण्याला फार महत्व दिलेलं आहे। योग कर्म सुकौशलम असं गीता सांगते। याचाच भावार्थ असा की कौशल्यानं काम करणं हा फार मोठा योग आहे। भगवंताशी युक्त होणं याला योग असं म्हणतात। म्हणून कौशल्यानं काम करण्यानं माणसाला भगवंताशी योग साधता येतो। त्याला योगी होण्यासाठी रानावनात किंवा जंगलात किंवा गुहेत जाऊन बसण्याची किंवा त्यासाठी साधू बैरागी होण्याची गरज नाही। कौशल्यानं काम करण्याचा महिमा लक्षात घेऊन माणसानं कौशल्यानं काम करण्याची दक्षता घेतली पाहिजे। त्यासाठी माणूस जे काम करतो त्या कामाबद्दल त्याला उत्तम ज्ञान असलं पाहिजे। ते ज्ञान मिळवण्यासाठी माणसानं या गोष्टी करणं आवश्यक आहे। पहिलं म्हणजे संबंधित कामाबद्दलचं ज्ञान माणसानं त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीकडून संपादन करणं, एकाग्र चित्तानं जीव ओतून काम करणं आणि तिसरी गोष्ट तल्लीन होऊन काम करणं। थोडक्यात कौशल्यानं तल्लीन होऊन काम केल्यानं एका बाजूनं माणसाची सर्वांगीण प्रगती होते आणि दुसऱ्या बाजूनं त्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होतं। कल्पकता ही एक महान विलक्षण चीज आहे। अमृत, चिंतामणी, कस्तुरी, कल्पवृक्ष, कामधेनू, परीस या गोष्टी जशा दुर्मिळ आहेत त्याप्रमाणे कल्पकता ही सुद्धा एक दुर्मिळ गोष्ट आहे। काम सर्वच करतात परंतु कल्पकतेची देणगी असणारी माणसं

0: फारच थोडी असतात. जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात टॉपवर जायचं असेल तर कल्पकतेची देणगी असणं आवश्यक आहे. कल्पकता ही एक देणगी आहे. वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे कल्पकता हा परमेश्वराचा किंवा सद्गुरूचा किंवा निसर्गदेवतेचा प्रसाद किंवा देणगी आहे. याचा अर्थ असा नव्हे की हा कल्पकतेचा प्रसाद अन्य मार्गाने मिळवता येत नाही. विशिष्ट पद्धतीनं प्रयत्न केले असता माणसाला कल्पकतेचं वरदान प्राप्त करून घेता येणं शक्य आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामण.

0: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 8:55 आणि 42 सेकंद झाली आहेत. नारी समता दिवसानिमित्त विशेष रूपक आपण ऐकणार आहोत समतेचं क्षितिज.
1: आकाशवाणी बीड प्रसारित करीत आहोत नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक समतेचं क्षितिज. लेखन पुष्कराज बेदरे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.

नमस्कार. 26 ऑगस्ट नारी समता दिन म्हणजेच वुमेन्स इक्वॅलिटी डे. आजचा दिवस म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरची एक तारीख नाही, तर शतकानुशतके अंधारात ठेवलेल्या आणि स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या अर्ध्या जगाच्या संघर्षाचा, त्यांच्या विजयाचा आणि हक्कांचा उत्सव आहे. आज आपण याच समतेच्या वाटेचा वेध घेणार आहोत आपल्या या विशेष रूपकातून. समतेचे क्षितिज.

0: स्त्रीनं उंबऱ्याच्या आतच राहावं. चूल आणि मूल हेच तिचं विश्व. पुरुषांच्या बरोबरची भाषा तिला शोभत नाही.
1: का शोभत नाही? हे आकाश जितकं तुमचं आहे तितकंच आमचंही आहे. उंबरा ओलांडून आम्ही चंद्राला गवसणी घातलीये, मग अजूनही आम्हाला मागे खेचणारे तुम्ही कोण?
2: हा लढा आजचा नाही. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन संविधानातील 19व्या दुरुस्तीनुसार महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि हा दिवस नारी समता दिन

0: म्हणून ओळखला जाऊ लागला. पण भारताच्या मातीत या समतेची बीजे पेरण्यासाठी क्रांती सूर्यांना स्वतःचे आयुष्य पणाला लावावे लागले.
1: आजी, पूर्वी स्त्रीचे अस्तित्व फक्त घराच्या चार भिंतींपुरतेच मर्यादित होते का ग?
2: होय पुरी, पण आज तुझी शाळेत जातेस, मोबाईल आणि कॉम्प्युटर हाताळतेस, हे सहज मिळालेलं नाही. यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण दगड झेलले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजाचा रोष पत्करून पहिली शाळा काढली.
0: राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रीला संपत्तीचा, शिक्षणाचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा अधिकार मिळवून दिला. भारताने स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला.
3: आलोय आलोय आलोय भाई, पतनाट्य घेऊन आलोय.
4: ऐका हो ऐका, नारी समतेची गोष्ट ऐका. अहो दादा, अहो वहिनी, आज विसाव्या एकविसाव्या शतकात आपण कुठे पोहोचलोय?
5: चंद्रावर गेलो आपण, मंगळावर गेलो आपण, पण आपल्या मनातील अंधकार खरंच दूर झालाय का?
3: नाही झाला. आजही विचारतात मुलगा झाला की मुलगी.
6: वंशाचा देवा मुलगाच हवा ही बुरसटलेली मानसिकता कधी बदलणार?
4: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, फक्त घोषणा देऊन भागणार नाही. स्त्रीला समान दर्जा दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही.
5: अहो, पण रस्त्यावर आणि घराघरात काय चाललंय याचाही विचार करणं गरजेचं आहे. औसुबानराव, समजते का? पोरगी बातुकली आता खेळ खेळायला लागली.
4: होय की, पोरग आहे, भातुकलीचाच खेळ खेळणार आहे ती.
5: अहो, पोरापोरीचा भातुकलीचा खेळ हा मोठेपणी खरं व्हावा ही आमची इच्छा आहे. हो,
4: म्हणजे नेमकं काय? तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार करताय तुम्ही? तुमचा हा शब्द मी खाली जाऊन देणार नाही. माझी मुलगी जेव्हा मोठी जाईल तेव्हा तुमच्याच पोराला देऊ आपण. आता मी तुम्हाला 100 बॉन्डवर लिहून देतो. वा,
7: काही वर्षानंतर काय घडतंय हे आपण पाहूया.
1: विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल तर पुरीला.
8: काय ग पोरी, तुला स्वयंपाक काय येतो का नाही?
3: हा येतो.
8: पुढे शिकायचं का तुला?
3: हा शिकायचंय.
8: आमच्याकडे शेतय, पोते, कामधंदा जमन का?
3: हा जमल.
9: पाहुण, आता तुम्हाला हळूच सांगतो बघा, तुमच्या पोराचंही वय जास्त.
10: हा,
9: त्याला मला वाटतं कमीत कमी शिकणार म्हणून गेले असत्यान. आता हाई हे गावाकडचं खेड्यापाड्याचं काय कोणाला माहित नसतंय जास्त, त्याच्यामुळं लय काय वाड्या वाडी करू नका. होईन एवढं लवकर आपटून घ्या. होय चिवची आई.
1: बोला की पाहुण.
9: काय मग आता ह्याच तर ठरलंय, देण्या घेण्याचं कसं काय मग?
1: हे बघा पाहुणा, ही आमची पोरगी, सगळं येत तिला, समद जमत. आता राहिला प्रश्न देण्या घेण्याचा, तर आमच्याकडे काय द्यायला घ्यायला नाहीये.
8: मला काय वाटतंय 10-15 तोळे सोनं तर द्या.
1: हे बघा पाहुणे बाई, आमच्याकडून काय होणार नाही. काय ते लग्न बिग्न करू आणि जेवण खावण्याचा खर्च बघू.
9: बर, जाऊ द्या, मी मध्यस्थी करतो. 2-4 तोळे तर भेटेन ना?
1: हा जमन, 2-3 तोळ्याच बघू.
9: हा मग 2-3 तोळे सोनं, पैसे काय राहू द्या. आता पोरगी आपली घरची लक्ष्मीच म्हणून घेऊन जातो आम्ही.
1: बर बर,
9: चालतंय मग. कधी लग्न ठरवायचंय ते बघा. बोला आता तुम्ही.
5: सुभानराव, मी काय करतो, आमच्याकडल्या देवप्पाला विचारतो एकदा, मुलीची कुंडली दाखवून बघतो आणि मुहूर्त काढला की मी मुहूर्त तुम्हाला कळवतो. ह्या गोष्टीचा ह्या कानाच त्या कानाला पत्ता लागू देऊ नका. 4-5 माणसं सोडता. हा ना, मग मी देवप्पा बी चुकूनच घेऊन येतो. इकडल्या देवप्पापाशी काय बोबाटा करू नका तुम्ही. आता येतो तर आम्ही. हो, मी तोपर्यंत तयारीला लागा पैसे पाण्याच्या.
4: लागतो आम्ही तयारीला. राम राम. मग
5: राम राम. राम राम.
11: मित्रांनो, घरची गरिबीची परिस्थिती, पैशाचं आमिष व मध्यस्थी व्यक्तींच्या पुढाकारामुळे आई वडील लग्नासाठी तयार झाले आहेत. नवरा वयाने खूप मोठा असेल किंवा श्रीमंत असेल तर लग्नाच्या नावाखाली मुलीला विकत घेतले जाते. ऊस तोडणीसाठी, कोयते पूर्ण करण्यासाठी बालविवाह सहज केले जातात.
12: अरे पाहुणे रावळे, चला चला लवकर घ्या बरं. उरकून आवरावरी करा.
5: काय करा, पटकीन मंगलाष्टी का सुरू करा. कोणाला माहित व्हायचं अगोदर ह्या देवस्थानावर?
13: चला घ्या बरं अंतरपाट. धरा
4: धरा अंतरपाट. चला लवकर. मधी पूर्ण कुठे चला
13: घ्या. म्हणू का आता करू सुरुवात?
5: सुरुवात.
13: शुभमंगल सावधान,
14: शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान.
9: आवरा आवरा, पोलिसाची गाडी गेली बघा आता चिधून.
4: पोलिसाची गाडी गेली,
5: कुणीतरी ठिंगी टाकली वाटतंय. चला पाटकिनी
4: निघा निघा, लवकर निघा इथून.
13: चला बरं, मी बी जातो आता. चला लवकर
4: देवा, तुम्ही आधुकर निघा.

0: चला चला पोलिसाची गाडी आली, चला आता
1: पहा तर मंडळी आता मुलीला तिच्या सासर घरी गेल्यावर कसा छळ होतो हे आपण पुढे पाहूयात.
2: कवारबी झोपती काय तर कामधंदा करीत नाही काय नाही, फुकटची आणली उगाच बापाचं घर असल्यावानी.
3: रमेश जर ऐकत नसली बायको तर दाना घेऊन बिंदा छानी जा, इथं कोणी येणार नाही तिचं बघायला. आता
4: बर बर उद्यापासून बघतोस तिच्याकडे. ए चिवे उठ.
5: हा हा हा आले.
4: उठ लवकर नाही तर कान फाडील मारीन.
5: आई
4: उठ लवकर उठ.
5: आई होय हो ऐकलं का?
6: काय आता
5: बरेच दिवस झाला चिवचा काय फोन बिनच नाही आला आणि मला कस तरी वाटतंय हो.
7: आई दारूगड, आई दारूगड, आई दारूगड ना.
5: बाया कोणाचा आवाज येतो एवढा सकाळ सकाळ? कोण आलाय काय माहिती, बघावं लागल.
7: आई आई पोट दुखतय ग माझं.
5: काय होतंय तुला?
7: आई माझं पोट दुखतय.
5: अगं चिव नक्की काय होतंय तुला? अहो कोणी आहे का आजूबाजूला?
7: आई माझं लय पोट दुखतय ग, मला लय त्रास दिलाय त्यांनी. आई लय पोट दुखतय माझं.
5: अगं चिव असं काय करते चिव?

0: उघड. आई दारू उघड ना.
1: बाय कोणाचा आवाज येतो एवढा सकाळ सकाळ? कोण आलंय काय माहिती, बघावं लागेल.
0: आई आई पोट दुखतय ग माझं.
1: अगं चिव काय होतंय तुला?
0: आई माझं पोट दुखतय.
1: अगं चिव नक्की काय होतंय तुला? अहो कोणी आहे का आजूबाजूला?
0: आई माझं लय पोट दुखतय ग, मला लय त्रास दिलाय त्यांनी. आई लय पोट दुखतय माझं.
1: अगं चिव असं काय करते?
0: पोट दुखतय ग माझं.
1: असं काय करते चिव? अगं इकडे बघ ना चिव. चिव चिव चिव काय झालं तुला? अगं बोल ना माझ्यासोबत. अगं चिव उठ ना ग. म्हणत होते ना नको म्हणून शहरात लग्न मारले की जा. अगं चिव उठ ना. हुंडा पाई पैसा पाई जीव गेला मा पुरीचा. अगं चिव उठ ना ग. अगं उठ ना बोल ना माझ्याशी.
2: बघितलं मित्रांनो, जुन्या रूढी परंपरेनुसार आणि मित्रत्वाचा शब्द पाळण्यासाठी आपण एका 14-15 वर्षांच्या मुलीचा बालविवाह लावून दिला. गरिबी आर्थिक संकट हा त्या कुटुंबाने विचार केला, परंतु बालविवाह झाल्यानंतर त्या कोवळ्या मनावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे आपण कुणीही विचार केला नाही. आणि परिणामी तिचा सासरच्या घरी छळ झाला आणि अल्पवयातच तिच्यावर माता बनण्याचं ओझं लादण्यात आलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणून हा बालविवाह समाजासाठी लागलेला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर आपल्याला दूर करायचा आहे. यासाठी बालविवाह निर्मूलनाची चळवळ ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे आणि यासाठी आपण समाजानं एकजूट होऊया आणि बालविवाह बंदीचा सर्वांनी नारा देऊया.
3: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
4: शिक्षणाच्या वयात तिच्या हातात पाटी पेन्सिल ऐवजी संसार दिला जातोय
5: आणि त्या स्वप्न पाहणाऱ्या कवळ्या डोळ्यांमध्ये स्वप्नांच्या ऐवजी आपल्याला फक्त आणि फक्त अश्रू पाहायला मिळतात.
0: शिकली सवरली तरी पुढे काय, लग्नाच्या बाजारात हुंड्याची मागणी.
6: गाडी पाहिजे, सोनं पाहिजे, रोख 5 लाख रुपयेही पाहिजेत.
4: अरे लाजा बाळगा, मुलगी म्हणजे काय विकत घ्यायची वस्तू आहे का?
5: हुंड्यासाठी अजून आपण अशा किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आहोत.
4: हुंडा मागणं बंद करा, स्त्रीचा सन्मान करायला शिका. पण आता वेळ बदलली आहे, समाज बदलतोय.
5: आजची मुलगी फक्त आबला नाही तर ती साबला आहे, याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे.
0: ती सीमेवर देशाचं रक्षण करते आणि आकाशात लढाऊ विमानही उडवते.
6: खेळाचे मैदान असो किंवा विज्ञानाची प्रयोगशाळा, प्रत्येक क्षेत्रात तिचं नाव गाजते.
4: सावित्री आणि जिजाऊंच्या लेकी आता मागे हटणार नाही.
5: चला आज आपण सगळे मिळून एक निर्धार करूया,
0: मुलगा मुलगी असा भेदभाव संपूया.
6: मुलीला निर्भयपणे जगू देऊ, तिचे स्वप्न पूर्ण करू देऊ.
4: स्त्री पुरुष समानता हाच देशाचा खरा विकास.
3: नारी शक्तीचा करू सन्मान, वाढू आपल्या देशाची शान.
7: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
2: या पथनाट्यानं मांडलेलं वास्तव अगदी खरं आहे.

0: परवाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर रोखठोक भाष्य केलं. बीड जिल्ह्यात आजही छुप्या रीतीने चाललेली बालविवाहाची प्रथा ही स्त्री समानतेच्या मार्गातील किती मोठा अडथळा आहे यावर त्यांनी प्रशासकीय चिंता व्यक्त केली.
1: चला तर ऐकूया माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बालविवाहासंदर्भात व्यक्त केलेले विचार.
2: आता आपण सर्वांना माहीत आहे की बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे क्या होतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणे स्थलांतर होतात आणि तो स्थलांतरच्या मुले आमच्या इकडे मोठ्या प्रमाणे बालविवाह आणि मुलींच्या स्कूलमधून ड्रॉपआउट होतात. आता खूप मोठ्या प्रमाणे बीड या सर्व विषयामध्ये काम केलेलं आहो. त्यामध्ये मी दर महिन्यामध्ये बैठक घेतात आणि कुठलाही बालविवाह असेल त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणे कारवाई करतात, एफ आय आर करतात, त्यामध्ये जबाबदारी निश्चित करतात आणि आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे सर्वांना जागरूक करणे, अवेअरनेस करणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आता ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा आम्ही खूप योजना

0: जे प्रत्येक महिलांसाठी आपण आम्ही एक आरोग्य साथी म्हणून म्हणजे एक डॉक्टर ताई म्हणून आपण नेहमी क्या असतात की म्हणजे जेव्हा महिला स्थलांतर होतात त्यांच्या आरोग्य संदर्भात बघण्यासाठी कोणी नसतात. आम्ही जिल्हा प्रशासन मार्फत आरोग्य विभागांतर्गत सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आमच्या डॉक्टर ताई त्यांच्या सोबत जातात आणि त्यांच्या कुठलाही प्रकारचा हेल्थचा विषय असेल तो बघून घेतात. तसेच आम्ही आता सर्व तालुकामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुली आणि मुलांसाठी वसतिगृह चालू करण्याची प्रक्रिया चालू करत आहोत. म्हणजे शिक्षणमध्ये सुद्धा कुठलाही प्रकारचा त्याला अडचण येऊ नये म्हणून. तसेच आम्ही आमच्या ऑलरेडी 3 तालुकामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जो मुलींसाठी आहे तो निवासी शाळा आहे त्यामध्ये सुद्धा आपण सर्व तालुकामध्ये तसे एक व्यवस्था करावे त्याप्रमाणे आपण पुढे एक प्रपोजल देणार आहे. फक्त मला एकही मुद्दा सांगू इच्छितो की एक सामाजिक विषय आहे. फक्त प्रशासन काम केला म्हणून हे विषय उद्या मिटणार नाही आहे. यामध्ये आमच्या सरपंच असेल आमच्या सर्वजण यामध्ये एक टीम म्हणून या सर्व नेगेटिव्ह मुद्दा असतात म्हणजे आपण एक टीम म्हणून यामध्ये काम करण्याचं गरजेचं आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे आमचं भविष्य आहे. मुली त्यांच्या शिक्षण म्हणजे आमच्या पुढच्या भविष्यामध्ये बीड किती पुढे जाणार आहे याचा आधार असतात. आणि मी नेहमी सांगतात एक देश किती प्रोग्रेसिव्ह आहे किती पुढे गेलेला आहे हे बघण्यासाठी तिकडेच्या फक्त महिलांच्या व्यवस्था तुम्ही बघून घ्या. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे एक महिला आर्थिक स्वरूपात सक्षम झाली असेल तर 100% गाव आणि तो देश सक्षम होणार आहे. म्हणजे महिलेला आपण आर्थिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात सक्षम कसे करू शकतो तो प्रशासनाचा प्रायोरिटी विषय आहे. तसेच हे सर्व आमच्या बीडकरांचा सुद्धा प्रायोरिटी विषय असणार अपेक्षित आहे.
1: बीड जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अजूनही गंभीर आहे. अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणे म्हणजे तिच्या शिक्षणाचा आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणे आहे. हा केवळ सामाजिक प्रश्न नसून गुन्हा आहे जो आपण सर्वांनी मिळून थांबवला पाहिजे.
2: आजी, जिल्हाधिकारी साहेब जे बोलले ते किती भयंकर आहे ना. लहान वयात लग्न लावल्यामुळे मुलीचे आरोग्य धोक्यात येते आणि तिच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर होतो.
3: अगदी बरोबर बोलतेस मुक्ता. जोपर्यंत आपण मुलीला ओझ मानण्याची मानसिकता सोडत नाही आणि बालविवाह पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत नारी समता ही केवळ कागदावरच राहील.
4: काळ बदलला. स्त्री कॉर्पोरेट बोर्डरूम पासून ते सैन्यापर्यंत पोहोचली पण तिच्या पुढील आव्हाने संपलेली नाहीत.
2: आजी, आज आमच्या ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर महिला आहेत पण तरीही काम संपवून घरी गेल्यावर स्वयंपाक आणि मुलांच्या अभ्यासाची सगळी जबाबदारी त्यांनाच पाहावी लागते.
4: समानता म्हणजे केवळ घराबाहेर पडण्याची संधी मिळणे नव्हे तर जबाबदाऱ्यांचे समान वाटप होणे. आज स्त्री आर्थिक जबाबदारी पेलत आहे मग पुरुषांनीही घरकामात आणि संगोपनात समान वाटा उचलला पाहिजे. पण चित्र संपूर्णपणे अंधारमय नक्कीच नाही. बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक घरातील पालक मुलींच्या शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहत आहेत आणि तरुण पतीही सहकार्याचा हात पुढे करत आहेत.
3: मुलींना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी इतिहास घडवला आहे. आता संपूर्ण समाजानं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे.
4: स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान मजबूत असतील तरच प्रगतीचा रथ पुढे जाऊ शकतो. चला तर मग आज या नारी समता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना मुळापासून उखडून फेकूया. स्त्रीला समान संधी आदर आणि सुरक्षितता देऊया.
5: आम्ही चाललोय पुढे नवी पहाट आणायला समतेच्या या क्षितिजावर नवे रंग भरायला.

0: आताच आपण नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलं. समतेचं क्षितिज, लेखन पुष्कराज बेद्रे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर, सहभाग पुष्कराज बेद्रे, केशव भागवत, सुप्रभा जोशी, जान्हवी देशपांडे, अपर्णा खोपटीकर, आरती देवकर, राजरत्न सोनावणे, बिलाल सय्यद, आकांक्षा सोनावणे, अनिल खेडकर, श्रेया अवसरमल, रोहित नागरगोजे, अरुण धनुरे आणि समीर पठाण. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: नारी समता दिवसानिमित्त विशेष रूपक आपण ऐकलत समतेचं क्षितिज.
2: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
2: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
2: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
4: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार। श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाच्या मागच्या दोन भागांपासून आपण ॲथलीट आणि खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे पाथरवट यांची मुलाखत ऐकत आहात। मागच्या भागात आपण त्यांचा राष्ट्रीय स्पर्धेतला सहभाग आणि त्यावेळचे त्यांचे अनुभव, काही आठवणी याविषयी सविस्तर चर्चा केली। शाळेबरोबरच कॉलेज जीवनात सुद्धा त्यांचं मैदानाशी नातं घट्ट होतं आणि आता पुढच्या आयुष्यात सुद्धा खेळाच्या साथीनं त्यांनी आपलं जीवन कसं सुंदर, आनंदी आणि खेळीमेळीचं बनवलंय हेच जाणून घेण्यासाठी ऐकूया मुलाखतीचा तिसरा अंतिम भाग।

0: खेळातलं यश हे आहेच, पण त्याबरोबर खेळाचे आणखीन काही फायदे आहेत असं तुम्ही बोलत होता, तर तुम्ही काय सांगाल?
1: आत्ता पहिली ते चौथी किंवा मूल जन्माला आल्यापासून शालेय जीवन संपुष्टपर्यंत खेळ हा कंपल्सरी शाळेमध्ये आहेच. तर त्या खेळाचा उपयोग अशा पद्धतीनं जर केलात की त्या खेळामध्ये प्रत्येकाने इन्वॉल्व्ह होणं गरजेचं आहे. सध्या कोणताही मुलगा किंवा कोणतीही मुलगी ह्याच्यात भेदभाव न करता शिक्षकांनी सुद्धा प्रत्येक मुलाला प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणं ही खूप मोठी काळाची गरज आहे. आता आम्ही काही शाळांमध्ये बघतो की ते एवढेशेच इव्हेंट आहेत, तीनच इव्हेंटमध्ये भाग घ्या, चारच इव्हेंटमध्ये भाग घ्या असे आपल्याला घरी फॉर्म पाठवून देतात. तर ते न करता पूर्वी जी पद्धत आहे की सगळ्याच मुलांना सगळ्याच इव्हेंटमध्ये सहभागी करून घेणं आणि त्यातून नंबर काढणं, त्याची प्रगती कळू शकते मुलाला की माझी प्रगती काय आहे, मी कुठंपर्यंत करू शकते हे कळून येतं. पहिला माइंड टेंडन्सी जी आहे ती बदलली पाहिजे की मला खेळायला येते, जे बाहेर आपण खेळतो लपंडाव खेळतो लंगडी पळती खेळतो तेच डाव हे आपण आपल्या प्रोफेशनलमध्ये आणू शकतो. खेळामुळं पहिला आहे की स्ट्रेस बाहेर पडतो.

0: जो राग असतो किंवा जे एखाद्याबद्दलचे चुकीचे विचार असतात, एखाद्याबद्दलचा द्वेष असतो, हे सगळं निगेटिव्हली खेळामुळेच बाहेर पडून जातं. कारण खेळ असा आहे की जे तुमचे निगेटिव्ह आहेत ते सुद्धा पॉझिटिव्हमध्ये बदलणारे विषय असतात. जो तुमच्या क्रॉसमध्ये आहे त्याला सुद्धा त्या खेळामध्ये घेतल्यानंतर त्याच्याबद्दलची जी मानसिकता आहे किंवा त्याच्याबद्दलचे आपल्या मनात जे विचार चालू आहेत ते कमी होतात. एकत्रित येणं आणि तो खेळ पुढे नेणं हा एकमेव त्याच्यातला खूप मोठा फायदा आहे. की कितीही तुमचा क्रॉस उदे, त्या मुलांनी कितीही भांडणं झालेली असली, तर तो खेळ असा आहे की त्या सगळ्यांना एकत्र आणतं आणि त्यामधून तुमचा स्ट्रेस बाहेर पडतो.
1: बरोबर.
0: स्ट्रेस बाहेर काढण्यासाठी मुलांनी खेळलंच पाहिजे. कोणताही इव्हेंट असू दे, तो बैठे असू दे किंवा बाहेरचा ग्राउंडचा असू दे. शारीरिक असेल तर सगळ्यात उत्तम, कारण शरीरामध्ये जेवढा जसा घाम जातो तसं माइंडमधला सुद्धा घाम जाते. त्याच्यामुळे हे खेळणंच गरजेचं आहे मुलांनी.
2: ज्योत्स्ना मॅडम, तुम्ही 5 वेळेला खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू म्हणून सहभाग नोंदवलाय. शाळा आणि कॉलेज जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच तुम्ही मैदानी खेळांनाही वेळ दिलात, नियमित सराव हा चालूच ठेवलात आणि सध्या तुम्ही पोलीस दलामध्ये सेवा देताय. तर तुम्ही करत असलेल्या खेळाचा सराव हा पोलीस भरतीसाठी तुम्हाला कसा उपयोगी पडला याविषयी काय सांगाल?
0: लहानपणापासूनच खेळायची आवड असल्यामुळे मला पोलीस भरती होण्यासाठी जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण रोजचा माझा तो सराव होता. पोलीस भरती करता जी प्रॅक्टिस लागू शकते ना, त्याची जी प्रॅक्टिस असते ती ऑलरेडी माझ्याकडे चालूच होती कंटिन्यू. त्यामुळे मला एक्स्ट्रा असं वेगळं काय करावं लागलं नाही त्यासाठी. मी पोलीस भरती करता 2006 सांगली जिल्ह्याला फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर भरतीची प्रक्रिया सुरू झाली, कागदपत्राची छाननी झाली, त्याच्यामध्ये रिझल्ट आलेले आहेत. तर त्या रिझल्टमध्ये पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये माझा महिलांमध्ये 2 आलेला आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये 6 आहे.
1: बरोबर.
0: लहानपणापासून माझ्या आईनं जे माझ्यामध्ये रुजवलं खेळाच्या प्रति, तर ती प्रतिमा आहे तशीच पुढं नेत नेत मी या पदापर्यंत पोहोचले, किंवा मला जी नोकरी लागली की ती फक्त खेळामुळे लागलेली आहे.
1: बरोबर.
0: माझा अभ्यास 60-70% होता आणि खेळ 80-90%. ह्या दोन्हीचा मेळ मी त्यावेळेला जर घातला नसता तर मी आता ह्या ठिकाणी नसते. फक्त ह्या खेळाच्या बेसवरती किंवा खेळावर विश्वास ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून जी मी प्रगती केली तो फक्त म्हणजे फक्त एकच आहे, तो खेळ आहे.
1: बरोबर.
0: जेवढा अभ्यास मी कमी केला त्याच्यापेक्षा 4 मी खेळ जास्त केला. अभ्यास कमी केला याचा अर्थ नाही की मी अभ्यास केलाच नाही. हां, थोडंसं दुर्लक्ष केलं की कारण मला ह्याच्यामध्ये कुठंतरी प्रगती करायची होती, नॅशनल इंटरनॅशनल करायचं होतं, पण ती वेळ किंवा मला मिळालेलं जे काही बॅक सपोर्ट होता तो थोडासा पुढे मागे झाला असेल किंवा माझी प्रगती तिथंपर्यंत नसेल, त्यामुळे माझं सिलेक्शन झालं नसेल. तर ह्या गोष्टी होत राहतात आयुष्यामध्ये, चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात राहतात. तर ह्या खेळामुळे मी आता ज्या ठिकाणी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या खेळामुळे आहे.
1: बरोबर.
0: आणि खो खो आणि ॲथलेटिक्स माझं अजूनही कंटिन्यू चालू आहे. मी माझ्या आता ज्या क्षेत्रात आहे ते माझं पोलीस खातं आहे. मी आता सांगली दलामध्ये 2006 जॉईन झाले. 2006 जवळपास 20 कालावधी 26 चालू आहे. तर हा 20 कालावधी माझा फक्त आणि फक्त खेळामुळे झालेला आहे. आणि ह्या खेळाच्या बेसवरती मी जे मिळवलं आहे तसं प्रत्येकाने मिळवण्याचा प्रयत्न करावा हीच खूप मोठी अपेक्षा आहे. कारण हा खेळ असा आहे की त्याच्यामधून आपला स्ट्रेस कमी होतो, माइंड कूल होतं आणि नवीन विचारशक्ती येण्याची जी वृत्ती आहे ती फक्त आणि फक्त सांघिक आणि मैदानी खेळ जेव्हा तुम्ही बाहेर पडून खेळता त्याच्यामध्येच मिळवू शकता. इतर आपण कॉफी घेतो, स्ट्रेस झालं की कुठंतरी व्यसनी आहारी पडतो, ह्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही थोडंसे कारदाता स्वतःला द्या, तुम्ही ह्यातून ऑटोमॅटिकली बाहेर पडाल.
1: बरोबर.
2: सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत असताना अनेक सामाजिक प्रश्नांशी तुमचा जवळून संबंध येतोय. अनेक सामाजिक प्रश्न तुम्ही जवळून पाहताय, तेव्हा एक खेळाडू म्हणून तुम्ही सध्याच्या तरुणांना काय संदेश द्याल?
0: मी आता गेली 20 पोलीस खात्यामध्ये नोकरी करते. तर ह्या नोकरीमध्ये इतके अनुभव आलेले आहेत की तरुण मुलं, तरुण मुली ज्या पद्धतीनं आपला प्रवास करत आहेत जीवनाचा, तो मॅक्झिमम 70-80% चुकीच्या पद्धतीने जात आहेत.
1: बरोबर.
0: व्हॉट्सअप आहे, मोबाईल आहे, रील्स आहेत, किंवा अभ्यास न करणं किंवा ते माइंड टेंडन्सी न राहणं, चांगले मित्र न बनवणं, ही जी वृत्ती मुलांच्यात वाढत आहे, छोट्या छोट्या किरकोळ गोष्टीवरून वाद होणे किंवा कोणत्या तरी चुकीच्या आहारी जाणे, त्याच्यामध्ये मग बरेच प्रकार आहेत, मद्यप्राशन आलं किंवा ड्रग्स आले, व्यसनं आली वेगवेगळ्या प्रकारची,

0: ह्या ठिकाणी आपली ही नवीन पिढी खूप चुकीच्या दिशेने जात आहे. ह्या चुकीच्या गोष्टीकडे न जाण्यापेक्षा तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी आहेत, तुम्हाला अभ्यास नाही जमत आहे, दुसरी जी कोणती गोष्ट तुम्हाला जमते त्या गोष्टीकडे तुम्ही जाणं किंवा ते करणं गरजेचं आहे. ज्या चुकीच्या गोष्टीकडे तुम्ही वळत आहात 100% शेवटपर्यंत चुकीच्याच राहणार आहेत. पण ज्या गोष्टी तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी मायनस पॉईंटमध्ये घेतलेल्या आहेत स्वतःसाठी तुमच्यामुळं, तर त्या प्लसमध्ये घेण्यासाठी तुम्हाला कुठेतरी तुमचं नाव झालं तर त्यांचंही नाव होणार आहे. त्यामुळं नवीन पिढीने थोडंसं पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, किंवा आपल्या स्वतःचा दृष्टिकोन बदलून अभ्यासाचा कल थोडासा वाढवून, किंवा त्या क्षेत्रांमध्ये नसेल तर दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला कल असेल तर त्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथं प्रगती करणं खूप खूप गरजेचं आहे सध्या.
1: आणि हे सगळं होण्यासाठी त्यांनी दिवसातला थोडा वेळ ग्राउंडला द्यायला हवा असं तुम्हाला
0: 100% द्यायला पाहिजे. कोणता तरी खेळ खेळणार, तुम्ही कोणताही खेळ खेळा, इव्हन बैठे खेळा किंवा ग्राउंडचे खेळा, असा एखादा खेळ निवडा की ज्याच्यातून माझा स्ट्रेस कमी होईल.
1: बरोबर,
0: जो तुम्हाला आवडतो तो खेळा. आता मोबाईलमध्ये स्वतःचे गेम्स आहेत ते सगळे, ते फक्त एकटेच खेळत बसतात, त्याच्याने तुम्ही एकल कोंडे होणार आहात.
1: बरोबर,
0: तो गेम तुम्हाला कम्युनिकेट करणार नाही. ज्या गोष्टीमध्ये, ज्या व्यक्तीमध्ये, ज्या खेळामध्ये कम्युनिटी आहे, कम्युनिकेशन करता येईल की त्याच्यामध्ये तो स्ट्रेस बाहेर पडू शकतो, ते तुम्ही सध्या करणं गरजेचं आहे. हा खूप मोठा मोबाईलपासून बाहेर पडण्याचा किंवा वाचण्याचा खूप मोठा आधार आहे की आपण ग्राउंडवर जाऊन कम्युनिकेट केलं पाहिजे आणि लोकांच्यात वावरलं पाहिजे. त्यामुळे नवीन पिढीनं मोबाईलकडे किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी अभ्यासाव्यतिरिक्त किंवा तुमच्या फ्युचरच्या व्यतिरिक्त जर येत असतील तर ते थोडंसं बाजूला ठेवून आपण आपल्या शरीराकडे, पहिली गोष्ट आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर आरोग्य बघत बघतच ते आरोग्य कसं चांगलं राहील त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या नोकरी आणि तुमचं कुटुंब हे खूप महत्त्वाचं आहे.
1: बरोबर,
0: कुटुंबाला तुम्ही जेवढं मोठं स्थान द्याल तेवढं मोठं तुमच्यासाठी कुटुंब स्थान आहे.
1: बरोबर, आणि तेवढेच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. नाही का, जर कुटुंबाला महत्त्व देऊन त्यांच्यासाठी वेळ खर्च करणं असेल किंवा त्यांच्या भवितव्याविषयी विचार करणं, त्यांच्याशी संलग्न राहणं कुटुंबातल्या सगळ्यांशी, हे गरजेचं आहे. पोलीस भरतीमधून तुम्हाला नोकरी मिळाली तर ह्यासाठी जे ट्रेनिंग असतं, तर या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला तुमच्या खेळाच्या सरावाचा काही उपयोग झाला का?
0: भरपूर उपयोग झाला. जे मी रोज प्रॅक्टिस करत होते तेच माझं ट्रेनिंग सेंटरला होतं. रोज रनिंग असणार आहे, वॉर्म अप असणार आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रामध्ये आम्हाला जे काही शिक्षण दिलं जातं कायद्याच्या अनुषंगानं किंवा रायफली ज्या असतात आमच्याकडे, तर त्याचं प्रशिक्षण दिलं जातं, ते आम्हाला तिथं कायद्याचं ज्ञान भरपूर दिलं जातं. त्या ट्रेनिंग सेंटरला आम्ही जवळपास 9 महिने ट्रेनिंग करतो. 9 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या जातात की संयम कसा बाळगावा, समोरच्या व्यक्तीशी कसं वर्तन करावं, कोणत्या गोष्टीचा कुठं फायदा करून घ्यावा, किंवा कशा पद्धतीनं समोरचा माणूस आला की त्याला आपण फेस केलं पाहिजे. प्रॅक्टिकली सुद्धा भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की जेव्हा मॉब एखादा येतो किंवा एखादी घटना घडते त्या घटनेच्या स्थळी जाऊन आपण कोणकोणती माहिती घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं तो पंचनामा केला पाहिजे. जे ट्रेनिंग सेंटरमध्ये जे आपण शाळेमध्ये शिकतो ते आपण आयुष्यामध्ये उतरवतो. जे आम्ही पोलीस खात्याच्या ट्रेनिंग सेंटरला शिकलो ते आम्ही आता नोकरीमध्ये त्याचा उपयोग करून घेत आहोत. खेळामध्ये प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला यशस्वीरित्या पार पडता येईल असं नाही. खेळामध्ये जिंकणं हरणं हे आलंच. ज्या वेळेला जिंकतो त्यावेळेला आनंद भरपूर असतो, जेव्हा हरतो तर त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो की मी का हरलो.
1: बरोबर,
0: हा जो संयम आहे की माझ्यापेक्षाही पुढं कोणतरी आहे, गेलेला आहे, तर त्याला आपण कसं गाठू शकतो किंवा त्या गाठण्यासाठी आपण जो काही प्रयत्न करतो किंवा तो जो संयम ठेवतो, त्या संयमाचा खूप मोठ्या पद्धतीनं मला इथं उपयोग झालेला आहे भरपूर प्रमाणात. आणि हाच संयम जो आहे तो आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. प्रत्येक ठिकाणीच आपल्याला तो संयम बाळगता येत नाही, त्यामुळे आपल्यात क्रॅशेस निर्माण होतात. पण हा संयम बाळगणंच हाच खूप मोठा त्या खेळाडू वृत्तीतला खूप मोठा पॉईंट आहे की आपण संयमी कसं राहिलं पाहिजे.
1: बरोबर, आणखीन हे आपल्याला खेळ शिकवतो, त्यामुळे प्रत्येकानं काहीतरी थोडा वेळ हा मैदानासाठी रोज द्यायला पाहिजे,
0: द्यायलाच पाहिजे.
1: आता तुमची नोकरी चालू आहे, तर आत्ता नोकरीत असताना तुमचा खेळाशी काय संपर्क आहे, तुमचा काही खेळ चालू आहेत का, त्याबद्दल काय सांगाल?
0: मी 2006 ते 2015 पर्यंत पोलीस खात्यातील ज्या काही विभागीय स्पर्धा होतात त्याच्यामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. तर आता आमच्या पोलीस खात्यामध्ये खो खो हा इव्हेंट आता रिसेंटली 3-4 वर्षापूर्वी ऍड झालेला आहे, त्यामुळे खो खोचा मला याच्यामध्ये थोडासा कमी फायदा झाला. पण जेव्हा इव्हेंट आला तेव्हापासून मी खो खोला 4 वर्ष झाले मी अटेंड करते.
1: बरोबर,
0: मी त्या बाबतीत फार खुश आहे की माझा इव्हेंट आलेला आहे. तर ह्याच्यापूर्वी जे ॲथलेटिक्सचे इव्हेंट्स होते डिवायडेड जे आहेत ते सगळे इव्हेंट्स त्याच्यामध्ये मी खेळले. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जर एन्जॉय केला माझ्या खात्यामध्ये येऊन की ज्या खेळाचा माझा काहीच

0: संबंध नव्हता, काही संपर्क नव्हता, फक्त माझ्या मैत्रिणींच्या सहभागानं मला वेटलिफ्टिंग याच्यामध्ये IDC पर्यंत गेले, त्याच्यानंतर कुस्तीमध्ये खेळले, जुदो खेळले, बॉक्सिंग खेळले, जे मला इव्हेंट माहितीच नाहीत ह्या खेळामध्ये मला सहभागी होता आलं आणि ह्याचा खूप आनंद मी घेतला. असं नाही की मी कसं खेळणार आणि मला हे येतच नाही, मी पहिल्यापासून ॲथलेटिक्सच केलेलं आहे, मी कसं खेळणार. ज्या पद्धतीनं आपण आपलं जीवनशैली बदलतो तसं आपला खेळही बदलता आला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: प्रत्येक ठिकाणी मी हे केले आणि मला हेच पाहिजे आणि मला हेच मिळेल ह्याची अपेक्षा न बाळगता ज्या ठिकाणी जे अवेलेबल आहे त्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो, त्याच्यामध्ये मी खूप सहभागी झाले आणि त्यामध्ये सुद्धा खूप आनंदी राहिले.
1: तुम्ही मुळात उपजतच खेळाडू आहात असं म्हणायला काही हरकत नाही. खेळ कोणताही असो तो तुम्हाला आवडतो, आणखीन खेळायला तुम्हाला आवडतं,
0: खेळातले खेळ शिकायला फार आवडतात मला.
1: बरोबर.
0: अजूनही
1: तर तुमची नोकरी, आणखीन नोकरी सांभाळत नोकरीत असणारे खेळ सुद्धा तुम्ही खेळताय आणि त्यामुळं तुम्ही तुमचं काम जास्तीत जास्त एकाग्रतेनं 100% देऊन करू शकत असाल यात शंका नाही. तुम्ही आज इथं आलात, आणखीन आम्हाला तुमच्या खेळाविषयी आणि तुमचा आत्तापर्यंतचा सगळाच प्रवास याविषयी सविस्तर माहिती सांगितलीत, त्यासाठी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार.
0: आपण आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल आपले आणि आपल्या श्रोत्यांचे खूप खूप धन्यवाद.

स्वतःहो आयुष्यात अवघड वाटेवर मन शांत स्थिर राहण्यासाठी आणि संयमानं प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात खेळ हवा हा मुलाचा संदेश आज आपल्याला या संवादातून मिळाला. ॲथलीट आणि खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे पाथरवट यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आज आम्ही तिसरा अंतिम भाग प्रसारित केला. आज इथंच थांबूया. भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासह. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो हाच कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचे ज्ञानात भर घालणारे मनोरंजनात्मक असे भरगच्च कार्यक्रम. सकाळचे 9:32 होत आहेत. ईद ए मिलाद यानिमित्त जमीर मौला नर्देकर यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत.
1: ईद ए मिलाद अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त जमीर मौला नर्देकर यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: नमस्कार, मी समाजसेवा गौरव पुरस्कार सन्मानित साहित्यिक जमीर मौला नर्देकर, कसबे डिग्रस, तालुका मेरज, जिल्हा सांगली. आज हजरत मोहम्मद पैगंबर जयंती साजरी होत आहे, त्यानिमित्त सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मानवतेच्या होबारणीत पैगंबराची ऐतिहासिक भूमिका या विषयावरती मी माहिती देत आहे. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या वडिलांचे नाव हजरत अब्दुल्ला हे होते आणि आईचे नाव अमीना हे होते. आईच्या गर्भात असताना वडिलांचे निधन झाले. हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म 22 एप्रिल 570 रोजी पहाटे झाला. वयाच्या 6व्या वर्षी आईचे निधन झाले. हजरत मोहम्मद पैगंबर वयाच्या 12 वर्षामध्ये आपल्या मित्राबरोबर शेळ्या मेंढ्या चरावायला जात असत. पैगंबराचे काका अबू तालिब व्यापार करीत असत. त्यांच्याबरोबर पैगंबर व्यापाराच्या संगतीने जात असत. व्यापाराच्या निमित्ताने प्रत्येक शहराची परिस्थिती निहाळता येईल या विचाराने हजरत पैगंबराने व्यापारी पेशा पत्करला. एका सदन व्यापाराचे मुनीम म्हणून ते शहरोशहरी फिरू लागले. जितक्या बारकाईने ते निरनिराळ्या शहरातील परिस्थितीचा अभ्यास करीत तितक्याच कसोशीने

व्यापार करीत. त्यांचा स्वभाव जन्मच गोड असल्यामुळे व्यापारामध्ये त्यांनी चांगलीच प्रगती करून घेतली. व्यापारामधील त्यांची हुशारी पाहून मक्केमधील खदिजाबी नावाच्या एका विधवा धनाढ्य स्त्रीने आपला व्यवहार त्यांच्या हवाली केला. हजरत पैगंबरांनी या व्यापारात खदिजाबीचा अतिशय फायदा करून दिला. पैगंबराचे अनुपम सौंदर्य, त्यांचा सच्चेपणा, दयाशील वृत्ती, दिलदार स्वभाव पाहून खदिजाबीने लग्नासाठी आमंत्रण पाठवले. हजरत पैगंबराचे वय 25 वर्ष होते व खदिजाबीचे वय 35 वर्ष होते. पैगंबरांनीही विचार केला, विधवा स्त्रीचे आयुष्य कोमजलेल्या फुलाप्रमाणे निरुत्साही असते, त्यांचे आयुष्य फुलाप्रमाणे फसले पाहिजे असा विचार करून एका विधवा स्त्री बरोबर लग्न करून खदिजाबीला एक नवे आयुष्य दिले. आदरणीय खदिजाबी संकटकाळी धीर व प्रोत्साहन देत असत. मोहम्मद पैगंबरावर त्यांच्या आयुष्याच्या पूर्वाधार्थ जी संकट परंपरा कोसळली ती निवारण करण्यात आदरणीय खदिजाबी यांनी वेळोवेळी अपूर्व धैर्य दाखविले आहे. आज साऱ्या जगात व्यापून राहणाऱ्या इस्लाम धर्माची मुहूर्तमेढ रावताना एका स्त्रीची प्रेरक शक्ती कारणीभूत ठरली आहोत. म्हणूनच इस्लाम धर्मामध्येही स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजपासून 1500 वर्षाच्या काळाचा विचार केला गेला तर माणसातील विचारांची देवाणघेवाण करण्याची साधने किती अल्पशी होती. मनुष्याचे ज्ञान किती अल्प होते, त्यांचे विचार किती संकुचित होते व त्यावर भ्रम व रानटीपणाचा किती मोठा प्रभाव होता. त्या काळी जगात तार नव्हती, टेलिफोन रेडिओ नव्हता, रेल्वे व विमाने नव्हती, मुद्रणालय प्रकाशनगृहे नव्हती, शाळा व कॉलेज यांचे आधिक्य नव्हते, वर्तमानपत्रे प्रकाशित होत नव्हती. अशा परिस्थितीत अरबस्तान देश एकाकी पडला होता. खुद अरबस्तान अप्रगत होता. प्रत्येक टोळी सार्वभौम होती. अनिर्बंधपणे लुटमार होत असे. दररोज रक्तरंजित लढाया होत असत. मानवी प्राणास कसलेही मल्य नव्हते व जो ज्यावर मात करी त्यांचा वध करून संपत्तीवर कब्जा करीत असे. व्यभिचार व जुगार या गोष्टी सर्रास होत्या. कोणीही मनुष्य कायद्याचे व नियमाचे पालन करण्यास तयार नव्हता. कोणत्याही शासकाचे आज्ञा पालन करणे मान्यही करत नव्हता. अशा जाती वंशात अशा परिस्थितीत हजरत पैगंबरांनी आचरणातून विचार प्रकट केले. त्यांच्यात शिक्षणाचा मागमूसही नव्हता. आचार विचार इतरापेक्षा अगदी भिन्न होते. ते कधी खोटे बोलत नव्हते, कधीही अपशब्द उच्चारत नव्हते. त्यांच्या वाणीत कठोरता नव्हती, तर असा गोडवा होता की ज्यामुळे माणसे त्यांच्यावर लुप्त होत असत. ते कोणाकडूनही अनुचित मार्गाने एक पैसाही घेत नव्हते. त्यांचा प्रामाणिकपणा इतका उच्च होता की सर्वजण आपली धनसंपत्ती व मूल्यवान वस्तू त्यांच्यापाशी सुरक्षित राहावी म्हणून आणून ठेवीत असत. ते आपल्या प्राणांच्या मोलाने सर्वांच्या धनसंपत्तीचे वस्तूचे रक्षण करीत असे. सर्व अरब वंश त्यांच्या प्रामाणिकपणावर संपूर्णपणे विश्वास बाळगत असे. त्यांच्या प्रत्येक कृतीत स्वच्छता नीटनेटकापणा होता. त्यांचे विचार इतके निर्मळ होते की आपला अरब वंश रक्तपात व लूटमार करताना पाहून त्यांचे अंतकरण कष्टी होत असे. ते युद्धाप्रसंगी तडजोडीचे प्रयत्न करीत असत. त्यांचे हृदय इतके मृदू असे की सर्वांच्या दुःखात व कष्टात ते सहभागी होत असे. अनाथ मुलांना व विधवा स्त्रियांना सहाय्य करीत, भोकल्यांना जीव घालीत असे, वाट सोडूनचा पाहुणचार करीत असे. आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबरांच्या व्यक्तिमत्वाचे कसे कसे मनोहर दृश्य सतत नाटकीय प्रभावास दुर्गोचर होतात. हजरत पैगंबर अनेक रूपाने आपल्या समोर येतात. मोहम्मद प्रेषित, मोहम्मद सेनापती, मोहम्मद शासक, मोहम्मद योद्धे, मोहम्मद व्यापारी, मोहम्मद उपदेशक, मोहम्मद तत्वज्ञानी, मोहम्मद राजनीतीतज्ञ, मोहम्मद वक्ते, मोहम्मद समाज सुधारक, मोहम्मद अनाथाचे पोषण करते, मोहम्मद गुलामाचे रक्षक, मोहम्मद स्त्री जातीचे उद्धारक, मोहम्मद न्यायनिष्ठ, मोहम्मद संत या सर्व महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये व मानवतेच्या सेवा कार्यक्षेत्रात त्यांची योग्यता

गीतेने महानतम विश्व नायकाची आहे. त्यांच्या विषयी लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतात. मोठेपण यावरून अवलंबून आहे की एखाद्याने अशा जनसमूहाची सुधारणा करावी जो सर्व प्रकारे क्रूरता अत्याचार व असभ्यतेत अखंड बुडालेला आहे आणि नैतिकदृष्ट्या घोर अंधकाराच्या खोल गर्दीत पडला आहे. जगातील ती एकमेव सामर्थ्यवान व्यक्ती म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर हे होत, ज्यांनी अरबांच्या अतिशय मागासलेल्या जनसमूहास उन्नत केले. त्याला सभ्यतेचा साज चढवून जणू शून्यातून एक मोठे विश्व निर्माण केले. अडाणी आणि रानटी वृत्तीच्या जनसमूहास जगात ज्ञान व सभ्यतेचा उजेड पसरवणारा बनविले. अशा प्रकारे त्यांची महानता पूर्णपणे सिद्ध होते. मोठेपण या गोष्टीत आहे की एखाद्या समाजाच्या परस्पर भिन्न व इतरस्त विखुरलेल्या तत्वांना बंधुत्व स्नेहभावांच्या सूत्रांनी बांधले जावे. तर वाळवंटात जन्मलेले पैगंबर निसंशय या वैशिष्ट्यास व प्रतिष्ठेस पात्र आहेत. पैगंबरांनी लक्षावधी लोकांना अंधविश्वास व निराधार भीतीपासून मुक्त केले. मोठेपण उच्च आचरणावर आधारित आहे. तर शत्रू व मित्र दोघांनीही पैगंबरांना अल अमीन अर्थात विश्वसनीय व सत्यवचनी या स्वरूपात स्वीकारले आहे. हजरत मोहम्मद पैगंबर धर्मप्रमुख शासक होते, ज्यांच्याजवळ शाही थाट माठ मागे पुढे अंगरक्षक आणि भव्य राजमहाल नव्हते. महसूल प्राप्ती ठराविक नव्हती. बाह्य साधने व सहाय्यक गोष्टी विनाच राज्य करण्याचे सामर्थ्य लाभले होते. परिस्थितीत परिवर्तन झाले पण अल्लाचे प्रेसित बदललेले नाही. विजय प्राप्ती असो किंवा पराजय, सत्ता प्राप्ती असो किंवा या उलटची स्थिती असो, स्तुती असो किंवा गरिबी, प्रत्येक अवस्थेत ते सारखेच राहिले. त्यांच्या उच्चतम चारित्र्यात कधीही फरक पडला नाही. त्यांची अंगी मानवता पूर्ण भिनलेली होती. मनुष्याविषयी सहानुभूती व प्रेम त्यांच्या आत्म्याचे संगीत होते. मानव सेवा त्यांची उन्नती, त्यांचा उत्कर्ष, त्यांची आत्म्यास विकसित करणे, त्याला शिक्षित करणे, सारांश मानवाला मानव बनवणे त्यांचे मिशन. मानव हा केंद्रबिंदू मानून मानवाची सेवा करणे हे त्यांचे ध्येय. आचरणातून सर्व मानव जातीचे कल्याण हेच ध्येय होते. हजरत पैगंबर कोणतीही जात पात वंश ज्येष्ठ कनिष्ठ गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव मानत नसे. सर्व परमेश्वराचीच अल्लाचीच लेकरी आहोत. सर्व समान आहेत. म्हणून एका गुलामाला आपल्या नातेवाईकामधील मुलगी देऊन रोटी बेटी व्यवहार संपन्न करून मानवाला विवाहाच्या आदर्शाचा नमुना सादर केला आहे. त्या निरक्षर व्यक्तीने सदाचार, सामाजिक, आर्थिक व शासकीय तसेच मानवी जीवनातील सर्व व्यवहारासंबंधी असे नियम निर्माण केले की मोठाले विद्वान पंडित वर्षानुवर्ष विचार चिंतन करून व संपूर्ण आयुष्यभर अनुभव मिळूनही करू शकले नाहीत. त्यांच्या 62 वर्षाच्या अल्पावधीत त्यांनी आपल्या सदाचरणाने, चांगुलपणाने व आपल्या उच्च कोटीच्या प्राप्त शिकवणीने आपल्या शत्रूंनाही मित्र बनवून सोडले, विरोधकांना सहमत बनवले. मोठमोठ्या शक्ती त्यांच्या विरुद्ध उठल्या व अखेर पराजित होऊन त्यांना समर्पित झाले. त्यांनी जेव्हा विजय मिळवला तेव्हा कोणावरही सूड उगवला नाही. हजरत पैगंबराच्या शरीरातील नसानसामध्ये सबुरी व प्रेम भरले होते. मक्केवर विजय प्राप्त केल्यानंतर 10 लक्ष चौरस मैलाहून अधिक भूभाग त्यांच्या पायाखाली होता. संपूर्ण अरब भूमीचे ते शासक स्वामी होते. तरीही ते जाडे भरडे लोकरी वस्त्राची आणि जोड्याची दुरुस्ती स्वतः करीत, बकरीचे दूध काढत, घरातील केर काढत, चूल पेटवत आणि परिवाराचे लहान सहान कामही स्वतः करीत. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात संपूर्ण मदिना शहर धन संपन्न झाले होते. प्रत्येक ठिकाणी सोन्या चांदीची विपुलता होती. असे असतानाही अरब देशाच्या सम्राटाच्या घरात कित्येक दिवस चूल पेटत नसे, खजूर पाणी एवढ्यावरच निर्वाण होत असे. त्यांच्या कुटुंबियांना कित्येक रात्री उपाशीपोटी राहावे लागले, कारण

संध्याकाळच्या जेवणासाठी काहीच राहत नसे. संपूर्ण दिवस कार्यमग्न राहिल्यानंतर रात्री हजरत पैगंबर मऊ बिछाण्यावर नव्हे तर खजुरीच्या चटईवर झोपत ज्या कपड्यात त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यात अनेक ठिगळे लावलेले होते. ते घर ज्यापासून संपूर्ण जगात प्रकाश पसरला ते बाह्यत अंधकारात बुडाले होते, कारण देवा लावण्याकरिता तेलसुद्धा नव्हते. हजरत पैगंबर म्हणतात, मानवाची सेवा हीच परमेश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ती होय. परमेश्वराची भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येक मनुष्य आपल्या बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या मार्गाने परमेश्वराची भक्ती करीत असतो. इस्लाम धर्मात मानवाची सेवा ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची भक्ती मानली गेली आहे. आपण तिन्ही गांजलेल्या, रोगांनी पिडलेल्या, भुकेने व्याकुळ झालेल्या, कर्जाने हैराण बनलेल्या, जुलमी सत्तेमुळे त्रस्त झालेल्या मानवाच्या सह्यार्थ जाऊन जाणे व त्यांना संकटमुक्त करून त्यांच्या अंतकरणाला विसावा व आनंद देणे हीच मानवसेवा होय. अशा तऱ्हेची मानवसेवा परमेश्वरास अत्यंत आवडते. परमेश्वराला प्रसन्न करण्याकरिता सुख वस्तू लोकांच्या हजारो पंक्ती उठवण्यात किंवा मंदिर मस्जिद शृंगारण्यात आपण अपाट पैसा खर्च केला तरी परमेश्वर अल्लाह कधीच प्रसन्न होणार नाही. पण हाच पैसा आपण संकटात सापडलेल्या लोकांच्या सहार्थ खर्च करू तर मात्र परमेश्वर अल्लाह प्रसन्न झाल्याखेरीच राहणार नाही. याचा अर्थ फक्त धनिक लोकांनाच मानवसेवा करणे शक्य आहे असा मात्र नव्हे, अत्यंत गरीब माणसास देखील मानवसेवा करता येईल. तहानीने व्याकुळ झालेल्यास पाणी पाजणे, रोग्याची सुशुश्रा करणे, अनाथ स्त्रीची अब्रू वाचवण्याकरिता धावणे, एखाद्याच्या कामास हातभार लावणे, अडाणी माणसास सदुपदेश करणे, सवडीच्या वेळी लोकांना शिक्षण देणे, अशा तऱ्हेच्या लोकोपयोगी गोष्टी करून एखादा गरीब देखील मानवसेवा उत्कृष्ट रीतीने करू शकतो व परमेश्वराच्या सर्वश्रेष्ठ भक्तीचे श्रेय मिळवू शकतो. हे हजरत पैगंबर यांनी आपल्या आचरणातून पटवून दिले. आयुष्यामध्ये प्रत्येक मानवाने आई वडिलांना नाराज करून कोणतेही कृत्य करू नका, कारण आई ही स्वर्ग आहे आणि वडील ही स्वर्गाचा दरवाजा आहे. त्यांची सेवा करून परमेश्वराला अल्लाला खुश करून स्वर्गात जाता येईल असे हजरत पैगंबर यांनी ठासून सांगितले आहे. मग ते आई वडील कोणत्याही स्वभावाचे विचाराचे असो त्यांच्याशी प्रेमाने हळू आवाजामध्ये बोलले पाहिजे. तुम लाख कमाते हो लेकिन माँ बाप खुश नहीं रहे तो लाख नहीं है, खाक है, ये मानना भूलना नहीं. स्त्री भून हत्येविषयी हजरत मोहम्मद पैगंबराने एक विशेष आदर ठेवलेला आहे. इस्लामपूर्व अरबी टाळ्यामध्ये काही अमानवी प्रथा होत्या. प्रसूती समयीच एक खड्डा खोदला जात असे. जर मुलगी जन्मली तर त्वरितच तिला गाडून टाकण्यात येत असे. पाण्यामध्ये बुडवले जात असे. गळ्यावर सुरी फिरवली जात असे. थोडी मोठी झाल्यानंतरही सात शिंगारासहित वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्ड्यामध्ये ढकलून देऊन वरून माती टाकली जात असे. आज ही स्वतःला प्रगत समाज इतका निर्णयी आहे की शिशूच्या जन्माची देखील वाट पाहत नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिंग करून मुलगा आहे की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. इस्लाममध्ये भ्रूण हत्येला घोर अपराध समजला जातो. इस्लाममध्ये मुलगी ही अवभाग्यशालीनता व कल्याणपद आहे. कुराण शरीफने स्पष्ट केले आहे की उपजीविकेच्या किल्ल्या अल्लाच्या हाती आहेत. या धरतीवरील सर्व सजीवांच्या उपजीविकेची ईश्वराने आज्ञा घेतली आहे. सशक्त अथवा अशक्त, दष्टपुष्ट किंवा अपंग असो, स्वतः उपजीविका करिता धावपळ करत असो किंवा दुसऱ्यावर निर्भर असो, सर्वांना भाकरी मिळते ती ईश्वर अल्लाच्या आज्ञावर मर्जीनेच मिळते. आणि आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार मारू नका. आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो व त्यांना देखील देतो. आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार करू नका असे हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सांगितले आहे. पैगंबरांनी आयुष्यभर कधीही परमेश्वराची नमाज प्रार्थना बंद केली नाही. नमाज ही माझ्या डोळ्याची शांती आहे असे सांगत होते. आणि प्रत्येकाने नमाज अदा केलीच पाहिजे. त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी नमाज अदा करून परमेश्वराचे नामस्मरण करीत या जगाचा कायमचा निरोप घेतला. मानव कल्याणाचा अर्निजप करणारे इस्लाम धर्माचे प्रणेते हजरत मोहम्मद पैगंबर तारीख 8 जून 632

0: जी अनंतात विलीन झाले. मानव जातीच्या उद्धारार्थ प्रत्येक क्षण खर्ची घालणाऱ्या उज्ज्वल व भाग्यशाली आयुष्याचा शेवट झाला. आज येते हातून
1: नराची निर्मिती होती. ईद ए मिलाद निमित्त जमीर मौला नर्दकर यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत.
2: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो. नको काय म्हणतेस
3: तात्या, त्याचं दात लई बाध आहेत.
2: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
3: मग चालते की?
4: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
1: रसिक हो, आता आस्वाद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा या जाहिरात प्रसारणानंतर.

श्रोतहो, आज भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध समाजसेविका एक भारतीय रोमन कॅथोलिक नन मदर तेरेसा यांचा जन्मदिन आहे. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेत आपण गाण्यांचा आनंद घेऊया. मदर तेरेसा या नेहमी म्हणायच्या, म्हणजे जेव्हा त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हाही आणि भारतरत्न या पुरस्काराने जेव्हा सन्मानित केलं तेव्हाही त्या असंच म्हणाल्या होत्या की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही. मदर तेरेसा ह्या सुरुवातीपासूनच धाडसी होत्या. जेव्हा बैरूतला वेढा पडलेला होता तेव्हा त्यांनी 1982 पॅलेस्टिनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यामध्ये तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीनं 37 लहान मुलांची सुटका घडवून आणलेली होती. जाणून घेऊया त्यांच्याविषयी अजूनही. ऐकूया पार्थ उमराणी यांचा संगीत सहज असलेली राहुल देशपांडे यांची गीतरचना विभावरी जोशी यांच्या स्वरामध्ये.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा।
2: फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो।
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
2: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
2: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस। हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
4: मदर तेरेसा या नेहमी पीडित व्यक्तींना मदत करायच्या। इथिओपियामधल्या भुकेलेल्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी आधार दिलेला होता। जेव्हा चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली होती तेव्हा सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करत बसण्यापेक्षा किंवा आपल्याला किती त्रास होईल याचा विचार करत बसण्यापेक्षा तिथं जाऊन ज्यांना तो त्रास झालाय त्यांना मदतीचा हात पुढे केला। अशा या मदर तेरेसांना आजच्या जन्मदिनी ही भावपूर्ण आदरांजली। कार्यक्रमात शेवटी ऐकूया पार्थ उमराणी यांचा संगीत साज असलेली राहुल देशपांडे यांची आणखी एक गीतरचना जितेंद्र अभ्यंकर यांच्या स्वरामध्ये।

जितेंद्र अभ्यंकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो, सकाळचे 10 वाजलेत. आता मनसोक्त आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. रसिकहो या कार्यक्रमामध्ये गाण्यांचा आस्वाद घेण्याबरोबरच काही थोडीफार माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. एक समाजवादी विचारवंत, राजकारणी, लेखक, शिक्षणतज्ञ म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे गणेश प्रधान अर्थात ग प्र प्रधान यांचा आज जन्मदिन आहे. प्रधानांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केलंय. ते काही साप्ताहिकाचे मानद संपादक सुद्धा होते. साने गुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. यांच्याविषयी अजूनही आपण बोलणार आहोत रसिक हो. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातील मागा देवकाते यांच्या गीतरचनेने. डाळिंबी या चित्रपटातील गीतासाठी संगीत साज बाळ पळसुले यांचा.

गणेश प्रभाकर प्रधान. खरं तर हे जन्मले तेव्हा गणेश चतुर्थीचा दिवस होता आणि म्हणून की काय त्यांचं नाव गणेश असं ठेवलं. रसिक हो हे नाव त्यांनी अतिशय सार्थ करून दाखवलं. ग प्र प्रधान यांना एकूण 9 भावंड होती. त्यांच्यामध्ये हे सर्वात शेंडेफळ म्हणजे सगळ्यात धाकटे होते. त्यांचे वडील हे ज्योतिषशास्त्राचे खूप गाढे अभ्यासक होते. पुण्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये असताना ना ग गोरे एस एम जोशी यांच्या कार्याने प्रधान खूपच प्रभावित झाले. 1942 भारत छोडो आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 13 महिने येरवड्याच्या तुरुंगामध्ये त्यासाठी त्यांना जावं लागलं होतं. ग प्र प्रधान 1945 पासून जवळपास पुढे 20 वर्ष पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये इंग्रजीचे एक विद्यार्थी प्रिय आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. जाणून घेऊया अजूनही. श्रोतहो आता ऐकणार आहोत बाळ पळसोले यांचा संगीत साज असलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे फटाकडी या चित्रपटातील.

गप्रे प्रधान यांनी बऱ्याच पुस्तकांचं लेखन केलं. जवळपास 14 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झाली. आगरकर लेखसंग्रह, महाराष्ट्राचे शिल्पकार नाग गोरे, माझी वाटचाल, सत्याग्रही गांधीजी, साता उत्तरांची कहाणी यासारख्या बऱ्याच पुस्तकांचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांमध्ये हे ग प्र प्रधान यांचं पुस्तक त्यांच्या कल्पनेपासूनच वेगळं झालेलं आहे. डॉ आंबेडकर हयात असून त्यांची एक तरुण पत्रकार मुलाखत घेत आहेत अशी कल्पना करून प्राध्यापक प्रधान यांनी हे पुस्तक लिहिलं. प्रधान यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच हे पुस्तक वरकरणी जरी साधं सोपं सरळ वाटत असलं तरी जरा खोलात उतरलं ना तर अवघड असल्यासारखं नक्कीच जाणवतं. यांना राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार 2009 साली प्राप्त झाला. लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक या पुस्तकासाठी अशा या हरहुन्नरी लेखकाला आजच्या जन्मदिनी ही मानाची आदरांजली. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत उमाकांत काणेकर यांची गीतरचना. राम कदम यांचा संगीतसाज असलेल्या या गीताला स्वरसाज उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा. चित्रपट कडक लक्ष्मी.

0: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील कडक लक्ष्मी या चित्रपटातील गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद आपण घेतला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो, सकाळचे 10:15 झालेत. ऐकणार आहोत समूह गायन पाठ. आजच्या कार्यक्रमामध्ये आसामी गीत आपण ऐकणार आहोत.
1: नमस्ते मुलांनो. मुलांनो, आज तुम्हाला एक आसामी भाषेतील गीत शिकायचं आहे. या गीतात आपल्या देशाच्या माती संबंधीच्या प्रेमाचं वर्णन आहे. अगोदर तुम्ही या गीताचे शब्द लिहून घ्या.
2: एई माती रे मोरो मोते.
3: माती के
2: सुमिलो. माती के सुमिलो हो गया ना. यहाँ तक आगे लिखो. ए माती ते जीवन. ए माती ते जीवन सोबी. जीवन जी कैसे ज के नीचे बिंदी लगा लेना है ना. तो जीवन सोबी आकी मोसीलो. दूर आका हार रोहन खागोर तोलीर मतलब समुद्र के तल में. तो खागोर तोलीर

0: कळलं ना मुलांनो हे गाणं कसं म्हणायचं ते? बरं तर, अच्छा नमस्ते.
1: आसन गीताचा पाठ आपण ऐकलात समूह गायन पाठ या कार्यक्रमामधून. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला.

0: प्रादेशिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिक हो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: सकाळचे 10:30 आणि 32 सेकंद झालेत. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आता ऐकणार आहोत, उमंग.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते

0: विचार यावेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 02332338390 आणि 2338883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11 वाजलेत. श्रोत्यांचा मनपसंत असा हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. गाता रहे मेरा दिल.

नमस्कार रसिक हो नमस्कार गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. श्रोतहो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अशा एका व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या भूमिका आजही मनाला भावनिक ओलाव्याचा स्पर्श देऊन जातात. ज्यांच्या संवादामधून ते प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये एक मानाची जागा निर्माण करतात आणि हे सगळं घडून येतं अगदी सहजच. कोण आहे महान व्यक्ती हे जाणून घ्यायचंच आहे या सुंदरशा गाण्यानंतर.

संवाद फेक कशी असावी हे कौशल्य खरं तर यांच्याकडून शिकावं. अरे हो, या व्यक्तीचा एक प्रसिद्ध असा संवाद तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला त्यांना ओळखणं आणखीन सोपं होईल. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर डोळ्यात अश्रू असूनही अतिशय संयमानं एक भावनिक संवाद हे म्हणतात. ये तो कायदा है साहेब, जो आया है वो जाएगा भी, पर इतनी जल्दी जाएगा ये नहीं सोचा था. हा संवाद आपल्याही काळजाला जाऊन भिडतो. आणखी एक संवाद जो सर्वात प्रसिद्ध आहे, म्हणजे सर्वत्र दहशतीचं भीतीचं वातावरण असून सुद्धा अतिशय धीरानं ते हा संवाद म्हणतात. इतना सन्नाटा क्यों है भाई? आता तुमच्या लक्षात आलंय की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता थोडी ताणून ठेवणार आहे, कारण वेळ आहे छान गाणं ऐकण्याची.

श्रोतहो, आत्ता ऐकलेलं हे गाणं आणि मघाशी तुम्ही ऐकलेला संवाद याचं काही कनेक्शन आहे का असं मी विचारण्याआधीच तुम्ही सांगितलं की हे गाणं आणि हा संवाद शोले चित्रपटातला होता. आणि यावरून तुमच्या माझ्या सर्वांच्याच डोळ्यांसमोर उभे राहिले ते एका मशिदीचे इमाम साहेब अर्थात रहीम चाचा आणि हीच भूमिका अजरामर करणारे प्रसिद्ध चरित्र अभिनेते अवतार किशन हनगल ज्यांना आपण ए के हनगल म्हणून ओळखतो. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांचा चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश कसा आणि कधी झाला याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, हे आपण बोलूयाच. तत्पूर्वी हे छानसं गाणं आपण ऐकूया शागिर्द या चित्रपटातील.

सियालकोटमध्ये एका काश्मीरी पंडितांच्या कुटुंबामध्ये जन्मलेले ए के हंगल यांनी आपलं बालपण आणि तरुणपण पेशावरमध्ये व्यतीत केलं. स्वतःच्या शिवणकामाच्या व्यवसायातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. 1929 ते 1947 या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा ते सक्रिय होते. त्यासाठी त्यांनी तुरुंगवास देखील

भोगलेला होता. वेगवेगळ्या नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. खरं तर चित्रपटसृष्टीमध्ये येण्याची त्यांची फारशी काही इच्छा नव्हती, पण परिस्थितीमुळं आणि नाटकातील अभिनयामुळं मुंबईमध्ये बलराज सहानी आणि कैफी आझमी यांच्यासोबत IPTA या संस्थेशी ते जोडले गेले. 1947 ते 1949 या 2 वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांनी 1949 ते 1965 पर्यंत अनेक नाटकातून भूमिका साकारल्या आणि त्यानंतर वयाच्या 52व्या वर्षी खऱ्या अर्थानं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 1966 साली त्यांनी पदार्पण केलं.

रसिक हो, 1970 ते 1990 च्या दशकामध्ये त्यांनी चित्रपटातील मुख्य कलाकारांचे वडील काका यासारख्या संस्मरणीय भूमिका केल्या. यामध्ये प्रामुख्याने शोले, अर्जुन, हीर रांझा, नमक हराम, शौकीन, आईना, अवतार, आंधी, तपस्या, कोरा कागज, बावरची, छुपा रुस्तम, चितचोर, बालिका वधू, गुड्डी, नरम नरम यासारख्या चित्रपटांचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर एक उत्कृष्ट चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर जवळजवळ 16 चित्रपटातून भूमिका साकारल्या. श्रोते हो, यामध्ये आपकी कसम, अमरदीप, नौकरी, प्रेमबंधन, थोडी सी बेवफाई, फिर वही रात, कुदरत, आज का विधायक राम अवतार, बेवफाई, सौतेला भाई यासारख्या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

1966 पासून 2005 पर्यंतच्या आपल्या करिअर कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा सर्व रसिक श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या मनावरती उमटवला, जो कधीच पुसला जाऊ शकत नाही. आईनामधील रामशास्त्री, शौकीनमधील इंदरसेन, नमक हराममधील बिपिनलाल पांडे, शोलेमधील इमाम साहेब, मंजिलमधील अनोखेलाल, तर खलनायकाची भूमिका सुद्धा त्यांनी प्रेमबंधन या चित्रपटामध्ये साकारली. आपकी कसम मधील कमल के पिता, कोरा कागज मधील प्रधानाध्यापक गुप्ता, नौकरी मधील रणजित के पिता, अमरदीप मधील रामूकाका यासारख्या असंख्य भूमिका आजही आपल्या मनावरती अधिराज्य गाजवतात. यामध्ये रहीम चाचा आणि रामूकाका या भूमिका प्राधान्यक्रमामध्ये येतात. याशिवाय एक डॉक्टर, वकील, न्यायाधीश, प्राध्यापक, मित्राचे वडील, मास्टरजी, चिकित्सक, पंडित, पुजारी, कधी नानाजी तर कधी कैदी तर कधी वृद्ध व्यक्ती अशाही त्यांच्या भूमिका नेहमीच आपल्या स्मरणात राहतील.

सकारात्मक भूमिकांबरोबरच काही नकारात्मक भूमिका सुद्धा त्यांनी तितक्याच ताकदीने साकारल्या. आपल्या संपूर्ण अभिनय कारकिर्दीमध्ये जवळपास 225 अधिक चित्रपटांमधून त्यांनी काम केलं. एक भारतीय स्वतंत्रता सेनानी बरोबरच उल्लेखनीय भूमिकांमुळे A.K. हंगल सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनले. हिंदी चित्रपट सृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी भारत सरकारनं 2006 त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. आयुष्याचा पुरेपूर उपयोग नेहमी इतरांसाठीच करणारे हे ज्येष्ठ अभिनेते वयाच्या 98 वर्षी या जगाचा निरोप घेऊन कायमचेच आपल्यातून निघून गेले. शरीराने जरी ते निघून गेले असले तरी मनानं ते नेहमीच भूमिकांच्या माध्यमातून आपल्यामध्ये राहतील. आज त्यांच्या स्मृतीदिनी हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल.

शतह याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर जरूर कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. तोपर्यंत प्रेरणेला निरोप द्या. नमस्कार.

रसिक हो, आता मनमुराद आनंद घेणार आहोत भावधारा या कार्यक्रमाचा. आज या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुमित्रा आणि प्रसाद कुलकर्णी यांची गीतरचना, संगीत साज आणि स्वरसाज मिलिंद इंगळे यांचा.

श्रोतहो, मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक म्हणून जे प्रसिद्ध आहेत ना, असे डॉक्टर अमोल अवचट. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये ओत्तूर या ठिकाणी झाला. त्यांनी आपली डॉक्टरेटची म्हणजेच MBBS ची पदवी पुण्यामधील बीजे मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. 1969 त्यांनी आपलं पहिलं पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केलं आणि तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवरती लिखाण केलेलं आहे. आतापर्यंत त्यांची जवळपास 22 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य आणि देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आलेला आहे. अजूनही त्यांच्याविषयी जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ यांचा संगीत साथ असलेली शरद गावंडे यांची गीतरचना ऋषिकेश रानडे यांच्या स्वरामध्ये.

डॉक्टर अनिल अवचट यांचं केवळ लिखाणच नव्हे तर सामाजिक कार्य सुद्धा आदर्श आहे. ते पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. आपल्या पत्नीच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धत ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये आजही वापरली जाते. त्यांनी समाजातल्या ज्वलंत प्रश्नांवरती प्रकर्षानं प्रकाश टाकला. मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल प्रमाणात लिखाण केलं. संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं.

त्यांचं लेखन हे सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांचे असंख्य लेख, त्यांची भरपूर साहित्य संपदा म्हणजेच वेद, पूर्णिया, छेद, बाघ्यांमुळी, हमीद, कोंडमारा, माणसं, धागे, आडवे उभे यासारखी असंख्य साहित्य संपदा आजही आपल्याला जगण्याविषयीची काही रोचक अशी माहिती देत असते. अवचट हे केवळ लेखक आणि सामाजिक कार्यकर्तेच नव्हते, ते एक कलाकार सुद्धा होते. त्यांची चित्र, लाकडातील शिल्प, छायाचित्र, ओरिगामी, बासरीवादन यामधून त्यांच्या अंगभूत गुणांची आपल्याला ओळख पडते. सलग 3 वर्ष महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून त्यांच्या पुस्तकांना प्राधान्यानं सन्मानित केलेलं आहे. सातारा इथल्या न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार सुद्धा 2007 साली त्यांना लाभलेला आहे. असं हे अनिल अवचट. आज त्यांचा जन्मदिन. त्यांच्या जन्मदिनी ही त्यांना भावपूर्ण आदरांजली. आणि कार्यक्रमामध्ये अंतिम गीत आपण ऐकणार आहोत संदीप खरे यांचं. सलील कुलकर्णी यांचा संगीत साज असलेल्या या गीताला स्वरसाज सुवर्णा माटेगावकर यांचा.

या गाण्यासोबतच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. यानंतर ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आपल्या महिला श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम वनिता मंडळ. केल्याने होतं आहे रे. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकणार आहोत. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर यांचं आहे आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. श्रावण सुरू आहे, संकल्पांसाठी उत्तम दिवस सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमातली मुलाखत ऐकून तुम्हीही प्लास्टिक व्यवस्थापनाचा संकल्प कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग उशीर कशाला, आज भेटूया केल्याने होता आहे रे हे सिद्ध करणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांना.

0: नमस्कार श्रोते हो, सर्वांना विद्यागौरीचा नमस्कार। आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेकडो प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो आणि फेकून देतो, पण हे सगळं प्लास्टिक जातं तरी कुठे? तर ते जातं जमिनीच्या पोटात किंवा समुद्रात। आज आपल्याकडे ज्या पाहुणे आले आहेत त्यांचं या विषयातलं काम खूप मोठं आणि प्रेरणादायी आहे। एका अभयारण्यात प्लॅस्टिकमुळे मृत्यू झालेल्या हरणाला बघून विचार सुरू झाला आणि एक अद्भुत प्रवासही सुरू झाला। हा प्रवास आहे रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशनच्या संस्थापिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचा। पर्यावरणाच्या संबंधित गेल्या अनेक दशकांमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि त्याचा एक महत्वाचा घटक आहे प्लॅस्टिक। प्लॅस्टिकनी केलेल्या क्रांतीबरोबरच त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत। या समस्येवर ज्यांनी कृती करून मार्ग शोधला अशा डॉक्टर मेधा ताडपत्रीकर आज आपल्यासोबत असणार आहेत। मेधाताई, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत।
1: धन्यवाद गौरीताई, मलाही आज इथे कार्यक्रमात येऊन खूप आनंद झालाय आणि श्रोत्यांशीही गप्पा मारायला मिळत आहेत।
0: चला तर मग थेट सुरुवात करूया। तुम्ही स्वतःला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणता आणि ते प्लास्टिक खाल्ल्यामुळे झालेल्या एका हरणाच्या मृत्यूच्या प्रसंगाने तुमच्या विचारांची दिशा बदलली आणि व्यवसाय सुद्धा बदलला, ऐकायला आवडेल।
1: खरं सांगू का, तोपर्यंत आयुष्य, म्हणजे जोपर्यंत हे हरिण आमच्या आयुष्यात आलं नाही तोपर्यंत आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांचं जसं असतं तसंच होतं। म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर फक्त नोकरीच्या ऐवजी व्यवसाय, हे आणि हे करत असताना कधी असं वाटलं नाही की मी कचऱ्यावर काम करेन। कारण म्हणजे आपण कचरा हा जरी दररोज आपण बघत असलो करत असलो तरीही आपण त्याच्यावर काम करू असं कुठेही नसतं। मग आम्ही 2009 एका अभयारण्यात गेलो तर तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही या बाजूला जाऊ नका कारण हरिण मेले। आम्हाला जास्ती आनंद बहुतेक वाघांनी खाल्लेला असणार वगैरे, पण दोन चार दिवसांनी कळलं की त्या हरणाच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलं। आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही ते फोटो दाखवायचो तेव्हा असं व्हायचं की अरे असं कसं करतात लोक, कारण का तुमच्या आमच्यासारखीच लोक जातात आणि तुमच्या आमच्यासारखीच लोक तिथे कचरा टाकून येतात। बरं, प्राण्यांचं कसं असतं, प्राण्यांनाही म्हणजे मीठ लागतं, मग ते त्यातला म्हणजे चाटतात आणि ती पिशवी पोटात जाते, बरं ती तिथेच राहते हालत नाही। काही दिवसांनी त्यांचा पाणी आणि पाणी नसल्याने आणि पोटात जागा कमी असल्याने मृत्यू होतो। मग आधी हरिण इतकं गोंडस, त्याचं म्हणजे आमचं असं व्हायचं असं कसं लोक करतात आणि कोणी याच्यावर का काही करत नाही। कारण का कसं असतं, कोणीतरी दुसऱ्यांनी काहीतरी करावं ही आपली प्रत्येकाची इच्छा असते। आणि मग आमचं गप्पा मारताना मी आणि माझा जे सहकारी आहेत शिरीष फडतरे म्हणून, आम्ही असे चहा पित असताना आमचं एकदा असं झालं की आपण सगळे एक लोक म्हणजे एकमेकांसारखेच आहोत, आपणही याच्यावर काही करत नाही,

0: आम्ही ठरवलं प्लास्टिक असतं काय हे शोधून काढू, म्हणून मग आमचा तो प्रवास चालू झाला
1: की मुळाशी जायचं ठरवलं.
0: आधी असतं काय, मग कळलं प्लास्टिक हे आपलं फॉसिल फ्युएल की ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल होतं त्याच्यापासूनच प्लास्टिक बनतं. मग आता त्याचं होतं काय, तर मग असं कळलं की काही प्लास्टिक हे रिसायकल होतं त्याच्यापासून परत प्लास्टिक बनतं, पण जवळजवळ 40-50% प्लास्टिक हे निसर्गात सोडून दिलं जातं. एक मी फक्त तुम्हाला आकडा देते, गेल्या 60 दशकामध्ये जगभरात 8 बिलियन

0: साधारण काय जो आहे तो अजूनही ह्या पृथ्वी तलावर इथेच राहणार आहे. म्हणजे एक प्लास्टिकची आज आपण काय चॉकलेट खाल्लं त्याच्यावरची चांदी जी आहे ती तुमचे माझे म्हणजे मुलं पतवंड गेली त्याची त्यांची पतवंड झाली तरी ते राहणार आहे. मग ही जेव्हा भीतीदायक गोष्ट आली मग तेव्हा वाटलं की अरे आपण ह्याच्यावर काही काम करू शकतो का. बर आम्ही दोघही इंजिनियर नाही बर का, त्यामुळे आपण काही करू असं काही नव्हतं, पण बघूयात तरी. म्हणून खरं आमचा हा म्हणजे आम्ही काम सुरू केलं. आणि म्हणजे पहिली आमची प्रयोगशाळा होती हे स्वयंपाकघर, मग त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगवेगळ्या भांड्यात घालणं ते गरम करणं पाण्यात घालणं. आणि खरी आयडिया आम्हाला आली म्हणजे म्हणतो ना आपला एक दिवा लागला तो म्हणजे जेव्हा आम्ही एक बर्फाचा खडा वितळताना पाहिला की तेव्हा असं झालं पाण्यापासून बर्फ बर्फापासून पाणी मग आपण हे प्लास्टिक बदल करू शकतो का. हा म्हणजे प्लास्टिक बनतं फॉसिल फ्युएलपासून म्हणजे तर त्याच्यापासून आपण परत फ्युएल बनवू शकतो का. या एका साध्या सोप्या ह्याच्यातनं आमचा खरं प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही एका प्रेशर कुकर मध्ये घातला, तो इतकं छोटं होतं की तो प्रेशर कुकर फुटला आतल्या प्रेशरने. मग असं वाटलं की अरे चला मोठा प्रेशर कुकर, मग कुठल्या तरी मित्राकडनं मोठा प्रेशर कुकर मिळवला आणला आणि तो घातला. मग म्हणजे तेही हे झालं, मग कोणीतरी सांगितलं शिट्टी काढा, ती काढली, मग सगळं वरती काळं काळं झालं. मग कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्याला ट्यूब लावून बघा. मग हे करत असताना खूप वाचन चाललं होतं की अभ्यास करत होतो, लोकांशी बोलत होतो की काय करता येईल. आणि मग एक 4 ते 5 महिन्यांनी आम्हाला असं जाणवलं की ती जी काळी ट्यूब आहे त्याच्यातनं ते जे पाण्यात घातली होती त्याच्यावरती एक काळ्या रंगाचे तरंग आले.
1: बर
0: मग ते काढले आणि ते जेव्हा तपासले तेव्हा लक्षात आलं रिच्चा हे तर म्हणजे परत खनिज तेलच झालं. मग आम्ही पहिलं मशीन बनवलं 2010 ला आणि तेव्हा आम्ही भारतातले पहिले असं
1: पायोनियर
0: म्हणजे प्लास्टिक टू फ्युएल बनवणारे होतो.
1: अशा रीतीने तुमची सुरुवात झाली. मी जे म्हणते की केल्याने होता आहे रे, आधी केलीची पाहिजे. तसं तुम्ही आधी केलं आणि हे सांगितलं की केल्याने होतं
0: गोष्टी होतात. हा पण म्हणजे असं काही मनात नव्हतं की म्हणजे केल्याने होत आहे,
1: पण तो अवेअरनेस होता ना की ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. हा जो एक काय टोचणी असते त्यातून त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. खूपच छान मेधाताई, 2002 सालापासून साधारण प्लास्टिक बद्दल एक अवेअरनेस सुरू झाला बऱ्यापैकी आणि प्लास्टिकवर बंदी आली, मग त्याचं किती मायक्रॉन वगैरे सगळं, आणि मग रिसायकल रियूज हे विचार खूप पुढे आले आणि सोबत पारंपरिक प्लास्टिक नष्ट करण्याचे जे पर्याय होते ते सुरूच होते. अशा या प्लास्टिककडे कच्चा माल म्हणून तुम्ही बघितलं तर आणि त्या दिशेने कृती केली ते तुम्ही सांगितलं, पण मग पुढे काय केलं.
0: जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवू शकतो, मग वाटलं चला आता हे मशीन बनवू. तर मशीन कसं बनवायचं हेही माहिती नव्हतं, त्यामुळे जेव्हा आम्ही पहिलं मशीन बनवलं तेव्हा मोठा प्रेशर कुकर असाच प्रकार होता. आणि तेव्हा खूप आमच्याबद्दल लिहून आलं कारण का पहिले वगैरे, आणि आम्ही पण असे खुश होऊन पाठीवर थाप अरे वा आपण काहीतरी चांगलं केलंय. पण हे करत असताना 2 महिन्यांनी एक आमच्याकडे वैज्ञानिक आले आणि ते म्हणले तुम्ही ह्यातला गॅस तो बाहेर सोडताय. आम्ही आपले हो पहिल्या दिवसापासूनच सोडतोय. कारण का खरं सांगते म्हणजे आम्हाला तेव्हा काहीच याची जाण नव्हती किंवा माहिती नव्हती. म्हणजे ह्यातनं तुम्ही जो सोडताय गॅस हा पर्यावरणाला म्हणजे धोकादायक आहे, नका सोडू. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि शिरीषने ठरवलं आपल्याला जमलं नाही आपण प्रयत्न केला देऊ सोडून. आम्ही खरं सांगते आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मशीनला टाळं लावलं.
1: बर
0: आणि त्याच्यानंतर इतके फोन यायचे की आम्हाला मशीन पाहिजे आणि मग आमच्याकडे अशी धावपळ व्हायची, आता कोणी उत्तर द्यायचं कारण का सांगणार काय
1: काय सांगणार.
0: मग आम्ही ठरवलं पण एक कुठेतरी म्हणजे असंच असतं ना की आपण काहीतरी करतोय मग पुढे जाऊन शिकू. मग आम्ही 1-6 महिन्यांनी तो गॅस काय असतो त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली, मग तो गॅस कलेक्ट करायला सुरुवात केली. मग जेव्हा आम्ही तो म्हणजे टेस्टिंग करून आणलं तेव्हा लक्षात आलं अरेच्चा हे तर अजून वेगळ्या प्रकारचं इंधन आहे कारण का ह्याच्यामध्ये मिथेन प्रोपेन ब्युटेन म्हणजे आपला एलपीजी असतो.

0: असंच होतं. मग म्हणलं आता ह्याचं काय करता येईल. मग आम्ही दुसरं मशीन बनवलं की ज्यामध्ये हा जो गॅस आहे हाच आम्ही इंधन म्हणून मशीन करता वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचं जे मशीन आहे ते याच मशीनमध्ये तयार होणाऱ्या इंधन आणि गॅसवर चालतं. इलेक्ट्रिसिटी थोडीशी लागते पण मग हे सुरू केलं.
1: मशीन सुद्धा ते आत्मनिर्भर झालं.
0: मशीन सुद्धा आत्मनिर्भर झालं पण हे माहिती नव्हतं. पण म्हणजे एक होतं की सोडायचं नाही आणि दुसरं हेही होतं की आपण काही इंजिनियर नाहीत, आपण सायंटिस्ट नाही जमलं तर काय होईल. आपण प्रयत्न केला आणि नाही जमलं. हा, की असं नको व्हायला की आपण काहीतरी कुठेतरी राहिलो,
1: थांबून पाहिलं
0: करून पाहिलं नाही.
1: वा वा. ताई, रुद्र ही कंपनी आणि केशव सीता न्यास या माध्यमातून तुम्ही आता सध्या प्लास्टिक संबंधी प्रक्रिया आणि अवेअरनेस जाणीव जागृती करता आहात. कुठले कुठले उपक्रम राबवता?
0: खरं सांगू आता हे जेव्हा म्हणजे तू मगाशी म्हणलं की मशीन सुरू झालं तेव्हा शिरीष म्हणला की हे बघ तो आहे कॉस्ट अकाउंटंट, तो म्हणला आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे पैसे परत मिळतात का.
1: खरंय.
0: नाहीतर तुम्हाला जर असं नाही झालं तर ती हॉबी होते आणि ते पुढे वाढत नाही. मग आम्ही ठरवलं की मशीन विकायच्या आधी एक दोन वर्ष आपण चालवून बघू, वेगवेगळे प्रयोग करत राहू. आणि एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केलीत की तुम्ही लोकांशी बोलायला लागता.
1: खरंय.
0: मग मला म्हणजे असं कुठे कोणी दिसलं की मी आपलं प्लास्टिक किती चांगलं आहे आणि म्हणजे कारण तेव्हा गैरसमज होते की प्लास्टिक बंद करा. प्लास्टिक वाईट नाहीये, प्लास्टिक अतिशय उपयुक्त. आपलं आयुष्य इतकं सुखकर झालंय ना
1: पासून सुरुवात.
0: चष्मे,
1: चष्मा
0: म्हणजे अनेकांचे लहानपणी फुटलेले चष्मे जे आहेत किंवा आज वैद्यकीय याच्यात सुद्धा इन्स्ट्रुमेंट मध्ये आहेत. तुम्ही सांगा, पूर्वी नी रिप्लेसमेंट झाली की लोक महिना महिना दोन दोन महिने पडून असायचे, आज दुसऱ्या दिवशी लोक चालायला लागतात. याच्यामध्ये सगळ्यात आहे, विमानात आहे,
1: सगळीकडे
0: प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक वाईट नाही तर आपल्या सवयी चुकीच्या आहेत हे लक्षात आलं. मग लोकांना ते सांगायला सुरुवात केली की तुम्ही गोळा करा आणि कुठेतरी न्यायला द्या. पुण्यात राहत असल्याचा एक चांगला फायदा असतो, लोक स्पष्टपणे तुम्हाला तोंडावरती सांगतात. मग तेव्हा एकदा मी गेले असताना असं माझं सांगत होते तर एक जण म्हणले उत्तम सांगताय पण आमच्याकडे जी बाई येते आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी ती नेताना दोन्ही एकत्र करते. तुम्ही आता मला सांगताय प्लास्टिक वेगळं करा, उपयोग काय आहे. म्हटलं बरोबर आहे तुमचंही. मग म्हणलं तुम्ही ठेवा, मी न्यायला येईल. आणि खरंच त्या गृहस्थांचा मला एक 8 दिवसांनी फोन आला की मी एक प्लास्टिकची छोटी पिशवी तयार आहे, तू येऊन घेऊन जा. आणि तिथनं खरं आमची कलेक्शनला आणि अवेअरनेसला सुरुवात झाली. ध्यानी मनी नव्हतं म्हणून मी मला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलेस म्हणते की काहीही न ठरवून केलेलं हे काम आहे. आणि मग पहिले 6 महिने मी आपल्या गाडीतनं जाऊन घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करून यायची, कोणाला तरी कोणतरी कोणाला सांगायचं, त्याला काही सिस्टीम नव्हती.
1: सिस्टीम
0: मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी एक पाऊल मागे घेऊन त्याला सिस्टीम लावली पाहिजे,
1: शिस्त लावायला
0: पाहिजे. आणि मग आम्ही ते म्हणजे आमचं जे गोळा करणं आहे प्लास्टिकचं ते सुरू झालं. याला झाली 2013-14 पासून आम्ही हे करायला सुरुवात केली.
1: तरी खूप वर्ष झाली.
0: आणि मग तुम्ही म्हणलात तसं की एक म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भारतभरातनं लोक स्वतःच्या खर्चाने कुरिअरनी प्लास्टिक बॉक्सेस मला पाठवून देतात कचरा.
1: हे जी प्रोसेस सगळी होते त्याच्यात TCD म्हणजे थर्मोकॅटलिस्ट डिपॉलिमरायझेशन ही प्रोसेस भारतात विकसित करणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, पायोनियर आहात. तर असा मेड इन इंडिया प्रोजेक्ट ऍक्च्युअल अस्तित्वात केव्हा आला, कसा आला?
0: आमचं पहिलं मशीन 2009 आम्ही सुरू केलं आणि ही जी म्हणजे प्रोसेस आहे तशी सोपी आहे. थर्मो कॅटलिटिक डिपॉलिमरायझेशन म्हणजे याच्यामध्ये आम्ही म्हणजे उष्णता आणि कॅटलिस्ट यांचा उपयोग करून ज्या प्लास्टिकच्या लॉंग चेन्स असतात त्या तोडून त्याच्यापासून इंधन बनवतो. पहिल्यांदा प्लास्टिक बारीक करून मशीनमध्ये घातलं जातं, मशीन
1: श्रेडिंग
0: श्रेड केलं जातं आणि ते मशीनमध्ये घातलं जातं. त्याच्यानंतर मशीन सुरू होतं, त्याचं हीट केलं जातं म्हणजे गरम केलं जातं. साधारण 160-170 डिग्री नंतर प्लास्टिक वितळायला सुरुवात होते. इथे आपण प्लास्टिक जाळत नाही आणि मग त्यातनं वेगवेगळे धूर बाहेर येत, गॅसेस बाहेर येतात. हे आपण गोळा करून स्वच्छ करून ठेवून देतो आणि एका ठराविक

0: विशिष्ट झाली क्वांटिटी झाली की आपण तोच गॅस परत हिटिंग करता वापरतो. साधारण 350 डिग्री नंतर त्यातनं इंधन यायला सुरुवात होतं, म्हणजे आपलं डिझेल पेट्रोल असतं तसं, आणि 420-430 डिग्रीला ही प्रक्रिया पूर्णतः बंद होते. म्हणजे जे प्लास्टिक तुमचं हजारो वर्ष राहणार आहे ते साधारण दिवसभरात आपण त्याचं परत इंधनात रूपांतर करतो.
1: वा वा. आणि याचं कौतुक मला असं वाटलं की चुकत शिकत आणि मग एक स्टँडर्ड बनवून तुम्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचं, बाहेरची कुठली मदत न घेता एक चांगला मॉडेल तुम्ही उभं केलं. खूप अभिनंदन आहे तुमचं. श्रोते हो, डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपला हा संवाद असाच पुढे चालू राहणार आहे. पण एक सुरेल ब्रेक घेऊया. ब्रेक के बाद भेटूयाच. कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून्ड विथ आकाशवाणी पुणे.

0: आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्यासोबत. ताई, आपण बघितलं की कसा प्रोजेक्ट चालतो, कसं मॉडेल उभं राहिलं, आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यातनं इंधन निर्माण होतं, तर एक्झॅक्टली काय काय मिळतं आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो हे जर तुम्ही सांगितलं तर श्रोत्यांमध्ये सुद्धा याबद्दलचा अवेअरनेस वाढेल.
1: आपण याकरता जे प्लास्टिक वापरतो हे साधारणतः फिटलेलं प्लास्टिक असतं, म्हणजे रॅपिंग, पॅकेजिंग, की जे ट्रेडिशनली रिसायकल होत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जाड प्लास्टिक असतं, त्याच्यापासून परत

0: तयार होतं. आणि मग काही ह्याच्यानंतर जे तरीही त्यातनं जे राहतं ते आमच्याकडे येतं. आता जेव्हा आपण 100 किलो प्लास्टिक टाकतो त्यातनं आपल्याला 40 ते 70% हे इंधन मिळतं, म्हणजे डिझेल पेट्रोलच्या टाईपचं
1: चांगली क्वांटिटी
0: लिक्विड. आणि मग त्याच्यामधनं गॅस येतो की जो आपण परत मशीन करता वापरतो, आणि कार्बन राहतो 5 ते 10%. आता हा जो कार्बन आहे ह्याच्यामध्येही थोडा प्लास्टिकचा अंश असतोच, मग याचा उपयोग एक तर ब्रिकेट्स बनवतात त्याला बाइंडिंग करता होतो, किंवा उत्तम म्हणजे डांबरामध्ये घालून त्याच्यापासून रस्ते बनवले जातात. म्हणजे कुठलंही काहीही याच्यातनं वाया जात नाही, आणि त्या प्रत्येकाचं निसर्गाला हार्मफुल नाही. आणि उत्तम म्हणजे डांबराचे रस्ते तर इतके उत्तम होतात, खड्डे पडत नाहीत, आणि तुमचे पैसेही वाचतात.
1: आणि ह्याचं करायचं काय, हा जो आयटम आहे तो माणसाच्याच उपयोगाला अशा पद्धतीने येतो. खरं तर सरकारने याच्यावरती खूप सिरियसली विचार करून ह्याला कशी चांगली गती मिळेल ह्याचा खरं तर विचार करायला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही ही सगळी मशीन मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलं आणि तुम्ही बनवताय मशीन, तर त्याला प्रतिसाद कसा आहे, लोक मागतात का आणि कुठे कुठे मागतात?
0: याला तो उत्तम प्रतिसाद आहे. याला वेगवेगळे नव उद्योजक किंवा वेगवेगळ्या एमएनसीज सरकारी अशा सर्व प्रकारात, कारण प्लास्टिक सगळीकडे
1: होय,
0: प्लास्टिकचा प्रॉब्लेम हा सगळ्यांना आहे, त्यामुळे हे वापरतात. मला सांगायला आनंद वाटेल की आमचं एक मशीन आम्ही इंडियन रेल्वेच्या रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलेलं, त्यांना गेल्या वर्षी प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालं त्या प्रोजेक्टला. आणि म्हणजे आम्हालाही आनंद आहे की आपलं मशीन होतं त्या मशीनला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे एमएनसीज आहेत की जे वापरतात, त्यांच्या स्वतःचं जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून ते इंधन बनवतात, आणि ते इंधनही ते स्वतःच वापरतात.
1: म्हणजे स्वतः क्रिएट केलेला खूप सारा कचरा बाहेर न फेकता त्याच्यावर स्वतःच प्रोसेस केल्यामुळे खूप माणसांचे कष्टही वाचतात. आणि हे अशी मशीन्स हे ऐकताना सुद्धा अनेक श्रोते असतील की त्या ज्यांना वाटेल की आपणही असं मशीन घ्यावं आणि ती प्रोसेसिंग सुरू करावी. ताई, 10-12 वर्षांपूर्वी तुम्ही स्वतःच्या गाडीतून जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करत होतात, आणि आज साधारण 2,75,000 पेक्षा जास्त लोक तुमच्याशी जोडलेले आहेत. हा बदल कसा होता, हा प्रवास कसा होता, आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्याचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: प्रवास म्हणलात ना, तर आता बघितलं तर वाटतं कसं काय आपण केलं, पण तेव्हा असं होतं की एक तेव्हा लक्षात आलं की कचरा हा महिलांचा म्हणजे महिलांच्या अधिकारात येतो, कारण का आम्ही आता बघतो तर त्याच्यात साधारण 90-95% महिला आहेत की ज्या म्हणजे घरामध्ये तुम्ही आपण असतो किंवा आपली बाई असते, हेच कचऱ्याचं बघतात, ते सवय लावतात. मग हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या सोसायटीत जाऊन सांगणं की प्लास्टिक उत्तम आहे, कचरा करणं वाईट आहे, आणि कचरा करणंही वाईट नाही, कारण शेवटी असं आहे आज आपण दुकानात गेलो तर सगळ्याच वस्तू या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आहेत.
1: पूर्वी त्या कागदात
0: आज प्लास्टिकमध्ये आल्या. आणि म्हणजे मध्येच सांगायचा की खरं म्हणजे प्लास्टिक हा कागदाला पर्याय म्हणून आला.
1: खरंय,
0: म्हणजे कागद तयार करताना लागणारी ऊर्जा आणि पाणी हे ज्या प्रचंड प्रमाणात लागतं त्याच्यापेक्षा प्लास्टिक उत्तम असं म्हणायची वेळ आहे. पण आपण हा विचार केला नाही की प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा आपण काय करणार आहोत, म्हणून प्रॉब्लेम आला. मग आम्ही लोकांना जाऊन एवढंच सांगायला सुरुवात केली की आणि तुम्ही ठेवा, आम्ही येऊन घेऊन जातो. आणि ह्याला मग हळूहळू तो प्रतिसाद मिळत गेला. म्हणजे मी किटी पार्टीत, शाळेत, ऑफिसेस, तुम्ही म्हणाल तिथे जाऊन मी लोकांशी बोलत होते. आणि हा जो बदल होत गेला आणि हळूहळू काय झालं की हीच लोक जी आहेत ना,
1: माउथ पब्लिसिटी होती,
0: आणि प्रत्येक जण जेव्हा तो अवेअर होतो तो 4 जणांना अवेअर करतो.
1: खरंय,
0: आणि हळूहळू मग पुढे माझं काम सोपं होत गेलं, कारण का माझ्याऐवजी आम्ही आमची जे लोक आहेत यांना आम्ही प्लास्टिक वॉरियर म्हणतो.
1: खरंय,
0: म्हणजे एक न राहता हे अनेक हात तयार झाले,
1: चळवळ बनणं गरजेचं आहे.
0: अगदी खरं, कारण एक माणूस नाही हो करू शकत,
1: नाही
0: अगदी तुम्ही 10 जण असलात तरी नाही करू शकत, कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे मला आज अनेक जण
1: गोळा करणाऱ्या लोकांची संख्या आणि क्रिएट करणाऱ्या लोकांची संख्या ही भयंकर व्यस्त आहे.
0: आणि मला अनेक जण येऊन सांगायला लागले की मी गोळा करत होते तेव्हा पहिल्यांदा मीच टाकायची, आज माझ्या घरातली मुलं नातवंड तिथेच प्लास्टिक ठेवून देतात, ही जी सवय आहे ना ती सगळ्यात महत्वाची.

0: म्हणजे आपण खूप काही वेळेला बोलतो ना की वेस्ट मॅनेजमेंट, खरं काहीच नाही आहो, फक्त सवय बदलायची
1: सवय.
0: आणि पूर्वी होतच की पूर्वी कुठे आपल्या घरातला कचरा बाहेर जात होता,
1: खरं अगदी दुधाची पिशवी रद्दी काचवाल्याकडे काच द्यायची, म्हणजे इतकं
0: असायची, कपडे देऊन तुम्ही घ्यायचा,
1: भांडी
0: यायची किंवा तुम्ही कपडे कोणाला तरी द्यायचा. आम्ही म्हणलं ना आपण मस्त जुगाडू, टी शर्ट कोणी नाही घरात नसेल, भोकं पडली तर तो आपण गाडी पुसायला जातो, त्याला अजून भोकं पडली की आपण घरातला
1: फेकून देण्याची वृत्ती नव्हती.
0: आज कसं झालंय की आहे द्या फेकून
1: द्या फेकून,
0: पण त्याचा काय परिणाम होतो म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे नाही म्हणणं.
1: नाही म्हणणं,
0: घरातच तुम्ही आणलं नाही तर कचरा होणार नाही, पण अवघड आहे,
1: अवघड आहे ते. आणि आता ते आपल्या लाईफस्टाईलमध्ये ती इतकी मुरलेली गोष्ट आहे. हे आता तुम्ही सांगितलं तो तुमचा खूप छान अनुभव होता पुण्यासारख्या ठिकाणी, ही एक वेगळीच छान गोष्ट आहे. बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही राहिलाय, तर बाहेरच्या देशांमध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकचं काय करतात, एक सहज कुतूहल म्हणून.
0: बऱ्याच वेळा हे म्हणजे पूर्वी जेव्हा चायना घेत होतं तेव्हा ते गोळा करायचे आणि सगळं चायनाला पाठवून द्यायचे. आज तिकडचे लोक प्लास्टिक वेगळं करतात, फक्त ते एकत्र करून विविध म्हणजे एशियन कंट्रीमध्ये पाठवून दिलं जातं,
1: दुसरीकडे कचरा फेकून
0: स्वतःचा.
1: ऍक्च्युली इट्स नॉट गुड. आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे जे आता प्रयत्न केलात ते खूप स्तुत्य प्रयत्न आहे. मैत्रिणींनो तुम्ही विचार करा हा याच्याबद्दल, मी एक सजग नागरिक म्हणून काय करू शकते. तोपर्यंत एक गाणं ऐकूया.
0: गौरीताई तुम्ही गाणं ऐकवताय ना, तर माझं एक आवडतं गाणं आहे, माझी आई खूप छान म्हणायची, गजानन वाटव्यांनी संगीत दिलेलं, मोहनिया तुझं संगीत.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत प्लॅस्टिक वॉरियर ज्यांना म्हणता येईल अशा एन्व्हायरमेंटलिस्ट डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. मेधाताई, ही मुलाखत अनेक घरांमध्ये आत्ता ऐकली जाते आहे, नंतर ती युट्यूबला येईल तेव्हाही ती ऐकली जाईल. या चळवळीच्या लीडर म्हणून आज तुम्ही पुढे आहात, पण आपल्या घराघरात खूप साऱ्या लीडर आहेत, तर त्यांच्या परिक्षेत्रात, त्यांच्या आजूबाजूच्या जगात त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल?
1: महिला म्हणल्यावर ना माझा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की जर जग बदललं ना त्या फक्त महिलाच बदलू शकतात.
0: म्हणजे
1: थोडं बायस्ड लोक म्हणतील,
0: बायस नाही आहे, त्याला कारण आहेत काही,
1: पण काय होतं, तुम्ही जसं म्हणलात लीडर, घरातली महिला म्हणजे शिस्त लावणं किंवा घर कसं ठेवायचं हे महिलांच्या हातात असतं. वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं, आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. तर आपण आपलं
0: ते अशक्य नाही,
1: अशक्य नाहीये, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की एक किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. त्यामुळे असं समजू नका की मी एवढासच प्लास्टिक कसं देऊ, कसं
0: वाचवू, माझ्या एवढ्याच्या करण्याने काय फरक पडणार आहे.
1: पण म्हणजे प्रत्येकाने असा विचार केला तर कधीच काही होणार नाही. त्यामुळे छोटं छोटं म्हणजे खारुताईचं काम जसं आहे की छोटे छोटे दगड टाकणं हेच महत्वाचं आहे, आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: खरं
1: पण आता बघा ना, आता घरामध्ये महिला जेव्हा तीच बाहेर जाऊन गोष्टी घेऊन येते तर याच्यामध्ये पहिलं करू शकतो की जाताना आपली पिशवी घेऊन जा,
0: कापडी पिशवी
1: घेऊन जा. घरी आल्यानंतर जे तुम्ही प्लास्टिक आणता, प्लास्टिक बाजूला करणं हे सगळ्यात सोपं, कारण 85% प्लास्टिक हे कोरडं असतं, ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, एका ठिकाणी गोळा करून ठेवू शकता. पूर्वी तुम्हालाही माहिती आहे की तुमची आई, माझी आई बहुतेक पूर्वी त्याच जुन्या प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ घालून
0: रियूज
1: व्हायचा. आज कदाचित होणार नाही, पण तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. घरात येणारे बिस्किटचे पुडे, त्याचे रॅपर्स आहेत, किंवा आपले वेफर्स खाल्लेत, किंवा ह्याचे रॅप, शॅम्पू याच्या छोट्या पुड्या येतात किंवा मोठे बॉटल्स
0: असतात,
1: सहज कचऱ्यात फेकले जातात. टूथपेस्ट, टूथब्रश, म्हणजे इथपासनं सुरू होतं हे सगळं तुम्ही प्लास्टिक बाजूला काढून ठेवू शकता. दूध आहे, श्रीखंड, दही,
0: डबे,
1: तर हे जे ओलं आहे ते मात्र थोडं धुवून ठेवावं,
0: धुवून कोरडं
1: करून ठेवावं. याचं कारण एवढंच आहे की त्याला नंतर माश्या येतात, झुरळं लागू शकतात, जर आणि घाण वास येतो, आणि घरामध्ये जेव्हा घाण वास येतो ना तेव्हा तुमचं वेस्ट मॅनेजमेंट हे खिडकीच्या बाहेर
0: जात.
1: तेव्हा एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुमचा पर्यावरणाला खूप हातभार आहे. म्हणजे स्टीव्हन हॉकिंग कायम सांगायचा, मोठे शास्त्रज्ञ होते, की आपल्याकडे प्लॅन म्हणजे प्लॅनेट बी नाही, जे आहे ते हेच आहे,
0: हेच आहे,
1: आणि जर आपण त्याची नीट काळजी घेतली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला काय होईल. म्हणजे आत्ताच आपण बघतोय सगळंच ऋतुचक्र बदललेलं आहे,
0: ऋतुचक्रावर परिणाम,
1: गरम होत आहे,
0: समुद्र
1: सगळंच बदललंय, एवढा पाऊस नाही. आणि ह्याचं एक कारण आहे हे पोल्युशन, जे बदलतं हवामान आहे. तर आपल्यापरीने आपण एवढं जरी केलं ना तरी हा खूप आहे,
0: आणि हा पृथ्वीप्रती असलेला कृतज्ञ भाव अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातल्या प्रत्येकाने जपला पाहिजे. आणि आज हे ऐकताना सुद्धा काही जणांच्या मनामध्ये आलं, अरे आपण चुकतोय, आपण आता हे सेपरेट करून त्याचं काहीतरी केलं पाहिजे की त्याला मार्ग दिसतील. मेधाताई, MBA केलंय तुम्ही UK मधून, LLB आहे, PhD आहे, MA आहे मानसशास्त्रामध्ये, अनेक डिप्लोमा केलेत, अगदी फॉरेन्सिक सायन्स सुद्धा तुम्ही शिकला आहात, आणि शिवाय 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कलेच्या क्षेत्रात भरतनाट्यम, कथक, नृत्य तुम्ही शिकला आहात, आणि आता मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष आहात. तुम्ही आत्ता जे काम करतायत आणि तुम्ही हे जे सगळं शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो, कशी सांगड घातली गेली?
1: उपयोग नक्कीच होतो. याचं कारण म्हणजे माझं MBA किंवा तुम्ही म्हणलात मानसशास्त्र, कारण शेवटी माणूस हा सर्व प्रकारच्या व्यवसायात तुमच्या पुढे येतो.

0: माझा पहिला जो व्यवसाय आहे तो मार्केट रिसर्चचा आणि मार्केटिंग ब्रँडिंगचा, त्यामुळे माणूस शिकण्याकरता खरं या म्हणजे काही काही गोष्टी शिकल्या गेल्या. आणि आता तर होतो कारण का लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं पटवून द्यावं, इथपासून व्यवसाय कसा करावा. मग आता आम्ही मराठी ग्लोबल चेंबरच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक कसे तयार करावे हे बघत आहोत. आणि त्यामध्ये एस्पेशली मराठी लोकांना, मुलांना मुलींना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे या मला वाटतं शिक्षण कधी वाया जात
1: नाही जात,
0: आणि हे वापरता येईलच असं नाही, पण शिक्षणामुळे आपल्याला एक तो काय म्हणतात शहाणपणा नाही,
1: दृष्टी येते,
0: दृष्टी येते, एक लॉजिक येतं की आपण म्हणजे कुठे काय वापरायला पाहिजे किंवा एक बुद्धीला धार येते. मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण वाया जात नाही आणि माणसाने सतत शिकलं पाहिजे. आपल्यापेक्षा खूप काही येणारी लोक असतात, आपल्यापेक्षा खूप काही करणारी लोक असतात, आणि आपण जर शिकत गेलो तर आपण समृद्ध होतोच, पण आपल्या बरोबरचेही समृद्ध होतात.
1: खरंच होतात. तर पर्यावरण आणि व्यवसायाचा उत्तम मेळ तुम्ही घातलाय. खूप तरुण मुलं आज नवीन काही करू पाहतात. मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ह्या सगळ्याचा खूप चांगला, आणि खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मुलं काहीतरी करून बघावं अशी एक उर्मी जी जागृत होते तशी होते आहे. त्या मुलांना तुम्ही ग्रीन स्टार्टअप बद्दल किंवा ते सस्टेनेबल कसं बनवता येईल त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: नोकरी करणारे म्हणजे उत्तम असतातच, पण नोकरी देणारे मला वाटतं हे जास्ती कुठेतरी जबाबदारी असते. कारण आपण जेव्हा नोकरी देतो ना त्या आपल्या कामामुळे अनेकांचे संसार चालतात, ती जबाबदारी खूप मोठी असते. मला वाटतं की आज पर्यावरण हा इतका म्हणजे पुढचा असणारा, पुढच्या 20-25 वर्षात असणारा मोठा प्रॉब्लेम आहे. सस्टेनेबल जॉब्स, सस्टेनेबल गोष्टी करणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी याच्यात नक्कीच यावं. विविध म्हणजे कचरा आहे, इतर म्हणजे बायोगॅस आहे किंवा ओला कचरा आहे, अनेक प्रकारचे कचरे आहेत, त्याच्यावरती काम करणं, इनोव्हेशन त्याच्यात अनेक प्रकारे होऊ शकतं. आणि सध्या सगळ्यात चांगलं म्हणजे सरकारतर्फे खूप तुम्हाला गोष्टी देऊन
1: फॅसिलिटीज
0: खूप आहेत. म्हणजे आज स्टार्टअप इंडिया आहे, अनेक प्रकारे
1: एमएसएमईच्या अंतर्गत वेगवेगळ्या बँकांकडून,
0: नंतर महिलांकरता अनेक तुम्हाला म्हणजे लोन फॅसिलिटीज आहेत. त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यावा. आणि याचा मला वाटतं पर्यावरणाला तर खूपच आहे. म्हणजे काही झालं माणसं वाढत आहेत, कचराही वाढतोय. म्हणजे उद्याला काही झालं तरी कचरा, तुमचा जो कच्चा माल आहे तो तर कमी होणार नाही. आणि इनोव्हेशन खूप होतात आज. एआयचा वापर करून याच्यामध्ये काम करता येण्यासारखी गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात मुख्य म्हणजे माणसं लागणार आहेत.
1: खरंय.
0: तर म्हणजे माणसांना हाताशी धरून करता येण्यासारखा व्यवसाय की ज्याच्यात पैसा सुद्धा आहे. म्हणजे नुसतंच आम्ही चांगलं काम केलं असं नाही, तर यातनं एक उत्तम आम्ही व्यवसाय उभा केला हे समाधानही तरुणांना नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे मी अगदी सांगेन पुढचे 25 वर्ष हे पर्यावरणाशी संबंधित व्यवसायाला खूप चांगले आहेत. तेव्हा नक्की या. आणि खूप माहिती आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं
1: माहितीचा विस्फोट झालेला,
0: तर ती घ्या आणि काहीतरी नक्की करा. आणि तुम्ही म्हणलात तसं खेडेगावातही कचरा आहे, खेडेगावातही प्लास्टिक आहे, ओला कचरा आहे, मग तिथेही काम करा.
1: खरंय खरंय. आणि तुम्ही एक स्वतः अतिशय धडपड करून शिकून पडत धडपडत एक स्टार्टअप उभं केलं, तर त्याच्या अनुभवांमधून तुम्ही काय शहाणपणाने काय गोष्टी शिकल्या पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील की तुम्ही खूप प्रयोग केले काय केलं, पण त्या अनुभवातलं जे शहाणपण आहे ते शहाणपण म्हणून त्या सगळ्या तरुणांना काय सांगाल?
0: सगळ्यात पहिल्यांदा की कोणी तुम्हाला सांगितलं ना हे होणार नाही, तर पहिले लक्ष देऊ नका, प्रयत्न करत राहा. कारण कधी ना कधीतरी काहीतरी होतं. पण म्हणजे थॉमस एडिसनने जेव्हा दिव्याचा शोध लावला तेव्हा त्यांनी 1000 वेळा का 10000 वेळा प्रयोग केले, आणि तो म्हणला मला हे कळलं की काय करायचं नाही. तर ते मला वाटतं कळणं हे खूप महत्वाचं असतं. कारण का तुमचं स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप चालू राहणं 2 वर्षानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे.
1: हा म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचारला.
0: आणि पण त्याच्यामध्ये तुम्ही वाईट वाटण्यासारखं काही नाही. जर तुमचा स्टार्टअप फेल गेला तर तुम्हाला अनुभव तर जो मिळतो तो तुम्हाला पैसे देऊनही मिळणार नाही. कारण काय करायचं नाही तुम्ही जे म्हणलात ना, तर याच्यामध्ये कसं आहे की आज तुम्हाला जर टेक्निकल माहिती हवी असेल तर माझ्यासारख्या अनेक लोक आहेत की जे टेक्निकली तुम्हाला मदत करू शकतात.

0: या लोकांशी बोला, यांना म्हणजे आज
1: ओपन असलं पाहिजे.
0: आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की मला सगळं येतं हे समजू नका. या सगळ्यातनं एक चांगला आम्ही शिकलो की मला काहीच माहिती नाहीये, तर प्रश्न विचारा लोकांना. की आणि मला माहिती नाही ह्याचा न्यूनगंड बाळगायचा कशालाच
1: गरज
0: नाही माहिती. आज आपण म्हणजे आपण म्हणलं ना मगाशी की आपण शिकत राहायचं, शिकलात ना की आणि लोकांना प्रश्न विचारला की हे मला येत नाही मला समजावून सांगा, तर तुम्हाला 10 लोक उभी राहतात
1: खरे
0: म्हणजे सांगायला. आणि याच्यामध्ये तुमचं वय शिक्षण ह्याचा लाज वाढणार काहीही नाही असं मला वाटतं. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना आणि लोकांना विचारत गेलात ना, तर मला वाटतं तुमचे म्हणजे फेल व्हायचं जे प्रमाण आहे ना ते अगदी कमी होईल. हे जर आम्हाला तेव्हा कोणी जर असतं ना, तर मी अगदी याचा फायदा घेतला असता, कारण का तेव्हा आम्हाला कोणी नव्हतं. म्हणजे आम्हाला जी धडपड करायला लागली, म्हणजे अनेक जण आम्हाला हेही सांगतात की आम्ही शिक्षण झालंय पण तुमच्यासारखा आम्ही विचार नाही केला. काही वेळेला काय असतं, तुम्ही एकदा वेगळ्या व्यवसायात गेलात ना, तर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करता
1: आणि झिरो पासून सुरुवात असते, आधीचं काही काही असते.
0: आणि म्हणजे तुम्ही म्हणजे अपयशाला तरी त्याचं काही वाटत नाही हो, कारण आपलं नाही शिक्षण झालं ठीक आहे ना, पण तेच तुम्हाला धडपड करायला शिकवतं. आणि आज एआयनी तुमचे सगळे दरवाजे उघडे आहेत, पण तरीही कष्टाला कुठेही म्हणजे कष्ट हे करावेच लागतं.
1: ऑप्शनला टाकू शकत नाही
0: तुम्ही
1: अजिबात,
0: म्हणजे कष्ट हे आहेतच. हे एवढं जर लक्षात ठेवलं ना, तर मला वाटतं कुठलाही स्टार्टअप नक्की
1: सक्सेसफुल होऊ शकतो. ताई तुम्ही एमबीए पण तुमचं झालेलं आहे, तर ह्या सगळ्यामध्ये डॉक्युमेंटेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? कारण आजकाल कसं आहे, तुम्ही सांगून नाही, तुम्हाला आकडेवाऱ्या बोलायला लागतात.
0: म्हणजे आता हे जे तुम्ही मला विचारलात ना प्रश्न, ह्याच्यात मीच पहिल्यांदा झिरो होते. कारण का तेव्हा काहीही माहिती नव्हती. आम्ही जेव्हा सुरू केलं, नोंदी करून ठेवणं, फोटो ठेवणं, हा जो प्रकार होता ना तो नाही. म्हणजे पहिले आमचे 4-5 वर्ष बघितलेत ना, तर माझ्याकडे कुठलेही फोटो नाहीत, कुठलेही कारण का सुरुवातीचे, तेव्हा काहीही म्हणजे अक्कल नव्हती म्हणला तरी चालेल, पण तेव्हा खरंच काही नव्हतं. पण जसजसं आपण हळूहळू म्हणजे आम्ही शिकत गेलो, त्यात हे एक महत्वाचं आहे की डॉक्युमेंटेशन, तुम्ही काय करता. आज तर फोन सगळ्यांकडे असतो, एक फोटो काढणं कुठेही गेलात काय गेलात तर त्याचा कदाचित आज नाही पण एक 2 वर्षांनी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्याकडची माहिती आहे त्याचा तुम्ही पेपर म्हणजे रिसर्च पेपर करू शकता, ते तुम्ही पब्लिश करू शकता की ज्याच्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. खूप काही आहेत, त्यामुळे डॉक्युमेंटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जे मी शिकली आहे म्हणजे टक्के टोणपी खाऊन शिकलेली आहे, त्यामुळे मी अगदी अनुभवातून सांगते की नक्की नक्की डॉक्युमेंटेशन
1: डे वन
0: पासून ठेवा, फोटो काढा.
1: खरे वा, खूपच छान ही सगळी माहिती. नवीन ऐकणाऱ्या आपल्या मुलं असतील तर त्यांना उपयोग ह्याचा होईल. श्रोते हो, स्त्रिया हा सृजनात्मक बदल घडवण्यात अग्रेसर असतात याचं उदाहरण आपण ज्यांच्याशी गप्पा मारतो आहोत त्या मेधा ताडपत्रीकर यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्याबद्दल बोलूया, पण त्याआधी एक गाणं ऐकूया.
0: माझं एक आवडतं गाणं आहे, केतकीच्या बनी तिथे नाचला गमोर.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. ताई, तुम्ही जे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे असं मला तुमच्याबद्दल सगळी माहिती वाचताना लक्षात आलं. तर हा प्लास्टिकचा भस्मासूर कमी व्हायला मदत होईल. तर तुम्ही काम सुरू केलं तर आजपर्यंत अशा प्रकारे प्लास्टिक पासून इंधन बनवणारे किती प्रोजेक्ट झाले, म्हणजे हे काम तुम्ही करत असल्यापासून पुढे किती वाढलं आणि प्रत्यक्षात ते किती प्रमाणात वाढलं पाहिजे, कचऱ्याची वाढ ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात?
1: ह्याचा म्हणजे असे म्हणजे प्रोजेक्ट आहेत ते वाढले पाहिजे. साधारण एक 15 प्रोजेक्ट चालू आहेत. तसं पाहायला गेलं तर भारतात आज 6,000 प्रकारपेक्षाही जास्ती प्रोजेक्ट होऊ शकतात, म्हणजे ही आकडेवारी आहे. याकरता मला वाटतं ना, सरकार पातळी, सामान्य नागरिक आणि आमच्यासारखे व्यावसायिक या सर्वांनी एका पातळीवर येऊन जर काम केलं तरच होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळा संस्था काम करत असतात, त्याच्यात नागरिकांचा सहभाग नसतो किंवा सरकारचा सहभाग नसतो. सरकार बऱ्याच वेळा काहीतरी करत असतं, त्याच्यात व्यावसायिक नसतात,
0: कोऑर्डिनेशन
1: नाहीये. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं ना, आपण खूप फ्रॅगमेंटेड काम करतो, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पातळीवर काम करतोय. ह्या जर सगळेजण एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आले तर मला वाटतं खूप कचऱ्याची समस्या
0: गोष्ट आहे,
1: खूप म्हणजे समस्या कमीच होऊ शकेल. पण अनफॉर्च्युनेटली आज असं होत नाही, प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यातच राहून काम करतो आहे. तर मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं आमच्यासारखे व्यावसायिक पैसा टाकून कॉर्पोरेशन करता एखादा प्रकल्प लावतात, तेव्हा कॉर्पोरेशननी तेवढीच जबाबदारी घेतली पाहिजे की कचरा येतोय ना, तो काय प्रकारचा येतोय, नुसतंच आम्ही तुम्हाला दिलं आणि तुम्ही करा असंही असता कामा नये. किंवा आमच्यासारख्या व्यावसायिकांनी येऊन तिथे असंही नाही म्हणता कामा की आम्हाला हे द्या ते द्या बाकी आम्ही काहीच करणार
0: नाही.
1: आणि लोकांनी जे कचरा गोळा म्हणजे कचरा निर्माण करतात हे नागरिक,
0: खरं
1: यांनाही सहभाग आहे. म्हणजे आम्ही सुरुवातीला काय केलं की जेव्हा आम्ही हे मशीन बनवलं चालवत होतो, अजूनही चालतं, तर तेव्हा आम्ही जेव्हा गोळा करत असताना आम्ही लोकांना आवाहन करायचो की नुसतं देऊ नका प्लास्टिक, त्याचं पुढे काय होतं बघायला या. कारण तुम्ही जर बघितलं तरच तुमचा विश्वास बसणार ना, तरच तुम्ही देणार. म्हणजे तुम्ही ही जी संख्या वाढत गेली तर आमच्याकडे अनेक हजारो लोकांनी येऊन हे मशीन बघितलंय. तर आज आपल्या शहरातल्या जो कचरा प्रकल्प आहे त्याला आपण नागरिक किती भेट देतो किंवा काय चाललंय, प्रत्येकाची काय अपेक्षा असते, माझ्या घराशेजारी कचरा प्रकल्प नको पण तिथे काय होतं,

0: त्याचं काय होतं, आपल्या कचऱ्याचं नक्की कुठे जातो, काय होतं, एवढं जरी आपण एक सुजाण नागरिक म्हणून जरी बघितलं ना, तरी मला वाटतं या परिस्थितीमध्ये खूप बदल घडेल.
1: आणि हा तिन्ही पातळ्यांवर जेव्हा अवेअरनेस वाढेल तेव्हा हे काम वाढेल, आणि मग तेव्हा ते प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर किंवा असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. ताई, वन ऑफ द टॉप 30 वुमन ट्रान्सफॉर्म इंडिया म्हणून नीती आयोगाने तुमच्या कामाची दखल घेतली आहे, काय भावना होत्या आणि त्यामुळे या चळवळीला बळ मिळालं का?
0: जेव्हा पहिल्यांदा निवड झाली, कारण का हे 2000 लोकांना 2-3 इंटरव्ह्यू देऊन पुढे लोकांसमोर ही निवड झाली होती, कॉफी बुक टेबल निघालं. आणि जेव्हा आपलं स्वतःचं सरकार जेव्हा आपली अशी म्हणजे आपल्याला
1: दखल
0: घेतं तेव्हा कुठे ना कुठेतरी बरं वाटतं,
1: समाधान
0: मिळतं. समाधान याचं असतं, आणि एक म्हणजे दुसरं एक असतं की आपण जे केलं त्याच्यापेक्षा अजून काहीतरी करायला पाहिजे, ही एक प्रेरणा त्यातनं मिळते. त्याचा नक्की फायदा झाला की देशभरात असं काहीतरी चालतं, पुण्यामध्ये
1: पोचलात तुम्ही,
0: असं पोचलं गेलं. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन काही काही प्रकल्प सुरू केले, वेगळे प्रकल्प सुरू केले किंवा प्लास्टिकपासून काय होऊ शकतं, प्लास्टिक बद्दल बोलायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं की म्हणजे तेवढी जरी आपण पोचलो ना तर ते खूपच म्हणजे चांगलं असतं, त्यामुळे मला वाटलं की मला स्वतःला खूप आनंद झाला की
1: खूपच छान. आणि याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. नीती आयोगाचा विषय निघालाय तर व्यवस्था पातळीवर या कामाच्या संदर्भात काय बदललं पाहिजे, असं एक तुम्ही वॉरियर आहात, प्लॅस्टिक वॉरियर आहात, तुम्ही पायोनियर आहात या कामातल्या, आणि तुमच्या अनुभवातलं जे संचित आहे ते नक्कीच पुढच्या समाजाच्या पुढच्या पिढ्यांच्या कामी येईल, काय वाटतं?
0: आम्ही जरी एवढं काम केलं असलं ना तरी अनेक वेळा सरकार दरबारी हे माहिती नाही, लोकांनाही अजून याबद्दल माहिती नाही. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की प्लास्टिकपासून इंधन बनतं, म्हणजे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आम्ही प्लास्टिकपासून इंधन बनवतो, आजही लोकांना हे खोटं वाटतं. म्हणजे ह्याची सरकार दरबारी सुद्धा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहे, जोपर्यंत सरकारी संस्था या कामामध्ये येत नाहीत तोपर्यंत काही बदलत नाही. कारण आपण आपला कचरा देतो, आपण म्हणतो कोणीतरी माझं उचलतंय, नगरपालिका, महानगरपालिका,
1: दुसरा कोणी करेल,
0: आणि मग पुढे काय होतं हे आपण बघत नाही. त्यांच्यावरही लोड येतं, पण त्यांनाही माहिती पाहिजे की कचऱ्याचे वेगवेगळे इनोव्हेशन्स काय होत आहेत. तर याकरता बदल होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: पॉलिसी लेवलला पण झाले पाहिजे,
0: आणि अवेअरनेस मुख्य म्हणजे काय आहे की जो तिथे बसलेला अधिकारी आहे त्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे, आणि त्याकरता काहीतरी प्लॅनिंग झालं पाहिजे.
1: आणि मुख्य म्हणजे शिक्षणामध्ये हा विषय अंतर्भूत होणं गरजेचं आहे.
0: आज आहे, म्हणजे शिक्षणात आज काही काही गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात, पण प्रत्यक्ष कृती त्याच्यामध्ये होत नाही. तर त्याचा
1: खूप सामाजिक संघटना संस्था ज्या समाजासाठी आम्ही काम करतो असं म्हणतात त्यांना स्कोप आहे हे काम करण्याला. ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून. प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या, पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या आणि या विषयात मोठं काम करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो श्रोते हो. या सगळ्या गप्पांमधून नक्कीच एक खूप मोठी शिकवण मिळाली असेल, प्लास्टिकचा वापर कमी करू, पण त्याचा द्वेष न करता कचऱ्याच्या डब्यात रस्त्यावर फेकून न देता ते गोळा करून ते रिसायकलिंगला पाठवलं तर या पृथ्वीसाठी आपण नक्कीच एक छोटं काम करू शकतो, आणि हा छोटासा पुढाकार आपल्या या पृथ्वी आईला नक्कीच वाचवेल. चला तर या निमित्ताने आजपासून प्लास्टिक कचरा कुंडीत नाही तर रिसायकलिंगला पाठवूया. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे अशा पद्धतीचं रिसायकलिंग होत असेल तिथे तुम्ही तुमच्या घरातला प्लास्टिकचा कचरा अवश्य द्या. ताई, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आणि आपल्या या संवादातून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आपण ऐकत होतात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या प्लॅस्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामणकर हिने घेतलेली मुलाखत. आता ऐकूया हे शारदा नाटकातलं नाट्यपद.

बराय तर मैत्रिणींनो, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह मी विद्यागौरी आता कार्यक्रमातून निरोप घेते. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यासाठी प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या मेल आयडीवरती तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. नमस्कार.

श्रोतो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील हे गीत आहे. अजय झांगीर यांचं संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी. ऐकूया.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातील देवकी पंडित यांनी गायलेलं, गजेंद्र अहिरे यांचं हे गीत आहे, कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: श्रोते हो, देबू या चित्रपटातील हे गीत होतं बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील. गीत अनंत केळकर यांचं संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल, ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन. देशभरात ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देण्यास प्रेरित करत राहोत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करू

दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजरा होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा सण असून त्यातून केरळची संस्कृती आणि मूल्यांचं दर्शन घडतं, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ओणमची भावना समाजात सद्भाव, एकता आणि आशा वृद्धिंगत करो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर हा सण आनंद, एकोपा आणि समृद्धी वृद्धिंगत करो, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या खेलो इंडिया संवादाला संबोधित करणार आहेत. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा वर्गाच्या सहभागातून हा कार्यक्रम होईल. मेरा युवा भारत या मंचातर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात खेळ, युवा नेतृत्व, नागरी उत्तरदायित्व, स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणी या पैलूंना प्रोत्साहन मिळेल. देशाच्या क्रीडाविषयक आकांक्षांशी संलग्न होण्याची संधी यामुळे युवा वर्गाला मिळू शकेल. तरुणांच्या कल्पना आणि मतं यातून देशाच्या क्रीडा परिसंस्थेची जडणघडण होण्याची संधी या संवादामुळे दृष्टीपथात येऊ शकेल. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. या दौऱ्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय त्या प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यांवर या भेटीत प्रमुख भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच ॲशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ही चाळणी प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. देशाच्या विविध भागात ऋतुमानानुसार होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून चिंतेचं कुठलंही कारण नाही, असं आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMRचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी संवाद साधला. मोसमी इन्फ्लुएन्झा एका सामान्य श्वसनसंबंधी संसर्ग असून सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यातून कुठल्याही नव्या इन्फ्लुएन्झाच्या उदयाचे संकेत मिळत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. इन्फ्लुएन्झा सामान्यपणे गंभीर आजार नाही, मात्र मुलं, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये खबरदारी न घेतल्यास तो बळावण्याची शक्यता अधिक असते, असं त्यांनी सांगितलं. प्रतिबंधात्मक उपाययोजना, आवश्यकतेनुसार वेळेवर वैद्यकीय सल्ला, यामुळे संक्रमणापासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते, असं डॉ बहल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात आज झालेल्या विविध अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. तेलंगणात सूर्यपेट इथं एका खासगी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. आज पहाटे 5:15 सुमाराला हैदराबाद विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. ही बस हैदराबादहून आंध्र प्रदेशात एलुरूच्या दिशेनं जात होती. बसमध्ये 42 प्रवासी होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. बिहारमध्ये सुपौल जिल्ह्यात एका 4-चाकीनं धडक दिल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही दुर्घटना काल रात्री सुपोल पिपरारा मार्गावर घडली. इथं झुलन या धार्मिक उत्सवानिमित्त ग्रामस्थ जमले होते. दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या एका गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 जणांना चिडडलं.

प्रत्येकी 5 जण दगावले असून एकावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर कारचालक फलाग झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात शिमला इथं आज पहाटे 5:45 सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4 रिक्टर स्केल इतकी असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. तत्पूर्वी चंबा इथंही 4:30 सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 2.5 रिक्टर स्केल इतका होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथल्या एका रुग्णालयाच्या स्त्री रुग्ण विभागात आग लागल्यानं 14 अर्भकांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णालयाच्या 3 मजल्यावर हा विभाग आहे. विभागात 15 नवजात अर्भक होती. आज सकाळी 7 सुमाराला आग लागल्यानंतर बचाव कार्य करताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना त्यापैकी एका अर्भकाला वाचवण्यात यश आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं त्वरित बचाव कार्य सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणी पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज चौथ्या दिवशी श्रीलंकेचा डाव सर्वबाद 290 या धावसंख्येवर अटोपला. भारतानं फॉलो ऑन दिला असून भारताकडे 213 धावांची आघाडी आहे. काल दिवस संपला तेव्हा श्रीलंकेच्या 8:265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती. मात्र आज चौथ्या दिवशी अवघ्या 25 धावात श्रीलंकेचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 2:146 धावा झाल्या होत्या. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं जीसीटी बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हिन्सेंट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी वीणा डोंगरवार. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भवन इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 4,519 लाभार्थ्यांना ऑनलाईन सातबारा, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आदी विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनार इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचं लोकार्पण आणि आपलं सरकार सेवा केंद्राचं उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 14 देवस्थानं, यात्रास्थळं आणि तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर वर्धा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा भोयर यांनी केली. तळेगाव इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तसंच आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. तळेगाव शामाजी पंथ इथं नव्यानं बांधण्यात येत असलेलं 300 खाटांचं रुग्णालय तसंच ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाअंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगण

जिल्ह्यात कृषी विभाग आणि आत्माच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. हिंगणघाट इथं नव्यानं बांधण्यात येणाऱ्या 400 खाटांच्या रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री डॉ पंकज भोयर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत हिंगणघाट इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या स्वप्नांना भरारी आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं लिलाव शेडचं भूमिपूजन, विविध योजनांतर्गत बैल मृत्यू आणि आगग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेश वितरण, लॅपटॉप वितरण, जिल्हा परिषद शाळांना सिलिंग फॅन वितरण तसंच डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचं वितरण इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समृद्धी महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कंटेनर चालकावर परिवहन विभाग आणि पोलीस विभागानं संयुक्त कारवाई केली. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर कंटेनर आडवा उभा करून वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्धा शहरातील अंबिका चौक इथं चहाचा आस्वाद घेत नागरिकांशी चाय पे चर्चा केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या तसंच नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून त्यांच्या अर्जांचा स्वीकार केला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 32,535 इतकी असून 316 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 10,635 शेतकऱ्यांच्या खात्यात 107 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पोलीस कवायत मैदान इथं आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण आणि सत्कार करण्यात आला. नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाची राज्यातील स्वतःची पहिली इमारत वर्धा इथं उभी झाली आहे. या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 मधील ई पीक पाहणी मोहिमेत आष्टी तालुक्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील बोरखेडी आणि चांबला या गावांमध्ये 100% ई पीक पाहणीचं काम

0: शुभा जोशी यांच्या स्वरातील हे गीत होतं गुरुनाथ शेणाय यांचं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. श्रोतेहो आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 आणि 20 सेकंद झालेले आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. मोतिया वृष्टीला घेऊन सोबत नेऊन सुवर्ण साज. कविता बोरकरांची. असा श्रावणाचा महिना होता. उत्तर प्रदेशात डेहराडून किंवा हरिद्वार असा कुठेसा आमचा प्रवास चालू होता. रस्त्याने जाताना कावडी भरभरून पाणी घेऊन लोक जात होते. उत्सवाचा माहोल, कावडी सजवलेल्या, एका पाठोपाठ एक जाणारे लोक, हे दृश्य इथे महाराष्ट्रात कुठे पाहिल्याचं मला आठवत नव्हतं. म्हणून बसमध्ये चौकशी केली तर कळलं की सावन महिन्याच्या ह्या कावड यात्रा आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, दिल्ली वगैरे वरच्या भागात श्रावण हा भोलेनाथचा, इथे शंकराचं खूप प्रसं. श्रावणी सोमवारी भोलेनाथच्या देवळात प्रचंड गर्दी असते. सोमवारी उपास करून बेलपत्र, दतुरा, दुधानं शिवलिंगाची पूजा केली जाते. कावड यात्रा ही खास इथली यात्रा 10-15 दिवस चालत हजारोंनी शिवभक्त गंगाजलाने भरलेल्या रंगीत सजवलेल्या कावड्या खांद्यावर घेऊन चालत हरिद्वार, ऋषिकेश, गोमुख वगैरे ठिकाणाहून पाणी आणतात आणि आपापल्या गावातल्या शिवमंदिरात अर्पण करतात. बम बोले च्या घोषाने रस्ते दमदमून जातात. मोठे विलोभनीय दृश्य दिसत होते ते. श्रावणात सगळीकडेच तसा मांसाहार, लसूण, कांदा वर्ज केला जातो. एकूणच श्रावणाचं नातं शंकर, विष्णू आणि निसर्ग यांच्याशी जोडलेलं असल्यामुळे प्रत्येक प्रदेशात त्याला आपला असा खास स्थानिक रंग चढलेल्या दिसतो. पावसाळ्यातल्या हिरवळीचं स्वागत हर तऱ्हेनं केलं जातं. राजस्थानात श्रावणातल्या तृतीयेला हरियाली तीज साजरी होते. नववधू हिरवे कपडे घालतात, तिथेही झाडांना झोपाळे बांधतात आणि तरुण स्त्रिया गाणी म्हणतात. पार्वतीची पूजा होते. गुजरातमध्ये श्रावणातल्या दर गुरुवारी झुलनोत्सव साजरा होतो. कृष्ण आणि राधेच्या मूर्तीनं झोपाळ्यावर बसून भजन कीर्तन होते. एकूणच भोलेनाथचा आणि पार्वतीचा हा पवित्र महिना उत्तरेत मोठ्या धामधुमीने साजरा होतो. उत्तरेत राखीचा सणही खूप जोरात साजरा होतो. महाराष्ट्रात भाऊबीजेला जेवढं महत्व तेवढंच उत्तरेत राखी पौर्णिमेला. नोकरीनिमित्त काही वर्ष मी तामिळनाडूत चेन्नईला होते. तिथेही श्रावण महिना म्हणजेच आदि महिना पवित्र मानला जातो. श्रावणी शनिवारला महत्व असे. तिरुपती बालाजी, विष्णू मंदिरांमध्ये विशेष पूजा होत असे. केरळमध्ये श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी श्रावण शुक्रवार व्रत करून देवीची पूजा करतात. कर्नाटकात नागपंचमी आणि वरमहालक्ष्मी व्रत श्रावणातच येतं. तिथल्या देवीला 16 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य असतो. बंगाल आणि ओडिशामध्ये श्रावणातल्या सोमवारी सावन सोमवार सोबतच मंगलागौरी व्रतही करतात. हेही पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत असते. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये नागपंचमीला नागदेवतेची विशेष पूजा होते. एकूण आपल्याकडे श्रावणात मंगळागौरी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा हे सण जसे जोरात असतात तसाच देशभरात श्रावण हा निसर्ग, भक्ती आणि स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून साजरा होतो. प्रांतापरत्वे पद्धती वेगळ्या असल्या तरी श्रावणाचा आत्मा मात्र एकच आहे. श्रावण आपल्याला निसर्गाशी आणि श्रद्धेशी जोडतो, हेच त्याचं सौंदर्य आहे. तानाचाही मोठा संस्कार या सण आणि व्रतांमध्ये लोकांना सांगितला जातो. सर्वांनी एकत्र येऊन साजरे करण्याचे उत्सव महत्वाचे ठरतात. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण, निसर्ग चित्रात पावले स्पंदन. कविता आहे इंदिरा संतांची. आला श्रावण. उद्या भेटूया श्रावण कडीच्या शेवटच्या भागात.
1: आला श्रावण या मालेत आताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या

0: कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया जनावरातील कर्करोग.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. दुधाळ आणि पाळीव प्राण्यांमध्ये कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर उपचार पद्धती पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाल्या आहेत. शरीराच्या एखाद्या भागात पेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे निर्माण झालेल्या गाठीने होणारा एक गंभीर स्वरूपाचा आजार म्हणजे कर्करोग. शरीराच्या गरजेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. ही पेशी विभाजनाची नेहमीची पद्धत आहे, पण कधी कधी नव्या पेशींची गरज नसताना हे विभाजन अतिरिक्त होत असतं आणि या अतिरिक्त पेशींचं गाठोडं म्हणजेच ट्यूमर. कर्करोगाचे सौम्य आणि गंभीर असे प्रकार आहेत. सौम्य प्रकारचा ट्यूमर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पसरत नाही, कमी हानिकारक असतात. गंभीर प्रकारचे ट्यूमर हे पसरणारे आणि शस्त्रक्रियेनंतर पुन्हा उद्भवू शकणारे असतात. कर्करोगाची लक्षणं ही विशिष्ट भागातील शरीर क्रियेच्या कामातील मंदी किंवा स्थगितीमुळे शक्यता दर्शवते. 5 ते 10 वर्ष वयोगटातील मोठ्या जनावरांमध्ये हा रोग होत असतो, परंतु वयस्कर जनावरांमध्ये सुद्धा हा आजार आढळत आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील जवळपास 50% पाळीव प्राण्यांमध्ये आढळतो. मोठ्या जनावरांमध्ये मुख्यतः डोळे, प्रजनन संस्थेचे विविध अवयव, मोठं आतडं आणि शिंगांमध्ये, तर छोट्या जनावरांमध्ये तोंड, मलाशय, मूत्राशय, स्तनग्रंथींचा कर्करोग आढळतो. कर्करोग हा पूर्णपणे अनुवंशिक नसला तरी कुत्र्यांच्या ग्रेट डेन, रॉटविलर, ग्रे हाऊंड या प्रजातींमध्ये, हाडांचा आणि खिल्लार बैलांमध्ये शिंगांचा कर्करोग आढळतो. मोठ्या जनावरांमध्ये शिंगांच्या कर्करोगामुळे शिंगाला वेदना होतात. जनावर सतत डोकं हलवतं, शिंग एका बाजूला झुकतं, झाडास शिंग घासतं, शिंगास हलकं मारल्यावर त्यातून आवाज येतो जो निरोगी शिंगातून येत नाही. बैलपोळा सणाच्या काळात काही शेतकरी बैलांची शिंग तासून रासायनिक रंग लावतात, परंतु या कारणांमुळे मोठ्या जनावरांमध्ये शिंगाचा कर्करोग होतो. वैज्ञानिकांच्या अभ्यासात असं आढळून आलंय, क्ष किरणांच्या अतिवापरामुळे आणि प्रखर सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांच्या माऱ्यामुळे कर्करोग होऊ शकतो. लहान जनावरांमध्ये तोंडाच्या कर्करोगामध्ये तोंडातून लाळ गळणं, रक्त येणं, तोंडाचा वास येणं, अन्न चावण्याची क्षमता कमी होणं अशी लक्षणं दिसतात. परिणामी प्राण्याची अवस्था खालावते. प्रजनन संस्थेतील कर्करोगामध्ये योग्य पद्धतीनं रेतन भरवून सुद्धा गर्भधारणेस अडथळा येतो. बाह्य भागातील कर्करोगात गाठ सदृश्य वाढ दिसून येते. अशा प्रकारची लक्षणं दिसून आली तर तात्काळ पशुवैद्यकांशी संपर्क साधून उपचार करावे. लवकर निदान झाल्यास हा आजार औषधोपचार किंवा क्ष किरणांच्या उपचार पद्धतीनं आटोक्यात आणता येतो. कर्करोगाची गाठ शल्यचिकित्सा करून पूर्णपणे काढता येते. विशिष्ट अवयवांच्या कर्करोगात ते अवयव काठीसकट काढून टाकता येतात. यामध्ये शिंग, गर्भाशय, अंडाशय, स्तनग्रंथी, डोळे इत्यादी. निश्चित निदान हे प्रयोगशाळेमध्ये वाढीच्या तपासणीवरून केलं जातो. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कडक उन्हात बैलांना काम देऊ नये, त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय करावी, शिंगांना रासायनिक रंग लावू नये. काही भागात कर्करोगास उत्तेजित करणाऱ्या वनस्पती आढळतात, त्या जनावरांच्या खाद्यामध्ये येऊ देऊ नयेत. पाळीव प्राण्यांमधील प्रजनन संस्थेचे कर्करोग होऊ नये म्हणून लहान वयातच नसबंदी करून घ्यावी.
1: जनावरातील कर्करोग याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी

0: घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
3: श्रोतेहो नमस्कार. सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही, त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ञ घेतात.
3: अच्छा, म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमज आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनंच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो. पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
4: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते.
3: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
4: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित

0: करू शकत नाही असे नाहीये. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ
1: शकते. बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
0: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो. मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा. सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या. वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल.
1: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपिढीला फोन करणं आवश्यक आहे.
0: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
1: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
0: जो समोरचं नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये.
1: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
0: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया, तेव्हा पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
2: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, ते विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
1: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
2: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
1: सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्या द्वारे. ते पाईप मधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे

0: बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज या बाबतीतल्या अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
1: खरंय, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील, त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
0: खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
1: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र, जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं, तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
0: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील, नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
1: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
0: शेततळ ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळ बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणून किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो, तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळ असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो, शेतीसाठी.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
0: नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:15 होत आहेत, ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू, ठीक 2:15.

0: नलिनी जोशी यांनी गायलेला राग मधमाज सारंग श्रोते हो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती श्रीकांत भावे यांनी, तर हार्मोनियमची साथ होती लीलाधर चक्रदेव यांची. नादब्रह्म या कार्यक्रमाची निर्मिती केली होती आकाशवाणी पुणे केंद्रांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: दुपारचे 3 वाजता श्रोते हो, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह. राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन. देशभरात ईद ए मिलादुन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलादुन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबरांची 1500वी जयंती अकोल्यात जल्लोषात साजरी होत आहे. अकोल्यात काल ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक जुलूस ए मोहम्मदी उत्साहात काढण्यात आला. सकाळी 11 वाजता फतेह चौकातून सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी 5 वाजता मोठ्या मशिदीजवळ संपली. या मिरवणुकीत सुमारे 30,000 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जळगाव शहरात ईद ए मिलाद निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. शहरातल्या विविध भागात मिरवणुकीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव एकत्र आले होते. भिलपुरा पोलीस चौकीजवळ जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या. ढोलताशी आणि डीजेच्या तालावर हातात झेंडा घेऊन तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यवतमाळमधल्या मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात ईद ए मिलादुन नबी साजरी केली. या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कळंब चौकातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम समाज संघटनांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली आणि गरजू लोकांना धान्याचं वाटपही करण्यात आलं. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 86.65 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात अंदाजे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशू मृत्यूचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयन सुक्रोज तसंच FCM म्हणजे फेरिक कार्बोक्सिमाल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड, वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली, मिरज, कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण 100% आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडच्या मराठा समाजाच्या संबंधित प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठकीनंतर काल ते मुंबईत बोलत होते. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले. तसंच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कामकाजाचा आढावा घ्यावा असं विखे पाटील यांनी बैठकीत सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेमध्ये नियुक्ती देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, महावितरण भरती प्रक्रियेतल्या प्रतीक्षा यादीवरच्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीवर तपासून कार्यवाही करावी, अधिसंख्य पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांचं शासन सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्याच्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 चाळणी परीक्षा झाली, मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या

पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. एक वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट कीमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल.

0: भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं जीसीटी बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हिन्सेंट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी श्रीलंकेचा डाव 290 धावांवर संपला, त्यामुळे भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. काल दिवसअखेर श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती, मात्र आज अवघ्या 25 धावात त्यांचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बीडमधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि वाहन असा एकंदर सुमारे 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह, राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपचे 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 10 सेकंद झालेले आहेत. आता अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

हर तुम्हारा महसूस हो जहां गम और खुशी में फर्क न।

मध्यमवारी 249.8 हेक्टोमीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तसंच akashvani.gov.in या वेबसाईटवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. सायंकालीन प्रसारण सभा सुरू करीत आहोत. श्रोतेहो धनश्रीचा नमस्कार. श्रोतेहो आकाशवाणी सांगली केंद्र आता प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT वरही उपलब्ध आहे. सायंकालीन प्रसारण सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

या चित्रपटातील सलीम यांचं गीत आपण ऐकलं. गबू मलिक यांनी संगीत दिलं होतं. अलका याग्निक, कुमार सानी यांच्या युगल सुरातील हे गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोत्या, कार्यक्रमात यानंतर अभिजित आणि सहकारी यांच्या आवाजात अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत ऐकत जोश या चित्रपटातील

श्रोते हो, आपल्या कल्पनेत असणारी एखादी मुलगी जिच्यावर आपण अपाट प्रेम करावं असं जर आपल्याला वाटत असेल आणि तिची इमॅजिनेशन किंवा ती अशी असावी तशी असावी अशी जी आपली इमॅजिनेशन असते आणि तीच प्रत्यक्षात जर आपल्या आयुष्यात आली तर यासारखं नशीब खरंच कुणाचंच नसेल. असंच काहीसं हे गीत होतं जोश या चित्रपटातील. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतरचं गीत मोंटी शर्मा यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं सावरिया या चित्रपटातील. ऐकत कुणाल गांजावाला श्रेया घोषाल यांच्या स्वरात हे गीत.

श्रोतेहो, आज आहे ईद मिलाद आणि मोहम्मद पैगंबर यांची जयंती. श्रोतेहो, आपल्या सर्वांना ईद मिलाद च्या हार्दिक शुभेच्छा.

हिरो हिंदुस्तानी या चित्रपटातील अनिल मल्लिक यांनी संगीतबद्ध केलेलं गौहर कनपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला आवाज होता सोनू निगम, अलका याग्निक, अफजल साबरी आणि सहकार्यांचा. श्रोतेह हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत बजरंगी भाईजान या चित्रपटातील कौसर मुनीर यांची गीतरचना. संगीत आहे प्रीतम यांचं. ऐकूयात अज्ञान सैमी आणि सहकार्यांच्या आवाजात.

पाने या ह्या चित्रपटातील अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं गौहर कनपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला आवाज होता सोनू निगम, अलका याग्निक, अफजल साबरी आणि सहकार्यांचा. श्रोतेह, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत बजरंगी भाईजान या चित्रपटातील कौसर मुनीर यांची गीतरचना. संगीत आहे प्रीतम यांचं. ऐकूयात अज्ञान सामी आणि सहकार्यांच्या आवाजात.

गाण्यांचा समावेश करण्यात आला होता. कव्वाली गीत हे श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं आणि या गीताचा आस्वाद घेत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 5:30 होत आहेत. यावेळी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. त्यानंतर ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला यावेळी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींना नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते.

26 ऑगस्ट जागतिक नारी समता दिवस. समतेविषयी बोलत असताना मला काय नवं सांगता येईल का असा विचार मी नेहमी करते. आणि हे सांगत असताना आपल्या आधी किती जणांनी हे असं सांगून झालंय असंही वाटत राहतं. पण सगळ्या वाचलेल्या, लिहिलेल्या, बोललेल्या विचारवंतांची जी काही मतं आहेत आणि आपलं जगणं, यातून आज हे सांगावंसं वाटतंय की जी गोष्ट मला इतर सगळ्यांसोबत तुलनात्मक दृष्टीने पाहण्यापासून परावृत्त करते, तिथून पुढे आपल्या समतेचा प्रवास सुरू होतो. आपण नेहमीच आपल्या प्रगतीचे मापदंड हे इतरांच्या तुलनेतून पाहतो. पण जेव्हा आपण अनेक तज्ज्ञांची मतं ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की प्रत्येकाचं ज्याचं त्याचं एक व्यक्ती म्हणून, एक विचार म्हणून, एक कल्पना म्हणून आणि एक स्वप्न म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे. ते अस्तित्व आपल्याला जपायला आणि वृद्धिंगत करायला शिकवतं ती ती गोष्ट आपण पाहायला हवे. जागतिक नारी समता दिवस म्हणजेच वुमेन्स इक्वालिटी डे. 1973 पासून हा दिवस इक्वालिटी डे म्हणून अमेरिकेत अधिकृतपणे पाळला जातो. 26 ऑगस्ट 1920 अमेरिकेच्या संविधानातील 19व्या दुरुस्तीला मान्यता मिळाली आणि महिलांना मतदानाचा घटनात्मक अधिकार मिळाला. 26 ऑगस्ट नारी समता दिवस. नारी समतेच्या दृष्टीने सर्वांच्या विचारानुसार पुरुषांच्या बरोबरीने अधिकार, संधी, शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन, निर्णय क्षमता आणि सामाजिक सन्मान मिळणे म्हणजे समानता. प्रत्येक व्यक्तीला तिच्या लिंगामुळे कमी अधिक संधी न मिळता न्याय संधी मिळावी असं सर्वांचंच मागणं होतं. या दिवसाच्या साजरं करण्यामागे असणारा उद्देश म्हणजे मुलींना आणि मुलांना समान शिक्षणाच्या संधी मिळणे, महिलांना समान कामासाठी समान संधी आणि न्याय्य वेतन मिळणे, महिलांचा राजकीय सामाजिक सहभाग या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. याकडे स्त्रीवादी विचारधारेचे तज्ज्ञ खूप वेगवेगळी मतं सांगतात. वेगवेगळ्या व्याख्या त्यांनी आपल्या पुढे रचून ठेवल्या आहेत. त्यातील माझ्या लक्षात राहिलेल्या काही व्याख्या, काही मतं आज मी तुम्हाला या कार्यक्रमात सांगणार आहे. मेरी वॉलस्टन क्राफ्ट म्हणते की समानतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच तर्कबुद्धी आहे आणि शिक्षणाची क्षमता आहे हे आपल्याला सांगतो आणि त्यामुळे त्यांना समान शिक्षणाची संधी असायलाच हवी. त्यासाठी त्यांनी फार आग्रह धरला. स्त्रीत्वाविषयी बोलत असताना सिमॉन द बोवाचं नाव घेतल्याशिवाय

वेगळ्या वैचारिक क्रांतीचा विचार होत नाही. त्यांनी जगाला एक वेगळा पैलू दाखवून दिला, तो म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीत्व केवळ जन्माने ठरलेले नसते. समाज स्त्रीकडून ज्या भूमिका आणि अपेक्षा ठेवतो त्यातूनही तिची सामाजिक ओळख घडते. द सेकंड सेक्स या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते हे त्या फार ठामपणे लिहितात. तिची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतिकीकरण यांची ताकद खूप आहे आणि ते वाचल्यानंतर आपण स्त्री असो वा पुरुष असो आपण इतरांकडे पाहताना आपल्याला एक वेगळा आयाम मिळतो आणि आपल्यातल्या विषमतेची दरी कमी करण्यासाठी आपण स्वतःहून प्रवृत्त होतो. काही बाबतीत स्वतःची तर्कबुद्धीही जागृत होते. बेड्डी फ्रीडन म्हणते की स्त्रीचे आयुष्य केवळ घर आणि विवाह मातृत्वापुरते मर्यादित असावे असे नाही. तिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच शिक्षण, करिअर, सर्जनशीलता आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी असली पाहिजे. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अधिकार हा देखील समतेचाच भाग आहे. या व्यतिरिक्त मला बेल हुक्स बद्दल देखील सांगायला आवडेल. तिचं साहित्य जगभरातील लोकांना विचार करायला, कृती करायला प्रवृत्त करतं. ती म्हणते, स्त्रीमतवादाच्या विचारात स्त्रीवाद हा फक्त काही निवडक स्त्रियांच्या प्रश्नापुरता मर्यादित नसावा. गरीब, वंचित किंवा विविध सामाजिक पार्श्वभूमीतील स्त्रियांनाही समान संधी मिळणे आवश्यक आहे. ग्लोरिया स्टाइनिंग ही स्त्री पुरुषांना त्यांच्या लिंगामुळे ठराविक चौकटीत बंदिस्त न करता व्यक्ती म्हणून समान संधी मिळायला हव्यात यासाठी आग्रही राहिलेली व्यक्ती आहे. अमुक काम बायकांचं, तमुक काम पुरुषांचं यासारख्या गोष्टी समतेच्या आड येतात. व्यक्तीच्या क्षमता आणि आवडीला लिंगापेक्षा महत्व मिळावे हा तिच्या वैचारिक मांडणीचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर माझ्या विशेष लक्षात राहिलेली तत्वज्ञ म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ. स्त्रीला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी स्वतःची जागा आणि आर्थिक स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे असं ती समत आहे. आर्थिक अवलंबित्वामुळे निर्णय स्वातंत्र्य कमी होऊ शकते, म्हणून शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःची जागा हे महिला सक्षमीकरणाचे महत्वाचे घटक आहे असं व्हर्जिनिया वुल्फचं ठाम मत आहे. ऑड्रे लॉर्डचं असं म्हणणं आहे की स्त्रियांचे अनुभव सगळ्यांचे सारखे नसतात, त्यामुळे समतेच्या चर्चेत विविध स्त्रियांकडून ऐकणं, समजून घेणं आवश्यक आहे. गरिबी, सामाजिक पार्श्वभूमी, वय, अपंगत्व किंवा इतर परिस्थितींमुळे स्त्रियांच्या अडचणी वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे सर्व स्त्रियांसाठी एकच उपाय पुरेसा नसतो. जुडिथ बटलर यांचं म्हणणं आहे की समाजातील स्त्री पुरुषांच्या भूमिका मोठ्या प्रमाणावर सामाजिक नियम आणि अपेक्षांमधून घडतात. मुलींनी असेच वागावे अशा अपेक्षा लहानपणापासून रुजवल्या जातात. समता म्हणजे व्यक्तीला अशा कठोर सामाजिक चौकटींपासून मुक्त होण्याची संधी देणं. स्त्रियांना नागरिक म्हणून पुरुषांप्रमाणेच राजकीय अधिकार मिळायला हवेत यासाठी सुसान बी अँथनी खूप आग्रही राहिल्यात. मतदानाचा अधिकार, राजकीय सहभाग आणि सार्वजनिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे लोकशाहीतील समानतेचे महत्वाचे घटक आहेत. कितीतरी तज्ज्ञ आहेत ज्यांना या अशा आत्ता आपल्याला सहज वाटणाऱ्या व्याख्या आणि जगणं अजमावण्यासाठी संघर्ष करावा लागलाय. त्याबद्दल बोलणंही स्वप्नवत होतं आणि गुन्हा समजला जायचा हे स्वातंत्र्यपूर्ण विचार मांडणं देखील. एलेनिन पॅनहर्ट्स म्हणतात की स्त्रियांच्या हक्कासाठी केवळ सहानुभूती पुरेशी नाही, अधिकार मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या राजकीय अधिकारांसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे स्त्रीवादी चळवळीतील सक्रिय सहभाग आणि संघटित संघर्षाचे महत्वही आपल्याला अधोरेखित झाले आहे. जसे पाश्चिमात्य राष्ट्रीय विचारवंतांची उदाहरणं आहेत तशीच राज्यातील उदाहरणही आहेत. यामध्ये महाराणी ताराबाई शिंदे हे नाव फार मोठं आहे. समाज स्त्रीच्या चारित्र्यावर कठोर नियम लादतो पण पुरुषांच्या वर्तनाकडे अनेकदा वेगळ्या नजरेने पाहतो. ही दुहेरी नैतिकता प्रश्नांकित केली आहे त्यांनी. त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या लेखनातून त्यांनी स्त्री पुरुषांसाठी असलेली दुहेरी सामाजिक निकषांवरती कठोर टीका केलेली आहे. हा भारतीय

स्त्रीवादी विचारातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. सावित्रीबाई फुलेंच्या उल्लेखाशिवाय आपल्या संपूर्ण देशाच्या न्यायोचित समतेबद्दल काही बोलल्या जाऊ शकत नाही. स्त्रीच्या मुक्तीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि ज्ञान. सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी अजन्म योगदान दिलं. शिक्षण मिळालं की स्त्री स्वतःच्या अधिकारांविषयी जागरूक होईल हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी स्त्रीला शिक्षण, स्वावलंबन आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे आवश्यक आहे हे सांगितलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी महत्वाचे काम केले. त्यांच्या विचारात स्त्रीचे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्व केंद्रस्थानी होते. फ्लोरेन नाइटिंगेल या म्हणतात की स्त्रियांनी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी शिक्षण आणि व्यावसायिक संधी मिळायला हव्यात. नर्सिंगला व्यावसायिक स्वरूप देताना त्यांनी स्त्रियांच्या कामाकडे केवळ घरगुती भूमिकेच्या पलीकडे पाहण्याचा मार्ग दाखवला. काम आणि कौशल्याच्या क्षेत्रात स्त्रीला संधी मिळणे हा समानतेचा महत्वाचा भाग आहे. आणि आत्ताचे मलाला युसुफझाई ती म्हणते की मुलींना शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने जगभर आवाज उठवला. तिच्या विचारातून मुलगी शिकली तर तिच्या आयुष्याच्या निवडी वाढतात आणि समाजही पुढे जातो हा संदेश आपल्याला मिळतो. या सर्व विचारांचा आपण जर एकत्रितपणे विचार केला तर समान शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निर्णय स्वातंत्र्य, राजकीय सामाजिक सहभाग आणि रूढ लैंगिक भूमिकांमध्ये समाजोपयोगी दृष्टीने आणि माणूसपणाच्या विकासाच्या दृष्टीने मतमतांतरे मांडलेली आहेत आणि आजही या मतांच्या आधारावर आपण प्रगती करतो, विचारमंथन करतो आणि त्यानुसार ठरवतो की आपल्याला आपण काय करता येईल जेणेकरून बाईपणाचं जगणं अधिक सहज, सोपं, सुखकारक होईल आणि त्यानुसार आपण बदलही करत राहतो. कारण स्त्री प्रश्न हा दिवसापुरता बोलायचाच विषय नाही आणि फक्त स्त्रियांनीच बोलायचा तर नाहीच नाही. ही बाब संपूर्ण समाजासाठी खूप प्रभावी बदल घडवणारी आहे. एखादा विचार जेव्हा मांडला जातो तेव्हा खूप लोक त्या दृष्टीने मतं मांडत असतात. याच वैचारिक देवाणघेवाणीमधून आपल्याला पुढे नेणारं तात्पर्य मिळतं. समाज मान्य करतो की तिचा प्रवास त्याच्याही प्रगतीचा अविभाज्य भाग आहे, पण कधी कधी नाकारतो त्याच्याच विकासासाठी पडणारं एखादं पाऊल. त्या पावलाची घुसमट आपल्याला ऐकता येणं गरजेचं आहे. कारण समानतेचं स्वप्न रुजवू पाहणारा जो काही संघर्ष आहे त्यात आपण सहभागी आणि सहाय्यक ठरलं पाहिजे. कारण कधी कधी समान संधी नसते तेव्हा संघर्ष वेगवेगळ्या भूमिकेत उभा राहतो. स्वप्नातील कल्पना आणि वास्तवाचा चेहरा ह्या सगळ्या प्रवासामध्ये हळूहळू आपल्याला आकलन होणं फार गरजेचं आहे. बहुतेक वेळा आपण फक्त पुरुषप्रधान संस्कृतीविषयीच बोलत असतो आणि आपणही त्याचे असंवेदनशील पाईक ठरतो कधी कधी. अर्थात असा विचार करताना वाटतही की स्त्रियांच्या प्रगतीविषयी नेहमीच अशी भावना का असते, पण स्त्रियांच्या विकासाची मोजपट्टी ही पुरुषांच्या विकासाला प्रमाण मानून आपल्यापुढे उभी राहत आहे आणि याचा परिणाम म्हणजे स्त्रियांची प्रगती हा नात्यांमधला अडथळा ठरतो की काय असं देखील चित्र आपल्या पुढे तयार केलं जातं. प्रगती करत असताना असंख्य परंपरेतील गोष्टींना छेद देत असताना हा प्रवास परस्पर विरोधक म्हणूनही काही ठिकाणी उभा राहतो. अशा ठिकाणी आपल्याला अत्यंत संयतपणे भूमिका घेणं फार गरजेचं आहे, कारण हा प्रवास संवेदनशील मार्गाने व्हायला हवा. भारतीय समाजातील इतिहासकालीन स्त्री आणि आत्ताची आधुनिकीकरणाच्या अनुषंगानं काम करणारी स्त्री या एकमेकींच्या हातात हात घालून प्रवास करत राहिला पाहिजे. कारण आजही स्त्री मुक्ती म्हणजे, स्त्री स्वातंत्र्य म्हणजे वेशभूषा, कालबाह्य परंपरांना नकार, संचार स्वातंत्र्य इतकेच मुद्दे बऱ्याच ठिकाणी चर्चेला आहेत. अर्थात सक्तीने लादलेल्या गोष्टी नाकारायला हव्यातच, पण आपल्याला समस्यांमधून मार्ग काढायचा आहे. आपल्याला वाटतं बदल झाला, पण जेव्हा अधिकारांचं हस्तांतरण होत राहतं आणि तेव्हा आपल्याला जे स्वीकारायचं असतं त्यावर आपण बोललं पाहिजे. कारण या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. आपण बोलायला हवंय त्या वास्तवात न आलेल्या स्वप्नावर आणि तिच्या रोजच्या अस्तित्वावर. कपडे धुण्यावर, भांडी घासण्यावर आपण रोज बोलायला हवं. त्या चार दिवसातील भावविश्वावर जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी न देणाऱ्या व्यवस्थेवर आपण बोलायला

तिच्या विकासाला हीन मानणाऱ्या मानसिकतेवर, तिच्या शरीरावर अधिकार गाजवणाऱ्या विकृतीवर आणि सजण्याच्या मनाविरुद्ध बंदी घातलेल्या त्या विधवावस्थेवर, बलात्कारात तिचा विनयभंग झाला असं म्हणणाऱ्या अविवेकावर आपण सतत बोलायला हवं आहे. सर्वांच्या मनात बिंबवलेल्या सौंदर्याच्याच कुरूप कल्पनांवर, तिचं काळ सावळं देखणे पण नाकारणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींवर, फक्त शरीरयष्टीवर बोलणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील गोष्टींवर आपण बोलायला हवं. आपण बोलायला हवं की पुनरुत्पादन क्षमतेपेक्षाही तिच्या मनातल्या वात्सल्यावर, तिच्या अविश्रांत कामाला न मिळालेल्या आर्थिक मोबदल्यावर आणि न मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दलही आपण युवा म्हणून बोलायला हवं आहे. तिच्या अस्तित्वाकडे समानतेच्या परिप्रेक्षातून न बघणाऱ्या संस्थेविषयी आपण अजून बोलत नाही आणि त्यामुळे कधी कधी तिचा जन्म आजही नाकारला जातो. त्यावेळी आपण फक्त खेद व्यक्त करतो, पण या खेदाआधी आपल्याला त्या पावलांची घुसमट ऐकता यायला पाहिजे. कारण नारी समता दिवस हा साजरा करण्यासाठी जेव्हा आपण हा विषय मांडतो आहे, तेव्हा ही खूप सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये आपण ज्या गोष्टीचं अनुकरण करणार आहोत, ते म्हणजे सर्वांनाच समानतेने आणि स्वतंत्रपणे जगण्याच्या अधिकारासाठी आणि माणूसपणाकडे संवेदनशीलतेने जाण्यासाठी आपण एकमेकांना सहाय्यभूत ठरलं पाहिजे. तरच आपण हे ठामपणे म्हणू शकतो आणि आपण सांगू शकतो नारी समता तुलनेच्या पलीकडे.

हक्क आणि सुरक्षितते संदर्भात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत, पण तरीही त्यांना अजूनही समान हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी लढावं लागतं. ही एक गंभीर बाब आहे. लैंगिक अत्याचार, छेडछाड, घरगुती हिंसा, वेतनातील विषमता, शिक्षण आणि संधींमध्ये भेदभाव, हे प्रश्न अजूनही आपल्या समाजात ठाण मांडून आहेत. स्त्री हक्क म्हणजे शिक्षणाचा अधिकार, समान संधी आणि वेतनाचा हक्क, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार. मित्रांनो, आज तुमच्यावर जबाबदारी आहे. स्त्री हक्क आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करा, समाजाला जागं करा, अन्यायाविरोधात उभे रहा, लैंगिक समानतेबाबत जागरूकता वाढवा, स्त्रियांची प्रत्येक टप्प्यावर पाठराखण करा, सुरक्षित समाज घडवण्यासाठी स्वतः पुढे या. तुमचं एक पाऊल एखाद्या स्त्रीचं आयुष्य सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, चला संकल्प करूया, स्त्री विरोधी वर्तनाला थारा देणार नाही, समानतेचे शिक्षण घेऊ आणि इतरांना देऊ, आणि प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी ठाम उभं राहू. धन्यवाद.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvani@airpune.com yuvani@airpune.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती

0: ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझे शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, आताच आपण ऐकला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत महिपती बाबूराव कवळे आणि सहकाऱ्यांचं एकतारी भजन.

0: महिपती बाबूराव कवळे आणि सहकार्यांनी गायलेलं एकतारी भजन आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत हणमंत गोविंद पाटील आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील एकतारी भजन.

हनुमंत गोविंद पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एकतारी भजन आपण ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:20 होत आहेत. संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोतेहो, क्रीडांगण हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. श्रोतेहो, आपल्या कार्यक्रमाच्या मागच्या दोन भागांपासून आपण ॲथलीट आणि खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे पाथरवट यांची मुलाखत ऐकत आहात. मागच्या भागात आपण त्यांचा राष्ट्रीय स्पर्धेतला सहभाग आणि त्यावेळचे त्यांचे अनुभव, काही आठवणी याविषयी सविस्तर चर्चा केली. शाळेबरोबरच कॉलेज जीवनात सुद्धा त्यांचं मैदानाशी नातं घट्ट होतं आणि आता पुढच्या आयुष्यात सुद्धा खेळाच्या साथीनं त्यांनी आपलं जीवन कसं सुंदर, आनंदी आणि खेळीमेळीचं बनवलं आहे हेच जाणून घेण्यासाठी ऐकूया मुलाखतीचा तिसरा अंतिम भाग.

0: खेळातलं यश हे आहेच, पण त्याबरोबर खेळाचे आणखीन काही फायदे आहेत असं तुम्ही बोलत होता, तर तुम्ही काय सांगाल?
1: आत्ता पहिली ते चौथी किंवा मूल जन्माला आल्यापासून शालेय जीवन संपुष्टपर्यंत खेळ हा कंपल्सरी शाळेमध्ये आहेच. तर त्या खेळाचा उपयोग अशा पद्धतीनं जर केलात की त्या खेळामध्ये प्रत्येकाने इन्वॉल्व्ह होणं गरजेचं आहे. सध्या कोणताही मुलगा किंवा कोणतीही मुलगी ह्याच्यात भेदभाव न करता शिक्षकांनीसुद्धा प्रत्येक मुलाला प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणं ही खूप मोठी काळाची गरज आहे. आता आम्ही काही शाळांमध्ये बघतो की ते एवढेचेच इव्हेंट आहेत, तीनच इव्हेंटमध्ये भाग घ्या, चारच इव्हेंटमध्ये भाग घ्या असे आपल्याला घरी फॉर्म पाठवून देतात. तर ते न करता पूर्वी जी पद्धत आहे की सगळ्याच मुलांना सगळ्याच इव्हेंटमध्ये सहभागी करून घेणं आणि त्यातून नंबर काढणं, त्याची प्रगती कळू शकते मुलाला की माझी प्रगती काय आहे, मी कुठंपर्यंत करू शकते हे कळून येतं. पहिला माइंड टेंडन्सी जी आहे ती बदलली पाहिजे की मला खेळायला येते, जे बाहेर आपण खेळतो लपंडाव खेळतो लंगडी पळती खेळतो तेच डाव हे आपण आपल्या प्रोफेशनलमध्ये आणू शकतो. खेळामुळं पहिला आहे की स्ट्रेस बाहेर पडतो, जो राग असतो किंवा जे एखाद्याबद्दलचे चुकीचे विचार असतात, एखाद्याबद्दलचा द्वेष असतो, हे सगळं निगेटिव्हली खेळामुळेच बाहेर पडून जातं. कारण खेळ असा आहे की जे तुमचे निगेटिव्ह आहेत ते सुद्धा पॉझिटिव्हमध्ये बदलणारे विषय असतात. जो तुमच्या क्रॉसमध्ये आहे त्याला सुद्धा त्या खेळामध्ये घेतल्यानंतर त्याच्याबद्दलची जी मानसिकता आहे किंवा त्याच्याबद्दलचे आपल्या मनात जे विचार चालू आहेत ते कमी होतात. एकत्रित येणं आणि तो खेळ पुढे नेणं हा एकमेव त्याच्यातला खूप मोठा फायदा आहे की कितीही तुमचा क्रॉस होऊ दे, त्या मुलांनी कितीही भांडणं झालेली असली तर तो खेळ असा आहे की त्या सगळ्यांना एकत्र आणतं आणि त्यामधून तुमचा स्ट्रेस बाहेर पडतो.
0: बरोबर.
1: स्ट्रेस बाहेर काढण्यासाठी मुलांनी खेळलंच पाहिजे, कोणताही इव्हेंट असू दे, तो बैठे असू दे किंवा बाहेरचा ग्राउंडचा असू दे. शारीरिक असेल तर सगळ्यात उत्तम, कारण शरीरामध्ये जेवढा जसा घाम जातो तसं माइंडमधला सुद्धा घाम जाते, त्याच्यामुळे हे खेळणंच गरजेचं आहे मुलांनी.
2: ज्योत्स्ना मॅडम, तुम्ही 5 वेळेला खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू म्हणून सहभाग नोंदवलायत. शाळा आणि कॉलेज जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच तुम्ही मैदानी खेळांनाही वेळ दिलात, नियमित सराव हा चालूच ठेवलात आणि सध्या तुम्ही पोलीस दलामध्ये सेवा देताय. तर तुम्ही करत असलेल्या खेळाचा सराव हा पोलीस भरतीसाठी तुम्हाला कसा उपयोगी पडला याविषयी काय सांगाल?
1: लहानपणापासूनच खेळायची आवड असल्यामुळे मला पोलीस भरती होण्यासाठी जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण रोजचा माझा तोच सराव होता. पोलीस भरती करता

0: जी प्रॅक्टिस लागू शकते ना, त्याची जी प्रॅक्टिस असते ती ऑलरेडी माझ्याकडे चालूच होती कंटिन्यू, त्यामुळे मला एक्स्ट्रा असं वेगळं काही करावं लागलं नाही त्यासाठी. मी पोलीस भरतीकरिता 2006 सांगली जिल्ह्याला फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर भरतीची प्रक्रिया सुरू झाली, कागदपत्राची छाननी झाली, त्याच्यामध्ये रिझल्ट्स आलेले आहेत. तर त्या रिझल्टमध्ये पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये माझा महिलांमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये 6 क्रमांक आहे.
1: बरोबर.
0: लहानपणापासून माझ्या आईनं जे माझ्यामध्ये रुजवलं खेळाच्या प्रती, तर ती प्रतिमा आहे तशीच पुढं नेत नेत मी या पदापर्यंत पोहोचले, किंवा मला जी नोकरी लागली की ती फक्त खेळामुळे लागलेली आहे.
1: बरोबर.
0: माझा अभ्यास 60-70% होता आणि खेळ 80-90%, ह्या दोन्हीचा मेळ मी त्यावेळेला जर घातला नसता तर मी आत्ता ह्या ठिकाणी नसते. फक्त ह्या खेळाच्या बेसवरती किंवा खेळावर विश्वास ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून जी मी प्रगती केली तो फक्त म्हणजे फक्त एकच आहे, तो खेळ आहे.
1: बरोबर.
0: जेवढा अभ्यास मी कमी केला त्याच्यापेक्षा 4 मी खेळ जास्त केला. अभ्यास कमी केला याचा अर्थ नाही की मी अभ्यास केलाच नाही, हां थोडंसं दुर्लक्ष केलं की कारण मला ह्याच्यामध्ये कुठंतरी प्रगती करायची होती, नॅशनल इंटरनॅशनल करायचं होतं, पण ती वेळ किंवा मला मिळालेलं जे काही बॅक सपोर्ट होता तो थोडासा पुढे मागे झाला असेल किंवा माझी प्रगती तिथेपर्यंत नसेल, त्यामुळे माझं सिलेक्शन झालं नसेल. तर ह्या गोष्टी होत राहतात आयुष्यामध्ये, चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात राहतात. तर ह्या खेळामुळे मी आता ज्या ठिकाणी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या खेळामुळे आहे.
1: बरोबर.
0: आणि खो खो आणि ॲथलेटिक्स माझं अजूनही कंटिन्यू चालू आहे. मी माझ्या आत्ता ज्या क्षेत्रात आहे ते माझं पोलीस खातं आहे. मी आता सांगली दलामध्ये 2006 जॉईन झाले. 2006 जवळपास 20 कालावधी 26 चालू आहे. तर हा 20 कालावधी माझा फक्त आणि फक्त खेळामुळे झालेला आहे आणि ह्या खेळाच्या बेसवरती मी जे मिळवलं आहे तसं प्रत्येकाने मिळवण्याचा प्रयत्न करावा हीच खूप मोठी अपेक्षा आहे. कारण हा खेळ असा आहे की त्याच्यामधून आपला स्ट्रेस कमी होतो, माइंड कूल होतं आणि नवीन विचारशक्ती येण्याची जी वृत्ती आहे ती फक्त आणि फक्त सांघिक आणि मैदानी खेळ जेव्हा तुम्ही बाहेर पडून खेळता त्याच्यामध्येच मिळवू शकता. इतर आपण कॉफी घेतो, स्ट्रेस झालं की कुठंतरी व्यसनी आहारी पडतो, ह्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही थोडंसं एक अर्धा तास स्वतःला द्या, तुम्ही ह्यातून ॲटोमॅटिकली बाहेर पडाल.
1: बरोबर.
2: सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत असताना अनेक सामाजिक प्रश्नांशी तुमचा जवळून संबंध येतो आहे. अनेक सामाजिक प्रश्न तुम्ही जवळून पाहताय, तेव्हा एक खेळाडू म्हणून तुम्ही सध्याच्या तरुणांना काय संदेश द्याल?
0: मी आता गेली 20 पोलीस खात्यामध्ये नोकरी करते. तर ह्या नोकरीमध्ये इतके अनुभव आलेले आहेत की तरुण मुलं तरुण मुली ज्या पद्धतीनं आपला प्रवास करत आहेत जीवनाचा तो मॅक्झिमम 70-80% चुकीच्या पद्धतीने जात आहेत.
1: बरोबर.
0: व्हॉट्सअप आहे, मोबाईल आहे, रील्स आहेत, किंवा अभ्यास न करणं किंवा ते माइंड टेंडन्सी न राहणं, चांगले मित्र न बनवणं, ही जी वृत्ती मुलांच्यात वाढत आहे, छोट्या छोट्या किरकोळ गोष्टीवरून वाद होणे किंवा कोणत्या तरी चुकीच्या आहारी जाणे, त्याच्यामध्ये मग बरेच प्रकार आहेत, मद्यप्राशन आलं किंवा ड्रग्स आले, व्यसनं आली वेगवेगळ्या प्रकारची. तर ह्या ठिकाणी आपली ही नवीन पिढी खूप चुकीच्या दिशेने जात आहे. ह्या चुकीच्या गोष्टीकडे न जाण्यापेक्षा तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी आहेत, तुम्हाला अभ्यास नाही जमत आहे, दुसरी जी कोणती गोष्ट तुम्हाला जमते त्या गोष्टीकडे तुम्ही जाणं किंवा ते करणं गरजेचं आहे. ज्या चुकीच्या गोष्टीकडे तुम्ही वळत आहात 100% शेवटपर्यंत चुकीच्याच राहणार आहेत, पण ज्या गोष्टी तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी मायनस पॉईंटमध्ये घेतलेल्या आहेत स्वतःसाठी तुमच्यामुळं, तर त्या प्लसमध्ये घेण्यासाठी तुम्हाला कुठेतरी तुमचं नाव झालं तर त्यांचंही नाव होणार आहे. त्यामुळं नवीन पिढीने थोडंसं पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, किंवा आपल्या स्वतःचा दृष्टिकोन बदलून अभ्यासाचा कल थोडासा वाढवून, किंवा त्या क्षेत्रांमध्ये नसेल तर दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला कल असेल तर त्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथं प्रगती करणं खूप खूप गरजेचं आहे सध्या.
1: आणि हे सगळं होण्यासाठी त्यांनी दिवसातला थोडा वेळ ग्राउंडला द्यायला हवा असं तुम्हाला वाटतं?
0: 100% द्यायला पाहिजे.
1: कारण खेळ खेळावाच,
0: कोणता तरी खेळ खेळणार म्हणजे तुम्ही कोणताही खेळ खेळा, इव्हन बैठे खेळा किंवा ग्राउंडचे खेळा, असा एखादा खेळ निवडा की ज्याच्यातून माझा स्ट्रेस कमी होईल.
1: बरोबर.
0: जो तुम्हाला आवडतो तो खेळा. आता मोबाईलमध्ये स्वतःचे गेम्स आहेत ते सगळे, ते फक्त एकटेच खेळत बसतात, त्याच्याने तुम्ही एकल कोंडे होणार आहात.
1: बरोबर.
0: तो गेम तुम्हाला कम्युनिकेट करणार नाही. ज्या गोष्टीमध्ये, ज्या व्यक्तीमध्ये, ज्या खेळामध्ये कम्युनिटी आहे, कम्युनिकेशन करता येईल की त्याच्यामध्ये तो स्ट्रेस बाहेर पडू शकतो, ते तुम्ही सध्या करणं गरजेचं आहे. हा खूप मोठा मोबाईलपासून बाहेर पडण्याचा किंवा वाचण्याचा खूप मोठा आधार आहे की आपण ग्राउंडवर जाऊन कम्युनिकेट केलं पाहिजे आणि लोकांच्यात वावरलं पाहिजे. त्यामुळे नवीन पिढीनं मोबाईलकडे

0: किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी अभ्यासाव्यतिरिक्त किंवा तुमच्या फ्युचरच्या व्यतिरिक्त जर येत असतील तर ते थोडंसं बाजूला ठेवून आपण आपल्या शरीराकडे पहिली गोष्ट आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर आरोग्य बघत बघतच ते आरोग्य कसं चांगलं राहील त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या नोकरी आणि तुमचं कुटुंब हे खूप महत्त्वाचं आहे.
1: बरोबर,
0: कुटुंबाला तुम्ही जेवढं मोठं स्थान द्याल तेवढं मोठं तुमच्यासाठी कुटुंब स्थान आहे.
1: बरोबर, आणि तेवढेच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. नाही का, जर कुटुंबाला महत्त्व देऊन त्यांच्यासाठी वेळ खर्च करणं असेल किंवा त्यांच्या भवितव्याविषयी विचार करणं, त्यांच्याशी संलग्न राहणं कुटुंबातल्या सगळ्यांशी, हे गरजेचं आहे. पोलीस भरतीमधून तुम्हाला नोकरी मिळाली तर ह्यासाठी जे ट्रेनिंग असतं, तर या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला तुमच्या खेळाच्या सरावाचा काही उपयोग झाला का?
0: भरपूर उपयोग झाला. जे मी रोज प्रॅक्टिस करत होते तेच माझं ट्रेनिंग सेंटरला होतं. रोज रनिंग असणार आहे, वॉर्म अप असणार आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रामध्ये आम्हाला जे काही शिक्षण दिलं जातं कायद्याच्या अनुषंगानं किंवा रायफली ज्या असतात आमच्याकडे तर त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ते आम्हाला तिथं कायद्याचं ज्ञान भरपूर दिलं जातं. त्या ट्रेनिंग सेंटरला आम्ही जवळपास 9 महिने ट्रेनिंग करतो. 9 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या जातात की संयम कसा बाळगावा, समोरच्या व्यक्तीशी कसं वर्तन करावं, कोणत्या गोष्टीचा कुठं फायदा करून घ्यावा, किंवा कशा पद्धतीनं समोरचा माणूस आला की त्याला आपण फेस केलं पाहिजे. प्रॅक्टिकली सुद्धा भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की जेव्हा मॉब एखादा येतो किंवा एखादी घटना घडते त्या घटनेच्या स्थळी जाऊन आपण कोणकोणती माहिती घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं तो पंचनामा केला पाहिजे. जे ट्रेनिंग सेंटरमध्ये जे आपण शाळेमध्ये शिकतो ते आपण आयुष्यामध्ये उतरवतो. जे आम्ही पोलीस खात्याच्या ट्रेनिंग सेंटरला शिकलो ते आम्ही आता नोकरीमध्ये त्याचा उपयोग करून घेत आहोत. खेळामध्ये प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला यशस्वीरित्या पार पडता येईल असं नाही. खेळामध्ये जिंकणं हरणं हे आलंच. ज्या वेळेला जिंकतो त्यावेळेला आनंद भरपूर असतो. जेव्हा हरतो तर त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो की मी का हरलो.
1: बरोबर,
0: हा जो संयम आहे की माझ्यापेक्षाही पुढं कोणतरी आहे गेलेला आहे तर त्याला आपण कसं गाठू शकतो, किंवा त्या गाठण्यासाठी आपण जो काही प्रयत्न करतो किंवा तो जो संयम ठेवतो त्या संयमाचा खूप मोठ्या पद्धतीनं मला इथं उपयोग झालेला आहे भरपूर प्रमाणात. आणि हाच संयम जो आहे तो आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. प्रत्येक ठिकाणीच आपल्याला तो संयम बाळगता येत नाही, त्यामुळं आपल्यात क्रॅशेस निर्माण होतात. पण हा संयम बाळगणंच हाच खूप मोठा त्या खेळाडू वृत्तीतला खूप मोठा पॉईंट आहे की आपण संयमी कसं राहिलं पाहिजे.
1: बरोबर, आणखीन हे आपल्याला खेळ शिकवतो, त्यामुळं प्रत्येकानं काहीतरी थोडा वेळ हा मैदानासाठी रोज द्यायला पाहिजे,
0: द्यायलाच पाहिजे.
1: आता तुमची नोकरी चालू आहे तर आत्ता नोकरीत असताना तुमचा खेळाशी काय संपर्क आहे, तुमचा काही खेळ चालू आहेत का, त्याबद्दल काय सांगाल?
0: मी 2006 ते 2015 पर्यंत पोलीस खात्यातील ज्या काही विभागीय स्पर्धा होतात त्याच्यामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. तर आता आमच्या पोलीस खात्यामध्ये खो खो हा इव्हेंट आता रिसेंटली 3-4 वर्षापूर्वी ऍड झालेला आहे, त्यामुळे खो खोचा मला याच्यामध्ये थोडासा कमी फायदा झाला. पण जेव्हा इव्हेंट आला तेव्हापासून मी खो खोला 4 वर्ष झाले मी अटेंड करते.
1: बरोबर,
0: मी त्या बाबतीत फार खुश आहे की माझा इव्हेंट आलेला आहे. तर ह्याच्यापूर्वी जे ॲथलेटिक्सचे इव्हेंट्स होते डिवायडेड जे आहेत ते सगळे इव्हेंट्स त्याच्यामध्ये मी खेळले. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जो एन्जॉय केला माझ्या खात्यामध्ये येऊन की ज्या खेळाचा माझा काही संबंध नव्हता, काही संपर्क नव्हता, फक्त माझ्या मैत्रिणींच्या सहभागानं मला वेटलिफ्टिंग ह्याच्यामध्ये IDC पर्यंत गेले, त्याच्यानंतर कुस्तीमध्ये खेळले, ज्युदो खेळले, बॉक्सिंग खेळले, जे मला इव्हेंट माहितीच नाहीत ह्या खेळामध्ये मला सहभागी होता आलं आणि ह्याचा खूप आनंद मी घेतला. असं नाही की मी कसं खेळणार आणि मला हे येतच नाही, मी पहिल्यापासून ॲथलेटिक्सच केलेलं आहे मी कसं खेळणार. ज्या पद्धतीनं आपण आपलं जीवनशैली बदलतो तसं आपला खेळही बदलता आला पाहिजे.
1: बरोबर आहे,
0: प्रत्येक ठिकाणी मी हे केले आणि मला हेच पाहिजे आणि मला हेच मिळेल ह्याची अपेक्षा न बाळगता ज्या ठिकाणी जे अवेलेबल आहे त्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये मी खूप सहभागी झाले आणि त्यामध्ये सुद्धा खूप आनंदी राहिले.
1: तुम्ही मुळात उपजतच खेळाडू आहात असं म्हणायला काही हरकत नाही. खेळ कोणताही असो तो तुम्हाला आवडतो, आणखीन खेळायला तुम्हाला आवडतं,
0: खेळातले खेळ शिकायला फार आवडतात मला.
1: बरोबर,
0: अजूनही.
1: तर तुमची नोकरी आणखीन नोकरी सांभाळत नोकरीत असणारे खेळ सुद्धा तुम्ही खेळताय आणि त्यामुळं तुम्ही तुमचं काम जास्तीत जास्त एकाग्रतेनं 100% देऊन करू शकत असाल यात शंका नाही. तुम्ही आज इथं आलात आणखीन आम्हाला तुमच्या खेळाविषयी आणि तुमचा आत्तापर्यंतचा सगळाच प्रवास याविषयी सविस्तर माहिती सांगितलीत, त्यासाठी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार.
0: आपण आम्हाला इथं बोलवलात त्याबद्दल आपले आणि आपल्या श्रोत्यांचे खूप खूप धन्यवाद.

श्रोतेहो, आयुष्यात अवघड वाटेवर मन शांत स्थिर राहण्यासाठी आणि संयमानं प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात खेळ हवा हा मुलाचा संदेश आज आपल्याला या संवादातून मिळाला. ॲथलीट आणि खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे पाथरवट यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आज आम्ही तिसरा अंतिम भाग प्रसारित केला. आज इथंच थांबूया. भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासह. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार.

0: क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 6:45 आणि 49 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमाचे तीनही भाग आपण ऐकले आहेत. तर हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते जरूर आम्हाला लिहून कळवा आपल्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. आणि यासाठी आमचा पत्ता आहे, पत्र लिहिण्यासाठीचा पत्ता सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, ईमेलद्वारे आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवण्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. जरूर आपली सूचना अभिप्राय मतं आम्हाला सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात कळवायला विसरू नका. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोते हो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बालविकास विभाग, नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. संध्याकाळचे 6:50 झालेत. श्रोते हो, आता ऐकूयात आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, रूपरेषेनंतर ठीक 7 प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 अर्थविशेष. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमामध्ये शेतमाल प्रक्रिया काळाची गरज याविषयीचा संवाद, लेखन प्राध्यापिका शर्मिला वाटकर यांचा. 8:15 भावधारा, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. श्रोते हो, आज रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अवधेश कुमार यांचं पखवाज वादन, ताल चौताल आणि धमार आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून तर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. उद्या गुरुवार, दिनांक 27 ऑगस्ट 2026. उद्याची पहिली प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:50. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात गुरुस्तोत्रम आपण ऐकू शकाल. प्रभात वंदन प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 6:10. 6:40 कृषी वार्ता कार्यक्रमात हरितगृह याविषयी संकलित माहिती. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये नेत्रदया डॉक्टर सुनील डोखळे यांचं मार्गदर्शन. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांनी केलेलं मार्गदर्शन. 6:55 आणि संध्याकाळी 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25. 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होतील. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठी राष्ट्र बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 8:55 नारळी पौर्णिमेनिमित्त रूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला, लेखन सुचिता लाडे यांचं. ही निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची आहे. 9:10 आणि संध्याकाळी 6:30 उद्योग जगत या कार्यक्रमात भिडे यंत्र लोहवस्तू केंद्र प्रायोजित इमारतींचा पुनर्विकास आणि मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया याविषयी विकास लागू यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. नाट्यधारा 9:30, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:40 आज का शब्द आज की सूक्ती, यानंतर भावधारा. श्रोते हो, 12:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात सुरुवातीला वनिता मंडळ, 1:40 सातारा जिल्हा वार्तापत्र, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

0: श्रोतेहो, आमची उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. युवावाणी 5:30 मुंबई केंद्रावरून, 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्ताराम तुकाराम कुंभार आणि सहकार्यांनी गायलेलं एकतारी भजन. 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून. 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 किसान वाणी. 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. गझलांचा आस्वाद आपण घेणार आहोत उद्या रात्री 8:15. 8:45 समाचार संध्या. 9 वाजता न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10 वाजता नभोनाट्य निश्चय, लेखन लक्ष्मण देशपांडे यांचं. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजन साजन मिश्रा यांचं शास्त्रीय गायन. राग शुद्ध कल्याण आपण ऐकू शकाल. श्रोते हो, उद्या रात्री 11 वाजता हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.
1: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या, तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0-18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बालविकास विभाग, नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.
2: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 6:58 झालेत. मुंबई केंद्रावरून काही क्षणांच्या विश्रांतीनंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका सुमूर्ती शिंदे मुला है पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबर पासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्षाधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिलाय. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षासाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21 रुपये 90 पैसे प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20 रुपये 66 पैसे इतका आहे तर रिक्षाचं भाडं 18 रुपये 22 पैसे प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17 रुपये 74 पैसे इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरांनुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. चाकण भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसोबतच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2,320,97,00,000 रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच रोजगाराच्या 1,000 नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातल्या औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5वी ते 10वीच्या 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हा करार झाला. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतात येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद

केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार पोलीस सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक करतात, त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाली तर तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते मुंबईत महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करताना बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6-229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निगुंता 3 धावांवर खेळत होता. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. तिबेट सरहद्दीलगत असलेल्या रसुआ जिल्ह्यात आज सकाळी भोटे कोसी नदीला अचानक पूर आला. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांवरून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून गोपालगंज आणि बेतिहा इथं एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमा क्षेत्रात मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात केल्या असून 7 राखीव ठेवल्या आहेत. कथित ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी गुजरातमधल्या सुरत शहर सायबर गुन्हे शाखेनं महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या 2 जणांना आज अटक केली. संबंधित व्यक्तींनी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमिष दाखवून सुमारे 9,58,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुरतमधल्या व्यक्तीनं केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर विभागानं पुणे रेल्वे स्थानकावर 3,41,00,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. दिल्लीवरून पुण्याला जाणाऱ्या या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. देशभरात ईद ए मिलान उन्नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करायला प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायला प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्याची सर्वत्र शांततेत ईदच्या मिरवणुका काढण्यात आल्या. गणेशोत्सव आणि दहीहंडी

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीव्र आवाजाच्या डीजेवर कायम बंदी असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात संगीत वाजवून नागरिकांना त्रास होऊ नये, तसंच ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचं पालन व्हावं यासाठी पोलिसांकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. औषध निरीक्षक परीक्षेतल्या

0: चाचणी मिळणार आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोअन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपाळे. संध्याकाळचे 7:11 झालेत.
2: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

0: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं.
1: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणवलीमय यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: श्रोत्यांनो, येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आपल्या आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून सकाळी 9:30 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 10 शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: नमस्कार श्रोते हो, मी सयाजी शिंदे बोलतोय. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण. जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र हे 7:15 होतात. वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा नुकतीच झाली आहे. देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांचा यात समावेश आहे. सातारा सैनिक स्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक शिवप्रसाद अरविंद टिंगरे त्यापैकीच एक. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यात आपले योगदान देणारे शिवप्रसाद टिंगरे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार टिंगरे सर, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. टिंगरे सर, सर्वप्रथम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि जेव्हा या पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यात तुमचं नाव आलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?
2: धन्यवाद मॅडम. वास्तविक पुरस्काराची घोषणा झाली हा क्षण माझ्यासाठी खरोखरच अत्यानंदाचा क्षण आहे. मात्र एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. आज मिळालेला हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा केवळ माझ्या वैयक्तिक सन्मान नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन आणि ऐतिहासिक भूमीत वसलेल्या देशातील पहिल्या सैनिक स्कूल साताराच्या समृद्ध वारशाचा आणि गौरवशाली परंपरेचा सन्मान आहे असं मला वाटतं. या पुरस्कारापर्यंत पोहोचण्याच्या जीवन प्रवासात मला वेळोवेळी खंबीर साथ देणारे माझे आई वडील, कुटुंबातील व्यक्ती, माझे गुरु, शाळा प्रशासन, तसेच सहकारी शिक्षक बंधू भगिनी ज्यांनी माझ्यावर नितांत विश्वास दाखवला, ते माझे विद्यार्थी आणि सदैव पाठीशी उभे राहणारे पालक याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. हा क्षण माझ्यासाठी, माझ्या शाळेसाठी, जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर, सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना आणि घडवताना येणारे अनुभव सामान्य शाळेपेक्षा कसे वेगळे असतात, काय सांगाल?
2: मॅडम, मी सैनिक स्कूल शाळा सातारा जी आहे जॉईन करण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील एका नामांकित इंग्लिश मीडियम डे स्कूल मध्ये कार्य करतो. आणि माझ्या मते डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील कामाची तुलना केली असता एक लक्षात येतं की डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील अध्यापन प्रक्रियेत असा मोठा फरक नाही. मात्र सैनिक स्कूल मधील शिक्षकांची भूमिका ही केवळ वर्गापुरती मर्यादित न राहता ती पूर्ण वेळ पालकाची बनते. इथं मुलं वयाच्या अवघ्या 10-12 वर्षी घरापासून दूर, आई वडिलांपासून दूर वसतिगृहात राहायला येतात. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भीती, घराची ओढ असते. अशा वेळी त्यांची भावनिक गरज ओळखून त्यांना आधार देणे, सुरक्षिततेची जाणीव करून देणे हे येथील शिक्षकाचे पालक म्हणून कर्तव्य असतात. विद्यार्थ्यांना जेव्हा समजते की इथं आपली काळजी घेणारे शिक्षक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वास जेव्हा मुलाच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा त्यांचा संकोच गळून पडतो व ते सैनिकी शिस्तीत आणि अभ्यासात आत्मीयतेने रमतात. इथे विद्यार्थ्यांच्या भावी विश्वाशी जोडले जाऊन एक निष्पाप मुलाला देशाचा भावी रक्षक, जबाबदार नागरिक आणि शास्त्रज्ञ म्हणून घडवणे हा अनुभव इतर कोणत्याही शाळेतील अध्यापनापेक्षा अत्यंत वेगळा, संवेदनशील आणि आयुष्य समृद्ध करणारा आहे असं वाटतं.
1: तर नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यातील अतुलनीय योगदानासाठी तुम्हाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झालाय. विज्ञान शिक्षण अधिक कृतीशील, आनंददायी, तंत्रज्ञानावर आधारित आणि विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला?
2: खूपच मला आवडेल हे शेअर करण्यासाठी. तर मॅडम, कोरोना संकट जेव्हा आपल्या देशावर आलं होतं 2020 दरम्यान मध्ये तेव्हा संपूर्ण देश थांबला होता आणि तेव्हा शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मोठं आव्हान तयार झालं होतं की त्या काळामध्ये मी आमच्या सैनिक स्कूल सातारामध्ये स्वतः पुढाकार घेऊन झूम, गुगल फॉर्म सारख्या टूलचा सखोल अभ्यास केला. केवळ स्वतः न शिकता इतर सहकारी शिक्षकांना देखील या साधनांचा वापर करण्याचे मार्गदर्शन व मदत केली. ऑनलाईन क्विज, वक्तृत्व स्पर्धा आणि इतर काही अशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते राबवले. वर्क फ्रॉम होम जो कालावधी चालू होता तेव्हा युट्यूबचा वापर करून मी वेब डिझाईनिंग आणि संकेतस्थळ निर्मितीचे तंत्रज्ञान आत्मसात केलं. मी एक स्वतः वैयक्तिक वेबसाईट देखील सुरू केली आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य पोहोचवण्यास सुरुवात केली. तेव्हा

0: शाळा पूर्ववत सुरू झाल्या तेव्हा शाळेत अधिकृत युट्यूब चॅनल सुरू केलं. ज्या चॅनलच्या माध्यमातून शाळेमधील विविध उपक्रम जे आहेत ते युट्यूब स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालकांना घर बसल्या आपल्या पाल्याचा सहभाग पाहता येऊ लागला. शाळा व पालक यांच्यातील विश्वास व पारदर्शकता अधिक दृढ झाली. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मी विद्यार्थ्यांसाठी एक अनुकूल लर्निंग एनेबल्ड रिव्हिजन मॉड्यूल एक गेमिफाईड टूलची निर्मिती केली आहे. साधारणपणे वर्गात उजळणी किंवा रिव्हिजन घेताना शिक्षक प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तर देतात, पण मला यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवायचा होता. यासाठी सुरुवातीला एका साध्या लकी ड्रॉ पासून सुरू केलेली ही संकल्पना विकसित करत मी त्याचं एक गेमिफाईड डिजिटल टूल मध्ये रूपांतरण केले आहे. या प्रणालीचं स्वरूप असं आहे की ज्यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव रॅन्डमली स्क्रीनवर निवडलं जातं, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या नेहमी तयार राहतो. ज्या विद्यार्थ्याची निवड होते तो स्वतः समोर येऊन क्विझ मास्टरची भूमिका बजावतो. त्यामुळे स्वतः तयार करून आणलेले प्रश्नाच्या आधारे तो वर्गातील इतर विद्यार्थी प्रश्न विचारतो. यामुळे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रश्न निर्मितीचे कौशल्य वाढीस लागते. उत्तर देण्यासाठी स्क्रीनवर मर्यादित वेळेचा टायमर असून अचूक उत्तरासाठी पॉईंट मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट वजा केले जातात. वर्गातील डिजिटल स्क्रीनवर शेजारी रिअल टाइम लीडर बोर्ड दिसतो. पॉईंट वाढतात, विद्यार्थ्यांचं नाव रँकिंग वर सरकतं. म्हणजेच एकाच वेळी रिव्हिजन, खेळ, निकोप स्पर्धा व विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास याच्या विद्यार्थ्याच्या स्वयं अध्ययनावर खूप पॉझिटिव्ह अशा प्रकारचे बदल झाला आहे. पूर्वी ज्या मुलांना प्रश्न विचारायला भीती वाटायची ती मुलं आता स्वतः संदर्भ पुस्तके वाचून गुंतागुंतीचे प्रश्न शोधून काढून क्वेश्चन बँक तयार करतात आणि खेळत खेळत संपूर्ण पाठाची उजळणी होते. भीती नाहीशी होते आणि वर्गातील प्रत्येक मुलगा स्वतःच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू बनतो. विज्ञानाचा खरा अर्थ पाठ्यपुस्तकातून बाहेर पडून प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात डोकावल्यावरून समजतो. वर्गात विज्ञानातील विविध संकल्पना शिकवताना आम्ही केवळ पुस्तकी सिद्धांतावर न थांबता समाजातील प्रत्येक समस्येवर सखोल चर्चा करतो. या अडचणींवर विज्ञानाच्या आधारे विधायक उपाय कसा शोधता येईल या विचार मंथनातून नवनवीन संकल्पना आणि प्रकल्पांची बीजे रोवली जाते. दैनंदिन समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्यावर कमी खर्चात आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रवृत्त केलं. यातून पुढे येणाऱ्या नवनवीन कल्पना केवळ चर्चेपुरते न ठेवता त्यांना तालुका, जिल्हा, राज्य आणि थेट राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली. सैनिक स्कूलमधील माझ्या विद्यार्थ्यांनी आज अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय विज्ञान मंचावर आपली ठसठशी छाप पाडली आहे. ज्यामध्ये इन्स्पायर अवॉर्ड मानक स्पर्धा असेल, सीबीएसई सायन्स एक्झिबिशन, सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड, विकसित भारत बिल्डर आणि इतर आंतरशालेय राज्य राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. सैनिक स्कूलमधील विज्ञान विषय अध्यापन करताना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणे बरोबरच भविष्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए आणि लष्करात आवश्यक असणारे नेतृत्व गुण त्यामध्ये रुजवले जात आहे. प्रयोग करताना किंवा वर्गातील उपक्रमामधून अचूक निर्णय क्षमता आणि सांघिक वृत्ती विकसित केली जाते. याचा सराव केला जातो. ज्ञानासोबतच राष्ट्रनिष्ठा आणि शिस्त या मूल्यांवर आधारित भावी अधिकारी घडवण्याचा हा अनुभव शिक्षक म्हणून अत्यंत समृद्ध आणि अभिमानास्पद वाटणार आहे.
1: शाळांमध्ये स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि हॉकेथॉन सारखे उपक्रमही तुम्ही राबवले आहेत, काय आहेत हे उपक्रम?
0: शाळेमध्ये मॅडम मी स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि त्याचबरोबर सायन्स क्लबची स्थापना केली आणि या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला की विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकामध्ये दिलेलीच प्रोजेक्ट करू नये, तर या इनोव्हेशन कौन्सिल असेल किंवा सायन्स क्लबच्या माध्यमातून एक नवनवीन कल्पना जी आहे तिची क्रिएटिव्हिटी जी आहे ती क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांची समाजापर्यंत आली पाहिजे आणि याच्या माध्यमातून आजपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास करून जसं की सांगली कोल्हापूर काला ठिकाणी ज्यावेळी महापूर आला होता त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झाला होता की ज्यामध्ये रेस्क्यू बोट पलटली आणि त्यामध्ये बरेच लोकांचे प्राण गेले होते, तर त्यावेळी तो घटना लक्षात घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी ऍटो इन्फ्लेटिंग रेस्क्यू जॅकेट नावाचा एक प्रोजेक्ट तयार केला होता जो नॅशनल लेव्हलपर्यंत आम्ही प्रेझेंट केला. त्याचबरोबर आर्टिफिशियल गिल सिस्टम तिच्या सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड फर्स्ट प्राइज मिळाली. कन्व्हर्टेबल बेंच ह्या इन्स्पायर अवॉर्डमध्ये आम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत दाखवला की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला सकुरा सायन्स एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जपानला जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर नव्याने झालेला जो विकसित भारत बिल्डर होतं त्यामध्ये देखील माझ्या विद्यार्थ्यांना ध्वनी लहरीचा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारा एक प्रोजेक्ट सादर केला होता की ज्यामुळे तो राज्य लेव्हलला विजेता ठरला. एनएमसी बेस्ड सेफ कार्ड किंवा कोरोना कालावधीमधील जे प्रसंग होते तो विचारात घेऊन ऑटोमॅटिक हँड वॉशिंग सिस्टम असे प्रकल्प सादर करून माझे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत यामध्ये युवा इग्नाइट असेल, युथ आयडियाकन असेल याच्यामध्ये चमकलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर स्कूल इनोव्हेशन कौन्सिलमुळे शाळेतील कॅडेट केवळ पुस्तकी विद्यार्थी न राहता समस्या सोडवणारे आणि संशोधक बनले.
1: डिजिटल युगामध्ये मुलांचं जिथं लक्ष विचलित होणं अगदी सोपं झालेलं आहे, अशा वेळी मुलांमध्ये एकाग्रता आणि सैनिकी शिस्त टिकून ठेवण्यासाठी तुम्ही शाळेत असे कोणते

0: त्याची दखल थेट केंद्र सरकारनं घेतली आहे.
1: खरं सांगितलं तर सायन्स क्लब आणि टिंकरिंग जे वेद वगैरे जे आहे विज्ञान प्रदर्शन त्यामुळे आमची विद्यार्थ्यांना केवळ ग्राहक किंवा कंझ्युमर न राहता तंत्रज्ञानाची निर्मिती करणारी मुलं बनलेली आहे की जे सेन्सर्स मायक्रो कंट्रोलर छोटे छोटे टूल्सचा वापर करतात आणि समाजातील विविध समस्यांवर प्रोटोटाईप डिझाईन करत आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवला जातो किंवा जपानसारख्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा तिथे एक भावी शास्त्रज्ञाचा आणि उद्योजकाचा पाया रचला जातो असं मला म्हणावं वाटतं. अशा विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी जेव्हा स्वतः तयार केलेले प्रकल्प लहान मुलांना सामान्य नागरिकाला तज्ञ परीक्षकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यानुसार मानवी बदलतो शेकडो लोकांसमोर प्रकल्प सादर केल्यामुळे त्याचा संकोच दूर होऊन प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. प्रदर्शनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या अनपेक्षित प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामोरे जाण्याची सवय लागते. उत्तर माहीत नसल्यास आम्ही या पैलूवर नक्की अधिक काम करू की निकोप वैज्ञानिक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजते. ऐनवेळी एखादा सेन्सर किंवा सर्किट बंद पडल्या न घाबरता तातडीने उपाय शोधणे व अपयशाला न खचता प्रकल्पात सतत सुधारणा करत राहण्याची वृत्ती विकसित होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रकल्प होऊन त्यांच्या नव्या कल्पनांची देखील देवाणघेवाण होते आणि संशोधनांची क्षितिजे आणखी विस्तारित होतात.
0: तर आजच्या तरुण पिढीमध्ये देशसेवा आणि राष्ट्रप्रेम अधिक घट्ट रुजवण्यासाठी पालकांची भूमिका काय असायला हवी?
1: हा अत्यंत मूलभूत आणि प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न तुम्ही विचारला. कारण राष्ट्रप्रेम ही केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी देण्याची घोषणा अथवा गोष्ट नसून ती रोजच्या जीवनात जगण्याची एक जीवन पद्धती आहे. दैनिक शाळेमध्ये आम्ही हे गुण मुलांमध्ये उतरवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो पण त्याचा पाया पालकांनी घरातच रचला पाहिजे. पालकांनी मुलांसमोर लहानपणापासून असे संस्कार केले पाहिजेत की कोणत्याही निर्णय घेताना आधी समाज आणि राष्ट्र मग स्वतःचा विचार करण्याची सवय लावायला हवी. मुलांना सर्व सुख सुविधा अगदी आयत्या हातात देण्यापेक्षा त्यांनी कष्ट करण्याची आव्हानांना सामोर जाण्याची व अपयशातून शिकण्याची शिस्त शिकवली पाहिजे. आपली दैनंदिन कामे स्वतः करणे वेळेची कदर करणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणे या सवयी घरातूनच लावल्या पाहिजे. मुलं सैन्यात जावो विज्ञानात संशोधन करो किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करो माझ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी कसा होईल हा विचार पालकांनी संवादातून मुलांच्या मनात सतत पेरला पाहिजे. जेव्हा घरातून हे संस्कार मिळतील आणि शाळेतून त्याला दिशा मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने एक कर्तव्यलक्ष आणि राष्ट्रनिष्ठ पिढीची निर्मिती होईल.
0: नक्की सर, आजचा आमचा वृत्तविशेष कार्यक्रम अनेक शिक्षक ऐकत असतील तर एक आदर्श शिक्षक होण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये कोणते गुण विकसित केले पाहिजे काय संदेश द्याल?
1: पुरस्कार मिळणं हा शिक्षकाचा म्हणजे शिक्षकाच्या जीवन प्रवासातील एक भाग असू शकतो परंतु आदर्श शिक्षक होणे हे रोजच्या जगण्यातून आणि समर्पणातून घडणारी गोष्ट आहे. माझ्या मते आजच्या युवा शिक्षकांनी केवळ माहितीचा स्रोत न होता तर एक मेंटर आणि पालक होणं गरजेचं आहे. आज इंटरनेटच्या युगात हर एक प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध होते. इथं शिक्षकांची खरी गरज ही माहिती देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक आणि भावनिक आधार देणारा पालक बनण्याची आहे. शिक्षकांनी आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे. काळानुसार बदल स्वीकारून AI टूल्स डिजिटल तंत्रज्ञान नव्या अध्यापन पद्धती आत्मसात केल्या पाहिजे. आपण जे शिकवतो ते मुलांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी स्वतः विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणं आणि अध्यापनात आवश्यक ते बदल करणे गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या यशाकरता सातत्यपूर्ण धडपड करतो तो शिक्षक एक दिवस यशाच्या अति उच्च शिखरावर नक्कीच पोहोचतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी।
1: मध्यमवारी 239.61 मीटर्स अर्थात 251 किलोहर्ट्स एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र। श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्र आता प्रसार भारतीच्या वेव्ज या ओटीटीवर देखील उपलब्ध आहे। तेव्हा आपल्या सांगली आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांचा लाभ हा जरूर सर्वांनी घ्यावा। आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र। 7:31 आणि 10 सेकंद झालेत। प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत।

0: नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि धनश्रीचा नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार, दिनांक 26 ऑगस्ट 2026. श्रोतेहो, आज आहे ईद ए मिलाद आणि त्यासोबतच मोहम्मद पैगंबर यांची जयंती. तेव्हा या दोन्ही सणाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला आज आपण ऐकणार आहोत शेतीमाल प्रक्रिया काळाची गरज याविषयी प्राध्यापिका शर्मिला वाटकर यांचा संवाद. संवादात सहभाग आहे महेश इनामदार यांचा.
1: नमस्कार वाटकर मॅडम.
2: नमस्कार तात्या. या बसा, फार दिवसांनी शेतीशाळेकडे येणं केलं. बोला, काय म्हणताय, कसं चाललंय?
1: ठीकच चाललंय म्हणायचं, शेतकऱ्याचं काय हो. आणि बरंच बघा, मागच्या वेळेला नुकसान झालं आणि नुकसान अपयशी पचवावंच लागते ना.
2: अहो तात्या, पण असं का बोलताय, काय झालं?
1: मॅडम बघा, आता मागच्या बेस्तरवाडी शेजारच्या गावचा बाजार होता, तिथं शेतातले टॅमॅटो एकायला घेऊन गेलो.
2: बर, मग?
1: अहो तिथं बाजारात सगळीकडे टॅमॅटोच एकायला आलं होतं. मग आमच्या टॅमॅटोला कोण घ्यायचो? दिवसभर थांबून टॅमॅटोला काय धरच मिळाला नाही आणि शेवटी राहिलेली टॅमॅटो रस्त्यावर टाकून आलो. म्हटलं आता तेवढाच वाहतुकीचा खर्च तरी वाचला. आता तुम्ही सांगा मॅडम, माझ्याकडे आता दुसरा काय मार्ग होता का? हा, आणि हे असं दर हंगामात होते बघा. आता आम्ही शेतकऱ्यांनी याच्यावर काय करायचं ते सांगा.
2: तात्या, एवढं निराश होऊ नका, याच्यावर एक दुसरा मार्ग पण आहे.
1: हा, दुसरा मार्ग? तर तू कोणता म्हणायचा?
2: तात्या, फळे व भाजीपाल्याचं उत्पादन हे हंगामी स्वरूपाचं असल्यामुळे एकाच वेळी ती मोठ्या प्रमाणात बाजारात येतात व ह्या मालाची साठवण क्षमता कमी असल्यामुळे तो माल आपण शेतावर साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळं बाजारभाव हा पडतो आणि बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं.
1: अक्षी बरोबर बोलला मॅडम तुम्ही, पण आता याच्यावर उपाय ते काय आहे?
2: ह्यावर उपाय म्हणजे फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करून त्याची साठवण क्षमता व त्याचं मूल्य वाढवून होणारं नुकसान टाळायचं.
1: थांबा जरा मॅडम, काय आहे का ही शेतमालावर प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यापासून सुरुवात करा.
2: शेतमाल प्रक्रिया म्हणजे शेतातील उत्पादित माल, फळे भाजीपाला यावरती शास्त्रीय प्रक्रिया करून त्यापासून पौष्टिक आकर्षक आणि टिकाऊ पदार्थ तयार करणे.
1: म्हणजे आता ही प्रक्रिया समजा आम्ही केली तर मग अशा आम्हाला कोणते फायदे मिळायचे?
2: सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तात्या, शेतमालाचं होणारं नुकसान टाळता येते. बाजारभाव स्थिर पातळीवर राखण्यास मदत होते आणि हंगामानंतर सुद्धा फळे भाजीपाला आणि त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ आपण लोकांना उपलब्ध करून देऊ शकतोय. जी फळं आणि भाज्या थेट खाण्यायोग्य नसतात त्यांचं आपण खाण्यायोग्य पदार्थात रूपांतर करू शकते. आता उदाहरणार्थ कवाळ, जे आपण धार्मिक कार्यासाठी वापरतो, पण त्याच्यापासून पेटा ही मिठाई तयार करतात हे आपल्याला माहिती आहे का?
1: नाही हो, काय असतं याच्याबद्दल काय माहिती नाही बघ. पण आता मॅडम तुम्ही समजा सांगताय का न, मला अगदी झाक समजायला लागलंय. पण मॅडम आता याचं फायदा तुम्ही सांगितलं असा की प्रक्रिया केल्यावर काय काय होतं या, पण या प्रक्रियेत नेमकं काय काय करते ते.

0: आणि असे म्हणजे कोणची काळजी घेते ती ते सांगा.
1: तात्या, प्रक्रिया तशा दोन प्रकारच्या आहेत. पहिली म्हणजे प्राथमिक प्रक्रिया.
0: बरं.
1: यामध्ये शेतमालाची काढणी, साठवणूक, वाहतूक यामध्ये होणारं नुकसान टाळून सुद्धा आपण होणारं आर्थिक नुकसान टाळू शकतो.
0: आता मॅडम, तुम्ही म्हणला की काढणी योग्य प्रकारे केली पाहिजे, म्हणजे नेमकं काय करायचं?
1: तात्या, काढणी करताना फळे आणि भाजीपाल्याच्या प्रकारानुसार केली पाहिजे. म्हणजे संपूर्ण पिकलेली फळच तोडावीत, कच्ची फळं तोडू नयेत, किंवा फळं काढताना त्यांना देठ राखावा, त्यामुळं जंतू संसर्ग टाळण्यास मदत होतो आणि फळं शेळपाटत नाहीत, त्याचा साठवण कालावधी वाढतो. याशिवाय काढलेली फळं अशीच कुठेही न ठेवता प्लास्टिकच्या क्रेटमध्ये ठेवायची. डागाळलेली, पक्ष्यांनी खाल्लेली, रोग झालेली, बुरशी असलेली फळं बाजूला करायची. फळांचं वजन आणि आकारमानानुसार वर्गीकरण करायचं. या गोष्टी जरी केल्या तरी आपण प्राथमिक पातळीवरती होणारं बरंच नुकसान टाळू शकतो.
0: आता मॅडम, तुम्ही समजा सांगताय का नाही हे अगदी समज ध्यानात येते, पण दुसरी प्रक्रिया करायच्या म्हणजे त्या कोणत्या?
1: दुसरं म्हणजे फळं व भाजीपाल्यावर प्रक्रिया करून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करायचे व त्यांची विक्री करायची व जास्त आर्थिक फायदा मिळवायचा.
0: आता हे कसं तुम्ही अक्षय महत्वाचं बोलला बघा. आता ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाजीपाला जी आहे की नाही, याच्यापासून अशी कोणकोणची प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येते? ती
1: तात्या, विविध फळ आणि भाजीपाल्यापासून बरेच आणि वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात.
0: एखादं उदाहरण सांगा की.
1: तर उदाहरणार्थ आंबा. आंब्यापासून आपण सिरप करू शकतोय, जाम करू शकतोय, आंब्याची वडी करू शकतोय, पोळी करू शकतोय, नव्हे नुसतं आंब्याचा गर सुद्धा साठवून ठेवू शकतोय. म्हणजे आंब्याचा सीझन झाला तरी सुद्धा आपण आमरस खाऊ शकतोय.
0: म्हणजे असं वेगवेगळ्या पदार्थाचं आणखीन उदाहरण असतील तर सांगा.
1: बरीच, चिंच, पेरू, डाळिंब याचे सुद्धा आपण घर साठवून ठेवू शकतोय. पेरू पासून आपण जेली करू शकतोय, डाळिंबापासून अनारदाना तयार करू शकतोय, किंवा डाळिंबाच्या सालीची पावडर तयार करू शकतोय. असे बरेच फळांवरती आपण प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ करू शकतोय. आणि भाजीपाल्यामध्ये सांगायचं झालं तर वाटाणा. आता हिरव्या वाटाण्याला किती मागणी आहे हे तुम्हाला माहिती
0: आहे.
1: आणि हिरवा वाटाणा एका ठराविक हंगामातच आपल्याकडे उपलब्ध असतोय. पण त्यावेळीच त्या हंगामात जर तो वाटाणा हवाबंद डब्यात साठवला किंवा गोठवला तर तो वर्षभर आपल्याला कधीही उपलब्ध होऊ शकतोय. मेथीची पानं जर सुकवली आणि त्याची पावडर करून ठेवली तर तीही वर्षभर आपण कधीही वापरू शकतो. असे बरेच, बटाटा आहे, बटाट्यापासून बटाट्याचे वेपर्स, पीठ, असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ आपल्याला तयार करता येतात.
0: मॅडम, आता तुम्ही सांगता असं नाही की माझ्या बी डोसक्यात एक कल्पना आलीच बघा, का अशा प्रक्रिया आपण बी करायच्या. आता तुम्हाला माहितीच आहे का आमच्या भागात हे टॉमॅटोचं उत्पादन लई होते. हां, मग असं टॉमॅटोपासून काय प्रक्रियायुक्त पदार्थ करता येते का?
1: तर त्या टोमॅटोपासून खूप प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. टोमॅटोचा रस, गर साठवणी, त्याची पिरी तयार करणी, टोमॅटोचं सॉस, केचप, चटणी तयार करणी. टोमॅटोच्या सॉस आणि केचपला बाजारात फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे बरं का.
0: मॅडम, मी आता काय म्हणतो मी त्याला का तुम्ही सांगता असा ना बघा, आता मी बाजारात वेगवेगळे जे काही मॉल आले ते नाही मोठ मोठ तिथे समजू पदार्थ बघतोय अहो, पण कधी असं डोसक्यात झालं नाही का हे जे पदार्थ आपण बी करून असं ऐकता येतील. आता मॅडम, हे टोमॅटोचं केचप तयार करायचं म्हटलंच ना का, मग ते कसं करायचं ते व्हायचं सांगा.
1: हा, सांगते की आपल्याला जर 3 किलो टोमॅटोचं केचप करायचं असेल असं समजा, आणि जर 3 किलो टोमॅटोचं केचप करायचं असेल तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते.
0: सांगा की. थांबा थांबा, जरा मी लिहूनच घेतो.
1: घ्या.
0: आता
1: टोमॅटोचा रस 3 किलो.
0: 3 किलो रस. हा.
1: कांदा 40 ग्रॅम.
0: कांदा 40 ग्रॅम.
1: तर 40 ग्रॅम म्हणलं तर आपण वजन करत बसणार
0: नाही.
1: अंदाजी
0: घ्यायचं.
1: लसूण 3 ग्रॅम, लवंग, दालचिनी, जिरं, विलायची, काळी मिरी, मिरची पूड हे प्रत्येकी 2 ग्रॅम, साखर 150 ग्रॅम, मीठ 30 ग्रॅम आणि व्हिनेगर 100 मिली.
0: व्हिनेगर काय.
1: आता सर्वप्रथम काय करायचं तर पूर्ण पिकलेले किंवा लाल रंगाचे टोमॅटो निवडायचे, पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि उकळत्या पाण्यात 2 ते 3 मिनिटं ठेवायचे आणि त्यानंतर लगेच थंड पाण्यात टाकायचे. तर असं केल्यामुळे काय होतंय तर टोमॅटोची साल सहज काढता येते. आणि टोमॅटोची साल काढल्यानंतर टोमॅटोचा राहिलेला गर कुस्करायचा किंवा मिक्सर, आता हल्ली सगळ्यांकडे असतेच, मिक्सर मधनं वाटून घ्यायचा आणि वाटल्यानंतर ते गाळून घ्यायचं. गाळलेला रस एका पातेल्यात घ्यायचा त्याच्यामध्ये आपण जी साखर घेतल्या त्यातली अर्धी साखर घालायची, मीठ घालायचं आणि ते

0: आपलं ढवळायचं आणि मंद आचेवर ते शेगडीवरती
1: ठेवायचं.
0: त्यानंतर आपण जो मसाला घेतलाय सगळा, दालचिनी जिरं वगैरे, ते जरा जाडसर वाटायचं आणि त्याची एक पुरचुंडी बांधायची सुती मलमलच्या कापडात आणि ती पुरचुंडी पातेल्यामध्ये तरंगत सोडायची रसात.
1: बर.
0: आणि पातेलं शेगडीवरती ठेवायचं, मंद आचेवर ठेवायचं बरं का, म्हणजे ते मोठा गॅस केल्यानंतर कडेला रस लागून करपणार नाही.
1: बरोबर.
0: आणि मध्ये मध्ये सारखं ते ढवळत राहायचं, रस जवळपास एक तृतीयांश आटवायचा आणि आटवताना ती पुरचुंडी पळीनं मध्ये मध्ये दाबायची, म्हणजे काय होतं तर त्या मसाल्याचा सगळा अर्क त्या रसामध्ये मिसळतो,
1: म्हणजे त्याचा वास लागणार त्याला.
0: बरोबर, अगदी.
1: हे मॅडम तुम्ही आयडिया अगदी लय बेस्ट सांगितली बघा. आता म्हणजे हे समजी प्रक्रिया आम्ही केली खरं आहे, नंतर मग काय करायचं?
0: रस आटवल्यानंतर त्यामध्ये आपण पुन्हा राहिलेली साखर घालायची आणि तो रस पुन्हा आटवायला शेगडीवरती ठेवून द्यायचा.
1: बरोबर.
0: तो शेगडीवरती रस ठेवल्यानंतर पुन्हा तो त्या आकारमानाच्या एक तृतीयांश आटवायचा, म्हणजे त्या केचपला किंवा सॉसला आपण घट्टपणा यायला लागला कि मग ते पातेलं शेगडीवरून काढायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण व्हिनेगर घेतले ते व्हिनेगर मिसळायचं आणि जो संरक्षक पदार्थ, म्हणजे बाजारामध्ये अनेक संरक्षक पदार्थ मिळतात म्हणजे त्याचा साठवण कालावधी वाढण्यासाठी, सोडियम बेन्झोएट आहे, ते आपण त्या दिलेल्या प्रमाणानुसार त्यामध्ये घालायचं आणि तयार रस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरायचं.
1: भरायचं म्हणजे अशी समजे प्रक्रिया आहे म्हणायचं. आता हे समज अगदी व्यवस्थित ध्यानात आलं. मॅडम, ही प्रक्रिया उद्योग सुरू करायचं म्हटलं तर मग काहीतरी आता गुंतवणूक करावी लागणार ना, हो का? भांडवल काहीतरी पाहिजे, त्याशिवाय धंदा चालू कसा व्हायचा? मग आता तुम्ही मला याच्याबद्दलच जरा व्हायचं सांगा.
0: लय गुंतवणूक असं काही नाही तात्या. प्रक्रिया उद्योगाची सुरुवात आपण प्रथम थोड्याशा भांडवलात गृह उद्योग म्हणून सुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ चटण्या घरच्या घरी बनवणे, वेपर्स, भाज्या सुकवणे, टूटी फ्रुटी तयार करणे, सॉस मनुके तयार करणे, हे आपण अगदी घरगुती सुद्धा तयार करू शकतो.
1: बचत गट वगैरे जे तयार
0: करतात अगदी अगदी हा हा त्याचप्रमाणे. आणि एकदा का आपल्या पदार्थाला बाजारात मागणी वाढते असं लक्षात आलं की हळूहळू अजून थोडे लोक एकत्र येऊन सहकारी तत्वावरती जरी तुम्ही लघुउद्योग चालू केला तरी चालू शकते.
1: नाही बघा मॅडम, तुम्ही अगदी बेस्ट कल्पना दिली. म्हणजे काय आहे, काही चार पाच जे काही पोरं आमच्या इथे टवाळखोर करत फिरते, ते बेरोजगारीच आहेत, त्यांना रोजगार मिळेल आणि चार पैकी हातात आल्यामुळे त्यांना पण जरा असं काहीतरी किंमत मिळेल ना, हो का? बरं, आता हे अगदी तुम्ही चांगलं सांगितलं असा, पण जर सहकारी तत्वावर किंवा असं खासगी तत्वावर उद्योग चालू करायचा तर त्याच्यापाशी नेमकं काहीतरी नियोजन करायला पाहिजे ना, हो का?
0: अगदी योग्य प्रश्न आहे.
1: त्याच्याबद्दलच सांगा, म्हणजे आम्ही कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे ते सांगा.
0: अगदी योग्य प्रश्न आहे दात्या तुमचा, कारण कोणतं पण नवीन काम सुरू करताना नियोजन आणि त्याबद्दल माहिती असणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर काही बाबींची माहिती पाहिजेच. सगळ्यात पहिलं म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता. तर जो प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे त्या प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे फळे आणि भाजीपाला हे आपल्या भागातील हवामानानुसार निवडावा, म्हणजे तो लागणारा कच्चा माल आपल्याला सहज उपलब्ध होईल. तसंच कच्चा माल थेट बागांमधूनच विकत घ्यावा, म्हणजे तो अजून स्वस्त
1: पडणार.
0: परत प्रक्रिया उद्योग एका हंगामात चालून उपयोग नाही, वर्षभर चालला पाहिजे. तर मग वर्षभरात तयार होणारे हंगामानुसार 3-4 प्रकारच्या भाजीपाल्याची यासाठी निवड करावी. त्यानंतर दुसरं म्हणजे पायाभूत सुविधा. प्रक्रिया उद्योग पूर्ण कार्यक्षमतेने चालण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे.
1: उदाहरण सांगा की मग त्याचं.
0: उदाहरणार्थ उद्योगासाठी लागणारी वीज, पाणी, कुशल मजूर, पॅकिंगचं साहित्य, रस्ते, वाहतूक, उद्योगासाठी लागणारी इमारत, प्रत नियंत्रण प्रयोगशाळा, अशा अनेक गोष्टी.
1: मॅडम, ही समजे अशी लिस्ट लय मोठी आहे म्हणायचं, हे समज करायचं म्हणजे उपद्रव लय दांडगा आहे म्हणायचं. आता थांबा मॅडम, काय आहे का ही सगळी एका उद्योगासाठी जमवणं हे काय शक्य होईल असं मला तरी वाटत नाही, पण लघु उद्योगाला तरी असं परवडेल काही.
0: बरोबर आहे तात्या तुमचं. पुष्कळ वेळा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी काही महागडी संयंत्र, वीज, चांगल्या पाण्याचा अखंड पुरवठा, साठवण कक्ष, शीतकक्ष, टाकाऊ पदार्थांची पर्यावरणाच्या नियमाप्रमाणे विल्हेवाट लावणारी यंत्रणा यासारख्या सुविधा निर्माण करणं लघु किंवा मध्यम स्तरावरील उद्योजकाला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. म्हणूनच शक्यतो असे उद्योग आपल्या जवळच्या अन्न प्रक्रिया प्रांगणात किंवा फूड पार्क

0: मध्ये सुरू करणं जास्त सोयीचं ठरते.
1: कसं होतंय मॅडम का, तुम्ही समजा सांगता सांग बघा, हे जरा जरा डोसके तिथे या, पण आता काय ते फूड पार्क काहीतरी म्हणलं ना बघा, हे काय असतंय म्हणजे ते काय समजलं नाही तेवढं सांगा.
0: तात्या प्रक्रिया उद्योगास चालना मिळावी म्हणून शासनानं राज्यात ठिकठिकाणी फूड पार्क म्हणजेच अन्न प्रक्रिया प्रांगण सुरू केले आहेत. आता यामध्ये काय असतंय तर MIDC एक भूखंड यासाठी राखीव ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा, संयंत्र, साठवण कक्ष अगदी नाममात्र भाडे तत्वावरती उद्योजकास उपलब्ध करून देण्यात येतात.
1: अरे वा, म्हणजे हे सगळं अगदी झा काय म्हणा की म्हणजे असं काय असलं की ते आम्हाला पण आमच्यासाठी सुरक्षित आहे म्हणायचं. बरं आता हे झालं, पण अजून काय आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे का याच्याबद्दल?
0: हो, आता आणखीन लक्षात ठेवायचं म्हणजे पुढची बाब जर तुम्हाला सांगायची झाली तर प्रक्रिया उद्योग जो तुम्ही सुरू करणार आहे त्यासाठी लागणारं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. कारण प्रशिक्षणामध्ये प्रक्रिया तंत्रज्ञानाबरोबर इतर सर्व संबंधित माहिती मिळते.
1: आता मॅडम तुम्ही सांगताय असं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे हे येतंय ध्यानात, नेमकं कुठं घ्यायचं म्हणायचं ते?
0: हो तर त्या सांगणार आहे कुठं घ्यायचं ते. तर राज्यातली सगळी कृषी विद्यापीठ, आता आपलं राहुरीचं कृषी विद्यापीठ तुम्हाला माहिती आहे, याशिवाय मैसूरला मध्यवर्ती अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था आहे, तिथेही या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाते. आणि हे सगळं राहिलं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी उद्योजकता विकास केंद्र असते आणि या ठिकाणी फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्यात येते आणि अगदी थोडीशी फी देऊन हे प्रशिक्षण कोणीही घेऊ शकते.
1: अरे वा, म्हणजे लय झा काय म्हणायचं बघा. बरं अजून काय आम्ही नियोजन करायला पाहिजे का याच्याबद्दल?
0: हो, प्रकल्प अहवाल तयार केला पाहिजे जर तुम्हाला प्रक्रिया उद्योग चालू करायचा असेल तर.
1: आता बघा मॅडम, तुम्ही समजा गोंधळातच टाकताय सर काय का, मला जरा असं वाटलं होतं काहीतरी आपण करू शकतो या, पण असंही तुम्ही कोड्यात लागल्याकडे बोलायला काय समजत नाही बघा. आता हे अहवाल म्हणजे नेमकं काय काढलं तुम्ही?
0: अहवाल म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही येत आता. आता प्रक्रिया उद्योग चालू करायचा म्हणल्यावरती बँकेचं कर्ज काढायला लागणार आहे,
1: भांडवल
0: पाहिजे. मग बँकेचं कर्ज काढण्यासाठी त्या बँकेला सगळं तुमच्या प्रक्रिया उद्योगासंबंधी माहिती तुम्ही द्यायला नको का? ती माहिती योग्य तऱ्हेने, म्हणजे आता काय माहिती, तर आपल्या उद्योगासाठी लागणारा खर्च, त्याच्यापासून अपेक्षित उत्पादन, त्याची विक्री, त्याच्यापासून मिळणारा नफा, या सगळ्याची व्यवस्थित माहिती तयार करून बँकेला देणं. आणि अशा प्रकारचा अहवाल वेगवेगळी तज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकतोय.
1: म्हणजे याच्यासाठी तज्ञ माणसं बी आहेत म्हणायचं?
0: आहेत आहेत.
1: मग काय आता आमच्या डोसक्याला टेन्शन नाही बघा, म्हणजे कसं आहे उद्योग तरी चालू करता येईल ना. पण मॅडम हे तुम्ही सगळं सांगता असं खरं आहे, पण इकरी संबंधित तुम्ही काय सांगितलं नाही मगाच्यापासून, त्याच्याबद्दल काहीतरी व्हायचं बोला की म्हणजे काय आहे का, चार पैका आम्हाला तिथनं मिळणार, मग त्याच्याबद्दल व्हायचं सांगितलं तर त्या पद्धतीने जुळणी करता येईल ना.
0: आता प्रक्रिया उद्योग सुरू करताना तयार होणाऱ्या पदार्थांची विक्री कशी आणि कुठं करायची हे प्रत्येक नवीन उद्योजकास पडणारा महत्वाचा प्रश्न आहे. आता मोठे उद्योजक काय करतात तर आपल्या मालाची जाहिरात TV वर, दूरचं संगणकावर किंवा मासिकात वेगवेगळ्या या ठिकाणी जाहिरात करतात आणि आपला माल खपवतात. पण लघु उद्योजकाला ही गोष्ट परवडण्यासारखी नसते. मग लघु उद्योजकांना काय करायचं तर आपल्या गावात किंवा शहरात अशा ठिकाणी किंवा आपल्या जवळचे काही विक्रेते असतील, बेकरी असतील, हॉटेल असतील किंवा अशी कुठली इतर दुकानं असतील, अशा ठिकाणी आपण स्वतः जायचं आणि आपला माल तिथं विक्रीसाठी ठेवायचा. याशिवाय हल्ली सगळीकडे प्रदर्शनं खूप मोठी चालू असतात, अशा प्रदर्शनामध्ये जर आपण आपला माल विक्रीसाठी ठेवला, गावच्या यात्रा जत्रा आहेत अशा ठिकाणी जर आपला माल आपण
1: विक्रीसाठी,
0: आपल्या मालाची जाहिरात भरपूर होणार आणि आपल्याला बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार.
1: म्हणजे असं काहीतरी केलं की आपल्या उद्योगाला बी चालना मिळणार, आपलं बी नाव संधीकडे होणार आणि चार पैका हातात बी येणार. आता मॅडम हे उद्योग सुरू करण्यासाठी काय परवाना बिरवाना घ्यावा लागतोय का ते सांगा, म्हणजे काय आहे का शासकीय बाजू जर आपण व्यवस्थित केली का नाही, म्हणजे कोणची अडचण येत नाही हो?
0: बरोबर आहे तात्या, कुठलाही प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापूर्वी शासनाचा संबंधित विभागाचा परवाना घेणं अगदी गरजेचं असतंय. कारण तयार होणारे अन्न पदार्थ हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असणं महत्वाचं आहे. शासन याच्यासाठी परवाना देतं. याशिवाय जर तुमचा उद्योग शहरात असेल, महानगरपालिकेच्या क्षेत्रात असेल, तर त्या महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा परवाना सुद्धा लागतो बर का?
1: बर.
0: आणि फळ प्रक्रिया उद्योगासाठी परवाना

0: कर्नल उपसंचालक फळे भाजीपाला प्रक्रिया मुंबई यांच्या कार्यालयात उपलब्ध असलेला अर्ज भरावा लागतो. त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावी लागतात आणि आपण परवान्यासाठी अर्ज करू शकतोय.
1: हे समजा तुम्ही सांगताय सर, हे आलं लक्षात. पण आता तुम्ही म्हणला का आणखीन कागदपत्र जोडावी लागते, ते मग आता ते अशी कुंची कुंची लागणार कागद?
0: कागदपत्र आपली साधी सोपी कागदपत्र आहेत, काय अगदी खूप मोठं असं नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ज्या जागेत चालू करणार आहे प्रक्रिया उद्योग, त्या जागेचा मूळ उतारा, म्हणजे आपलं 7-12-8 काय असेल ते. त्यानंतर पण एक लक्षात ठेवायचं, तो 7-12 किंवा 8 ज्या महिन्यात आपण अर्ज करणार आहे त्या महिन्यातलाच पाहिजे.
1: बरोबर, म्हणजे त्या महिन्यात जाऊन काढून आणायचा, मगच अर्ज द्यायचा असं म्हणायचं.
0: अगदी अगदी. जर दुसऱ्याची जागा असेल, आपल्या मालकीची नसेल, तर त्या जागेच्या मालकाचं 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती प्रतिज्ञापत्र पाहिजे,
1: म्हणजे त्याची संमती घ्यायची.
0: आणि ज्या जागेत आपण उद्योग सुरू करणार आहे ती विना शेती पाहिजे, यांनी केलेली पाहिजे. असं नसेल तर शेजारच्या शेतकऱ्याचं ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे उद्या त्याला काही त्रास नको तुम्हाला.
1: बरोबर, नाहीतर कसं आपला उद्योग चालू व्हायचा आणि आपलं काहीतरी त्याच्यात परत गेलं म्हणजे आणि आपला वाद व्हायचा, असं नको ना.
0: त्यानंतर ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा ना हरकत दाखला आणि उद्योगासाठी वापरण्याच्या पाण्याचा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा यांचा अणुजीव रासायनिक विश्लेषण अहवाल, म्हणजे थोडक्यात पाण्याची चाचणी करून घ्यायची.
1: म्हणजे आपण उद्योगासाठी जे पाणी वापरतोय ते चांगलं आहे, याचं एकदा प्रमाणपत्र मिळालं की उद्योगाला काय हरकत नाही.
0: त्यानंतर जे प्रशिक्षण घेतले उद्योगासाठी त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र, त्याची झेरॉक्स प्रत,
1: म्हणजे ते आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे म्हणून करतोय असं दाखवायचं.
0: आपल्या पदार्थाचं लेबल तयार करायचं, त्या लेबलवर सगळं पाहिजे लिहिलेलं, म्हणजे त्या उत्पादकाचा पत्ता, त्या ब्रँडचं नाव, वजन, या सगळ्या गोष्टी, आणि त्या लेबलचा पण एक नमुना त्याच्यासोबत जोडायचा.
1: आणि काय लागतंय?
0: हा, एवढीच हीच कागदपत्र लागतात फक्त. आणि ही सगळी कागदपत्र जमवल्यानंतर हा तयार अर्ज उपसंचालक फळे व भाजीपाला प्रक्रिया अन्न प्रक्रिया विभाग तात्या लिहून घेता का पत्ता?
1: नाही, मी लिहितोच आहे, जरा हळूहळू सांगा.
0: उपसंचालक फळे व भाजीपाला प्रक्रिया
1: आणि भाजीपाला प्रक्रिया
0: अन्न प्रक्रिया विभाग,
1: अन्न प्रक्रिया विभाग,
0: जुने केंद्र सरकार कार्यालय,
1: जुने केंद्र सरकार कार्यालय,
0: खोली क्रमांक 319,
1: खोली क्रमांक 319,
0: तिसरा मजला, 101,
1: महर्षी कर्वे मार्ग,
0: मुंबई.
1: यांच्याकडे ते पाठवायचं.
0: जवळपास एक महिन्याभरात आपल्याला परवाना मिळतो.
1: मग आता मॅडम, समजा आता आपल्याला परवाना मिळाला, हे समजा सगळ्या गोष्टी झाल्या, परत आता हे परवाना नूतनीकरण काय करावं लागतंय?
0: अगदी बरोबर. परवान्याचं दर 5 वर्षांनी नूतनीकरण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लागणारी फी ही अर्जासोबतच भरावी लागते.
1: म्हणजे काही वेगळं काय करावं लागत नाही, त्यांचं जे काय आहे त्याप्रमाणे आपण फी भरलेली काम झालं. आता समजा हे आपण परवाना काढला आणि आपला उद्योग चालू झाला, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे काय मार्केट जे काय आहे याप्रमाणे आम्ही अवेलेबल केले की काम संपलं म्हणायचं?
0: काम संपलं.
1: मॅडम, आता हे तुम्ही प्रक्रिया उद्योग जे काय आहे का नाही त्याबद्दल अगदी झाक माहिती सांगितलं सभाग. म्हणजे म्या काय आहे का, गावातली 4 पोरं आहे तीच, आणि आता टोमॅटो असे वाया जाण्यापेक्षा त्याचा एक उद्योगच चालू करतो की आणि घर बसल्या त्यांना बी रोजगार होईल, मला बी 4 पैसे मिळतील आणि एकंदरीतच आपल्या बी उद्योगाचं नाव होईल.
0: अगदी चांगला विचार आहे.
1: तुम्ही प्रक्रिया उद्योगाची जी अगदी माहिती सांगितली ती मला तर लय आवडलेली आहे. आमचे जे काही मित्र आहेत त्यांना बी सांगतो, म्हणजे त्यांचा मी कुठला माल असा वाया घालवणार नाही ती, आणि त्यातनं काहीतरी 4 पैसे त्यांच्या हाताला येतील. भले त्यांनी नाही केला, दुसरा कोण उद्योजक असेल त्यांच्याकडे माल सोपा म्हणून सांगतो. हा, तुम्ही लय माहिती सांगितल्याबद्दल लय आभार आहे बघा. आता जरा या झाले कीर्तनाला जायचं आहे गावात. योग माता, राम राम.
0: या या, राम राम.
2: शेतीमाल प्रक्रिया काळाची गरज याविषयी प्राध्यापिका शर्मिला वाटकर यांचा संवाद आपण ऐकलात. संवादात सहभाग होता महेश इनामदार यांचा. मंडळी, आता एक आवाहन. सारथीच्या कृषी आणि कृषीपूरक प्रशिक्षण योजनांचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा. महाराष्ट्रातील मराठा कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या लक्षित गटातील शेतकरी युवक युवती शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी

0: पुणे यांच्यामार्फत विविध कृषी आणि कृषीपूरक प्रशिक्षण उपक्रमांचं विनामूल्य आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षण उपक्रमांमध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिका पालन प्रशिक्षण, कृत्रिम रेतन आणि मृगघास निर्मिती प्रशिक्षण, कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्पमुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण, तसंच शेतकरी उत्पादक कंपनीतील सभासद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आलाय. अर्ज करण्यासाठी महत्वाच्या अंतिम तारखा याप्रमाणे. शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षण ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 असून कागदपत्रांच्या हार्डकॉपी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे कार्यालयास पाठवण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2026 आहे. ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर असून ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत कागदपत्रांच्या हार्डकॉपी सारथी संस्थेच्या संबंधित विभागीय कार्यालयास पाठवाव्यात. मधुमक्षिका पालन तसंच कृत्रिम रेतन आणि मृगघास निर्मिती प्रशिक्षणाच्या ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 असून कागदपत्रांच्या हार्डकॉपी 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत सारथीच्या संबंधित विभागीय कार्यालयास पाठवण्यात याव्या. कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्पमुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण साठी ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर आहे, तर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर 10 दिवसांच्या आत कागदपत्रांचे हार्डकॉपी संबंधित विभागीय कार्यालयात सादर करावेत. प्रशिक्षणासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रशिक्षणाचे ठिकाण, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती संबंधित जाहिरात आणि माहिती पत्रकात नमूद करण्यात आली. पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी. अधिक माहितीसाठी सारथी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना फलकास भेट द्यावी. सारथी संकेतस्थळ याप्रमाणे https://sarathi-maharashtra.gov.in. तसंच शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी संकेतस्थळ आहे https://sarathi.nahamcdc.com. या संकेतस्थळास भेट द्यावी. या प्रशिक्षणामुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी तसंच शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. कृषी क्षेत्र अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि शाश्वत करण्याच्या उद्देशानं या प्रशिक्षणांचा लाभ लक्षित गटातील पात्र उमेदवारांनी घ्यावा असं आवाहन सारथी उपकेंद्राचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केलं आहे. आवाहन संपलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात माझं घर माझं शेत हा कार्यक्रम.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम
2: अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: बराय तर मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात प्रसारित झालेला संवाद आपल्याला कसा वाटला ते आम्हाला लिहून जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. आणि यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, ईमेलद्वारे आपला अभिप्राय पाठवण्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे sanglikeandro@gmail.com. बराय तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजलेत. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. एक गाणं ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते, आताच आपण ऐकलं पामेला जैन आणि सहकारी यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईला दिल्ली चेन्नई हावड़ाशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गासह एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण जलद गतीने। राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक। नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू, 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता। आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याच्या निर्णयाची जलद गतीनं अंमलबजावणी सुरू आहे। या मार्गावर एकूण 41% वाहतूक होते असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय।
1: रेल्वे में 7 हाई डेंसिटी रूट्स हैं। ये 7 हाई डेंसिटी रूट्स करीब करीब 11,000 किलोमीटर्स हैं, लेकिन ये प्रोपोर्शनेटली अगर ले तो 41% ऑफ द टोटल रेल ट्रैफिक इन 16% नेटवर्क पे जाता है। ये रूट्स हैं दिल्ली से हावड़ा, हावड़ा से चेन्नई, चेन्नई से मुंबई, मुंबई से दिल्ली, और दिल्ली से चेन्नई, और मुंबई से हावड़ा, और दिल्ली से गुवाहाटी।
0: यामुळे इंधन बचत होईल तसंच प्रदूषण कमी व्हायला देखील मदत होईल असं रेल्वेमंत्री म्हणाले। देशात ऋतुमानानुसार H1N1 इन्फ्लुएन्झा ए या प्रकारात वाढ होत असून नागरिकांनी यासंदर्भात सतर्क राहावं, मात्र घाबरून जाऊ नये असं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे। बहुतांश संसर्ग सौम्य प्रकारचा असून त्यासाठी स्वमर्जीनं प्रतिजैवकं घेऊ नयेत असं सांगितलं आहे। H1N1 हा विषाणू संसर्ग आहे, त्यावर प्रतिजैवक प्रभावी ठरत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। उच्च प्रकरणातला ताप, सततचा कोरडा खोकला, घसादुखी, सर्दी, मळमळ, जुलाब अशी लक्षणं असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे। अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे। न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे, अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे। मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे। त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षेसाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील। येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत। त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21.90 रुपये प्रति किलोमीटर इतकं होईल। सध्या हा दर 20.66 रुपये इतका आहे, तर रिक्षाचं भाडं 18.22 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे। सध्या हा दर 17.74 रुपये इतका आहे। टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरानुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल। तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे। परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतामध्ये येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात, याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे। विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे। अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती AS गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे। आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। दिल्ली सरकारनं महिलांसाठीच्या दिल्ली लक्ष्मी योजनेला आजपासून सुरुवात केली। यात महिलांना दरमहा 2,500 रुपये दिले जाणार आहेत। दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ 9,22,000 जास्त नोंदणीकृत महिलांना होणार

असून आज 25,000 जास्त महिलांना मंजुरी पत्र देण्यात आली. मुलाबाळांची काळजी, त्यांचं शिक्षण, घरगुती गरजा, रोजीरोटी किंवा व्यवसायाला मदत यासाठी हे पैसे कामी येतील असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. बेपत्ता लोकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत अशी माहिती नेपाळ पर्यटन मंडळानं दिली आहे. प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीमध्ये येऊन अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांहून 80 जणांची सुखरूप सुरक्षा आणि सुटका केली आहे. हे प्रारंभिक आकडे असून पर्यटन कंपन्या, स्थानिक प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांसोबत पडताळणी सुरू आहे असं प्रशासनानं कळवलं आहे. पर्यटक आणि त्यांच्या नातलगांच्या सहाय्यासाठी पर्यटन मंडळानं 1234 हा टोल फ्री क्रमांक, 1144 ही हेल्पलाईन आणि पर्यटक पोलीस क्रमांक 9851289445 हे जारी केले आहेत. भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी आणि सहाय्यासाठी काठमांडूतल्या भारतीय दूतावासानंही +9779851316807 आणि +9779701071075 या आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गोपाळगंज आणि बेतिहा इथे एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमादलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमा क्षेत्रामध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून 7 राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. भारताची मोठी देशांतर्गत बाजारपेठ, स्टेम क्षेत्रातलं गुणवान मनुष्यबळ, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वेगानं विस्तारणारी नवोन्मेष परिसंस्था यामुळे जपानचं तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोन्मेष भागीदारीसाठी भारत एक आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज टोकियो इथं आयोजित भारत जपान स्टार्टअप गोलमेज परिषदेमध्ये बोलत होते. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावामध्ये केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावामध्ये 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलोअन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईला दिल्ली, चेन्नई आणि हावडाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचं 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू, 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. 8:15 आणि 25 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम काही क्षणातच. बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मंगला जोशी यांच्या स्वरातील हे गीत। हे गीत आहे गोविंद तथा मामा केळकर यांचं। यांना तबला साथ केली आहे मनमोहन कुंभारे यांनी आणि हार्मोनियमवर साथ आहे भास्कर पेठे यांची।

मंगला जोशी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकवित आहोत रचना देशपांडे यांच्या स्वरातील हे गीत. तबला साथ आहे मनमोहन कुंभारे यांची, हार्मोनियमवर साथ केली आहे तुकाराम बुगड यांनी.

0: वामनदादा कर्डक यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला आवाज होता रमेश घोडके यांचा. तबला साथ होती राजप्रसाद धर्माधिकारी यांची. हार्मोनियमवर साथ होती रत्नाकर दिवाकर यांची. भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं.
2: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम
1: अर्थातच कृषी वार्ता।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
2: भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रेखा देशपांडे यांच्या स्वरातील हे गीत। श्रोते, हे गीत आहे संत माणिक प्रभू यांचं। तबला साथ मनमोहन कुंभार यांची, तर हार्मोनियमवर साथ केली आहे भास्कर पेठे यांनी। तेव्हा ऐकूयात रेखा देशपांडे यांच्या स्वरातील हे गीत।

संत नामदेव यांची भक्ती रचना आपण ऐकलीत. तबला साथ होती राजप्रसाद धर्माधिकारी यांची. हार्मोनियमवर साथ केली होती रत्नाकर दिवाकर यांनी. आणि स्वर होता रमेश घोडके यांचा. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

रेखा देशपांडे यांच्या स्वरातील नाट्यगीत आपण ऐकलं. भावधारा हा मिश्र सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 8:45 होत आहेत. समाचार संध्या या हिंदीतून, 9 News@9 या इंग्रजीतून बातम्या, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही संक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या.

मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आकाशवाणी सांगली केंद्र आता प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT ॲपवर देखील उपलब्ध आहे. श्रोत्यांनो, रात्रीचे 10:26 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
1: श्रोतेह, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोतेह, जेव्हा एखादी लहान मुलगी मोठी होते, वयात येते, त्यानंतर तिचं बालपण हरवून जातं, त्यानंतर ती मोठं होऊन काहीतरी बनण्याचं स्वप्न पाहत असते। हे आता हल्लीच्या मुलींचं झालं, पण जेव्हा आपल्या पूर्वीच्या काळामध्ये मुली मोठ्या व्हायच्या, त्यांची स्वप्न फार वेगळी असायची। त्यांचा असणारा जोडीदार याच्यासोबत आपलं आयुष्य कसं असेल, त्याच्यासोबत आपण आपलं आयुष्य कसं जगायचं, या सगळ्यांच्या कल्पनेतच त्यांचं आयुष्य हे समटलेलं असायचं। असंच काहीसं हे गीत आहे पुढचं पाऊल या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील। ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत।

अनोळखी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताला आवाज होता सुधीर फडके, आशा भोसले यांचा. श्रोते हो, खरंच एकांत इतकं गड असू शकतो का हे आपल्या या गाण्यातून आपल्याला कळून आलं. एकांतामध्ये देखील गोडवा असतो, प्रेम असते, आपुलकी असते जेव्हा सोबत त्याची असते. असंच काहीसं हे गीत होतं. पण श्रोते हो, अशाच अर्थाचा आणखी एक गीत आपण ऐकणार आहोत आणि हे गीत आहे धाकटी बहीण या चित्रपटातील. जगदीश खेबुडकर यांचंच गीत.

आशय भोसले सुधीर फडके यांच्या युगलस्वरातील ऐकत धाकटी बहीण या चित्रपटातील हे गीत.

0: प्रभात वंदन,
1: रम्य प्रभात,
0: प्रसन्न वातावरण,
1: मंदिरातील घंटानाद,
0: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
1: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची
0: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
0: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
1: FM बँडच्या 100.6 MHz वरती
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास,
1: वर्तमान आणि भविष्यातही.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं श्रोतेहो पुनश्च स्वागत. श्रोतेहो, जेव्हा दोघे जण प्रेमात पडतात तेव्हा तो तोच असतो, ती तीच असते, मग तरीही भावना होतात, प्रेम होतं, कधी कधी जवळ येतात तर कधी कधी दुरावा येतो, असं का होत असेल? स्वभाव तोच असतो तरीही भिन्न भिन्न काही ना काही कारणं घडत असतात आणि काही घटना घडून मगच हे सगळे एकत्र येत असतात. तर श्रोते हो यालाच म्हणतात एकत्र येणं, समजून घेणं. जेव्हा स्वभाव एकमेकांचे पटतात तेव्हाच तर होतं ना हे सगळं. तर श्रोते हो जेव्हा तो रुसलेला असतो तेव्हा तिनं रुसवस हा त्याचा काढायचा असतो, ती रुसलेली असते तेव्हा त्यानं रुसवा काढायचा असतो. श्रोते हो आज मी तुम्हाला रुसवा रुसवी फुगवा फुगवी हे सगळं काही सांगत आहे, कारण जेव्हा प्रियकर प्रेयसीपासून दूर जातो तेव्हा या गीता

मुंबईचा जावळी या चित्रपटातील ग दि मडवीकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी आणि सुंदर असा आवाज दिला होता आशा भोसले यांनी. तर श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आता आपण जे गीत ऐकणार आहोत ते अतिशय सुंदर आहे आणि चित्रपट देखील तितकाच सुपर डुपर हिट झालेला असा आहे. तर श्रोतेहो, जेव्हा आपण एकमेकांना पाहत नाही तरीही आपलं प्रेम होतं, असं प्रेम पत्र लिहून किंवा एकमेकांना फोन करून नकळतपणे या गोष्टी घडत असतात, असाच काहीसा हा किस्सा आहे. आणि श्रोतेहो, यावरच हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. तर हा चित्रपट आहे गुपचूप गुपचूप. तर गुपचूप गुपचूप या चित्रपटातील हे गीत आहे मधुसूदन कलेलकर यांचं. अनिल अरुण यांनी संगीत दिलेलं आहे. ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

गुपचुप गुपचुप या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं श्रोते हो. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. तर श्रोते हो, चांदण्यांचा लपंडाव आपण पाहत असतो. काही चांदण्या लखलखत असतात तर काही पटकन नाहीशे होतात. श्रोते हो, चंद्राला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं, पण असं असलं तरी चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? तरीही तो दिमाखदारपणे सूर्याकडून आलेल्या प्रकाशामध्ये अगदी छान चमकत असतो. तर श्रोते हो, आपलं आयुष्य देखील असंच आहे नाही? आपली सावली देखील आभासी आहे, पण तरीही ती सावली आपल्याला हवी हवीशी असते. जे आपल्या जवळ नसतं ते आपल्याला हवंसं असतं. जे आपल्यापासून लांब आहे त्याच्या ओढीनं आपण आकर्षला जातो. तर श्रोते हो, या आपल्या आयुष्यातील क्षण देखील एक लपंडावच आहेत, नाही का? या क्षणांनाच गीतरचनेमध्ये मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय सुधीर मोघे यांनी. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील हे गीत आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं. ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: श्रोते हो या गीताचा आस्वाद घेत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थात

0: कृषी वार्ता,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म। या शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अवधेश कुमार यांचं पखवाज वादन। हार्मोनियमवर साथ आहे रवींद्र दीक्षित यांची। ऐकूयात ताल चौताल।

काल धुमार अपण ऐकलात. अवधेश कुमार यांचं पखवाज वादन आपण ऐकलं. हार्मोनियमवर साथ होती रवींद्र दीक्षित यांची. नादब्रह्म शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजतात दिल्ली केंद्रावरून प्रथम हिंदीतून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.